पूर्णपणे तितक्याच वेळात सोडा. प्राणायाम करताना डोळे बंद ठेवून मनात प्रत्येक श्वास आणि उच्छ्वासाबरोबर ओमचं चिंतन आणि मनन करा. हा प्राणायाम करताना जेव्हा श्वास आत घ्याल तेव्हा पोट फुगवून देऊ नका. प्रत्येक प्राणायाम आपण 3 मिनिटं करणार आहोत, त्यामुळे ह्या आकड्यांच्या बरोबर श्वासाची गती ठेवा. 1 2 1 2. प्रत्येकजण आपापल्या शक्ती सामर्थ्यानुसार हा प्राणायाम संथ गतीने, मध्यम गतीने अथवा जलद गतीने करू शकतो. ह्या प्राणायामाची सवय झाल्यावर गती वाढवत न्या. उच्च रक्तदाब आणि हृदयरोग असणाऱ्यांनी भस्रिका जलद गतीने करू नये. भस्रिका करताना मनामध्ये असा विचार करा की या अखिल विश्वात सामावलेली दिव्य शक्ती, पवित्रता, सुख, शांती, आनंद, ऊर्जा असं जे जे काही मंगल आहे, शुभ आहे, ते प्रत्येक श्वासाबरोबर माझ्या देहात प्रवेश करत आहे. अशा दिव्य संकल्पासहित केलेला प्राणायाम नक्कीच लाभदायक ठरेल. भस्रिका प्राणायामामुळे फुफ्फुसं सशक्त होतात. हृदय आणि मेंदूला शुद्ध प्राणवायू मिळाल्यामुळे आरोग्य प्राप्त होतं. सर्दी, जुनं पडसं, ॲलर्जी, श्वासरोग, दमा असे रोग दूर व्हायला मदत होते. तसंच शरीरातील प्राण आणि मन स्थिर होतं. हा प्राणायाम रोज 3 ते 5 मिनिटं केला तर त्याचा लाभ तुम्हाला नक्कीच जाणवेल. ह्या ध्वनिमुद्रिकेत दिलेल्या प्राणायामांच्या नंतर जास्त वेळ प्राणायाम करण्यासाठी शेवटी दिलेल्या संगीतावर प्राणायामाचा सराव करा. दुसरा प्राणायाम करूया, कपालभाती. कपालभाती हा प्राणायाम केल्यामुळे कपाल म्हणजे मस्तकावर, भाती म्हणजेच तेज आणि ओज वाढतं. कपालभातीची कृती भस्रिकेपेक्षा थोडीशी वेगळी आहे. भस्रिकेत श्वास आणि उच्छ्वास समान रूपाने घेतले जातात आणि सोडलेही जातात, तर कपालभाती करताना शक्तीपूर्वक उच्छ्वास सोडण्यावर भर दिला जातो. तेव्हा प्रथम मध्यम गतीने श्वास घ्या आणि जलद गतीने शक्तीपूर्वक उच्छ्वास सोडा. माझ्यासोबत ही क्रिया करा. श्वास घेण्याची क्रिया शक्य तितकी सहजपणे करा आणि पूर्ण एकाग्रता मात्र श्वास बाहेर सोडण्यातच करा. हे करताना आपल्याला जाणवेल की आपलं पोटही आकुंचन आणि प्रसरण पावत आहे. रोज 3 मिनिटं हा प्राणायाम अवश्य करायलाच पाहिजे. सुरुवातीला कपालभाती प्राणायाम करताना जेव्हा जेव्हा थकवा वाटेल तेव्हा तेव्हा मधून मधून थांबा. 1 ते 2 महिन्यांच्या सरावानंतर हा प्राणायाम तुम्ही न थांबताही करू शकाल. सुरुवातीला कदाचित कंबर आणि पोटात दुखेल, पण सरावामुळे ते हळूहळू बंद होईल. संकल्प ऐकत असताना शांत डोळे मिटून कपालभाती चालू ठेवा. कपालभाती प्राणायाम करताना मनामध्ये असा विचार आणा, माझ्या प्रत्येक उच्छ्वासाबरोबर माझ्या शरीरातील जो काही रोग आहे तो, आणि त्याचबरोबर काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, ईर्षा, राग, द्वेष इत्यादी सर्व विकार बाहेर पडत आहेत अशी भावना मनात ठेवून उच्छ्वास सोडा. आपल्याला नक्कीच फायदा होईल. कपालभातीमुळे मस्तकावर आणि चेहऱ्यावर तेज, ओज आणि सौंदर्य वाढतं. सर्व कफरोग, दमा, श्वास, ॲलर्जी, सायनस असे रोग नाहीसे व्हायला कपालभाती प्राणायाम खूपच सहाय्य करतो. हृदय, फुफ्फुस आणि मस्तकाचे रोगही दूर व्हायला मदत होते. लठ्ठपणा, मधुमेह, गॅस, बद्धकोष्ठता, आम्लपित्त, किडनी आणि प्रोस्टेट संबंधीचे रोग निश्चितपणे दूर होतात. आपल्या शरीरातील चक्रांचं शुद्धीकरण होऊन समस्त चक्र

अनुलोम विलोम प्राणायाम। अनुलोम विलोम प्राणायाम सुरू करताना अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करून डाव्या नाकपुडीने श्वास हळूहळू आत घ्या। मग मध्यमा आणि अनामिकेने डावी नाकपुडी बंद करून उजव्या नाकपुडीने श्वास पूर्णपणे हळूहळू बाहेर सोडा। आता त्याच नाकपुडीने हळूहळू श्वास आत घ्या। आता अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करा आणि डाव्या नाकपुडीने श्वास पूर्णपणे हळूहळू बाहेर सोडा। माझ्यासोबत ही क्रिया करा।

ही एक प्रक्रिया पूर्ण झाली. असा साधारण 3 मिनिटं आपण अनुलोम विलोम प्राणायाम करणार आहोत. आपल्या शक्तीनुसार श्वासोच्छ्वासाची गती मंद, मध्यम किंवा जलद करा. थकवा येईल तेव्हा थोडा वेळ आराम करा, थकवा गेला की पुन्हा करा. हा प्राणायाम करताना मनात विचार करा की माझा पूर्ण देह दिव्य प्रकाशाने दैदिप्यमान होत आहे. सर्व शक्तिमान परमेश्वराच्या दिव्य शक्तीची चहूबाजूंनी वृष्टी होत आहे. हा प्राणायाम करताना प्रत्येक श्वासोच्छ्वासाबरोबर मानसिक रूपाने ओमचं चिंतन आणि मनन करा. त्यामुळे आपलं मन ध्यानाच्या उन्नत अवस्थेसाठी योग्य प्रकारे तयार होतं. अनुलोम विलोम प्राणायामाचा सर्वात मोठा लाभ म्हणजे ह्यामुळे शरीरातील सर्व नाड्या शुद्ध होतात. त्यामुळे देह पूर्णपणे निरोगी, कांतिमान आणि बलिष्ठ होतो. संधिवात, आमवात, स्नायूंची दुर्बलता असे वातरोग, मूत्ररोग, धातुरोग, आम्लपित्त, शीतपित्त असे पित्तरोग आणि सर्दी, जुनपडसं, सायनस, दमा असे कफरोग दूर व्हायला खूपच मदत होते. नकारात्मक विचार जाऊन सकारात्मक विचारात वाढ होते. तसंच आनंद, उत्साह, चैतन्य यांची प्राप्ती होते. अनुलोम विलोममुळे संपूर्णतः तन, मन, विचार आणि संस्कार यांची शुद्धी होते. देहाचे सर्व रोग नाहीसे होऊन आणि मनही शुद्ध होऊन ओंकाराच्या ध्यानात आपण लीन होऊ लागतो. ह्या प्राणायामाच्या सरावासाठी अखेरीस दिलेल्या संगीताचा अवश्य वापर करा. शेवटचा प्राणायाम करूया, भ्रामरी. श्वास पूर्णपणे आत घेऊन दोन्ही अंगठ्यांनी दोन्ही कान बंद करा. अनामिका आणि मध्यमा या दोन बोटांनी दोन्ही डोळे हलके दाबून बंद करा आणि तर्जनीने भुवयांच्या वर थोडा दाब द्या आणि मनामध्ये ओंकाराचं चिंतन आणि मनन करत, भ्रमराप्रमाणे गुंजन करत, हुंकाराच्या रूपात श्वास बाहेर सोडा. माझ्यासोबत ही क्रिया करा.

भ्रामरी प्राणायाम करताना मनामध्ये विचार आणा की माझ्यावर परमेश्वर कृपा, करुणा, शांती, आनंद यांची वृष्टी करत आहे. या शुद्ध भावनेने हा प्राणायाम केल्यामुळे एक दिव्य ज्योतिपुंज आपल्या आज्ञाचक्रात प्रकट होतो आहे अशी जाणीव तुम्हाला होईल आणि मन आपोआप ध्यानाकडे स्थित होईल. भ्रामरी प्राणायामामुळे मनाची चंचलता दूर होते, तसंच मानसिक तणाव, उत्तेजना, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा रोगांमध्ये सुद्धा भ्रामरी अत्यंत लाभदायक आहे. हा प्राणायाम कमीत कमी 3 वेळा करा.

जास्तीत जास्त 11 ते 21 वेळा आपण भ्रामरी करू शकतो. रोज किमान एवढा वेळ प्राणायाम करणं हे अत्यंत आवश्यक आहे. अजून जास्ती सरावासाठी पुढे दिलेल्या संगीताचा जरूर वापर करा. त्याने आपलं आयुरारोग्य अत्यंत सशक्त, आनंदी, उल्हसित आणि तेजानं भरलेलं राहील. हरिओम.

मंगल ध्वनि श्रोते हो सादर करत आहोत श्लोक स्तोत्र भूपाळ्या अभंग भक्ती गीतांचा कार्यक्रम मंगल ध्वनि प्रस्तुती भक्ती सुधा।

आता ऐकूया रविवारची नित्य प्रार्थना, श्लोक आणि मंत्र. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोते हो, आता ऐकूया मधुकर जोशी यांची गीतरचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर आहे निर्मला गोगटे यांचा.

आता ऐकूया संत नामदेव महाराजांची अभंग रचना. संगीत आहे प्रभाकर पंडित यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

श्रोते हो, ऐकूयात जगदीश खेबुडकर यांची पदरचना. संगीत आहे अनिल अरुण यांचं आणि स्वर जयवंत कुलकर्णी, सुरेश वाडकर आणि सुधीर फडके यांचा.

श्रोतेहो आता ऐकूया यशोद कुमार गवळणकर यांची गीतरचना. संगीत आहे दशरथ पुजारी यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

आता ऐकूया संत नामदेव महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं, स्वर आहे शेखर कुंभोजकर यांचा.

श्रोतेहो, आता ऐकूया संत नामदेव महाराजांची अभंग रचना. संगीत आहे राम फाटक यांचं आणि स्वर पंडित भीमसेन जोशी यांचा.

श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात श्लोक, स्तोत्र, भूपाळ्या, अभंग भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगलध्वनी. प्रस्तुती भक्तीसुधा.

भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30. भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी 11:45 आणि 11:45 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70-20-35-31-30. नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30. आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70-20-35-31-30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020-35-31-30.

विक्रम संवत 2082, शालिवाहन शके 1948. आज रविवार, निज ज्येष्ठ कृष्ण त्रयोदशी अर्थात 12 जुलै 2026. आजचं नक्षत्र आहे रोहिणी नक्षत्र आणि त्यानंतर मृग नक्षत्र.

आज प्रदोष आहे. आज शिवरात्री आहे. कवठे महांकाळ इथल्या श्री गोदावरीदास महाराजांची आज पुण्यतिथी आहे.

ऐकूयात आजच्या कार्यक्रमातलं सुविचारधन. संत एकनाथांनी संत ज्ञानेश्वरांच्या आळंदी इथल्या समाधीचा जीर्णोद्धार केला. तसंच संत ज्ञानेश्वर आणि संत नामदेवांच्या काळानंतर आलेल्या तमोयुगात अनेक अशुद्ध शिरलेली ज्ञानेश्वरीची संहिता शुद्ध केली. ज्ञानेश्वरीच्या मूळ संहितेत पुन्हा कोणी बदल करण्यास धजावू नये म्हणून संत एकनाथांनी इशारा देऊन ठेवला आहे की ज्ञानेश्वरी पाठी जो वोवी करील मराठी, तेने रत्न खचिताचिया ताटी जाण नरोटी ठेविली. लोकाभिमुखता हे वारकरी संप्रदायाचं एक फार मोठं वैशिष्ट्य आहे. एकनाथांच्या जीवनातूनही ह्याचा प्रत्यय येतो. परमार्थ विचाराच्या व्यापक प्रचारासाठी देशी भाषेतून ग्रंथरचना करणे हा ज्ञानेश्वरांप्रमाणेच एकनाथांच्याही लोकाभिमुखतेचाच आविष्कार होता. तथापि एकनाथ हे केवळ एकनाथी भागवत रचून थांबले नाहीत, तर परमार्थ विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी कथात्मक रचनाही केली. भारुडासारख्या लोककाव्याचं पुनरुज्जीवन त्यांनी केलं. त्यातून लोकशिक्षण आणि मनोरंजन याची उत्तम सांगड त्यांनी घातली. विनोदाचाही त्यांनी वापर केला. कोल्हाटी, डोंबारी, भूत्या, वाघ्या, चोपदार, कुंटीण, वंजारीण इत्यादी समाजाच्या विविध थरातील लोकांच्या दैनंदिन कर्मांच्या किंवा व्यवसायांच्या परिभाषेतही त्यांनी आपली रचना केली. स्त्री शूद्रांचा त्यांनी कैवार घेतला. सर्वांवर प्रेम करणं आणि दुःखितांची कणव करणं हे त्यांनी आयुष्यभर केलं. परमार्थ साधण्यासाठी प्रपंचाचा त्याग करण्याची गरज नाही हे संत एकनाथांनी स्पष्ट केलं. प्रपंच परमार्थी सावधान, उभयता दिसो नेदी न्यून असं त्यांनी म्हटलंय.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम सगुण निर्गुण.

श्रोतेहो, आता ऐकूया संत जनार्दन महाराज यांची अभंगरचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे प्रदीप लाड यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

आता ऐकूया संत नामदेव महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं, स्वर राजेश दातार यांचा.

आता ऐकूया संत मुक्ताबाई यांची अभंगरचना. संगीत आहे सी रामचंद्र यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

श्रोतेहो आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात कार्यक्रम सगुण निर्गुण.
1: श्रीमद आदिशंकराचार्यांना एकदा त्यांच्या गुरूंनी विचारलं, तू कोण आहेस? त्यावर त्यांनी दिलेलं उत्तर म्हणजे अर्थगर्भ निर्वाण षटकम. सहा श्लोकांचं हे काव्य अद्वैतवादाचा गाभाच मानला जातो. सामान्य माणसाच्या मनातील अहंभाव आणि स्वतःबद्दलचे गैरसमज दूर करण्यासाठी मार्गदर्शन करणारं, अत्यंत गेय आणि समजण्यासाठी सोपं असणारं निर्वाण षटकम. याविषयी सविस्तर निरूपणात्मक मालिका सादर करत आहेत परभणी येथील सुप्रसिद्ध निरूपणकार आणि कीर्तनकार हरिभक्त परायण श्री अर्जुन होलिया. निर्वाण षटकम मालिकेची वेळ आहे सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता.
0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या.

0: आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. सादर करत आहोत श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, त्यानंतर हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नामजपाची एक माळ. प्रवचनाचे अभिवाचक आहेत आशिष केसकर. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम 12 जुलै. सद्गुरू सांगेल त्याप्रमाणे वागावे. शुद्ध भावना म्हणजे मोबदला न घेण्याची किंवा फलाशा सोडण्याची इच्छा. भक्ती ही अशी निरपेक्ष असावी. देवालय बांधली, देवांचं पूजन अर्चन केलं म्हणजे भक्ती निरपेक्ष केली असं नव्हे. देवाचं करीत असताना, जप करीत असताना त्यापासून काही हवं आहे असं न वाटलं पाहिजे. तुम्ही सर्व लोक भजन पूजन करता, परंतु हे सर्व कसं होऊन बसलं आहे? जसं भांडं कुठे ठेवावं, पळीतामण कुठे ठेवावं वगैरे जे शास्त्रात लिहिलेलं असतं, ते सर्व माणूस तोंडाने म्हणत असतो आणि करत असतो, कारण त्यामुळे त्याला कृती करणं सोपं जातं. तसं आपण देवाचं करतो, परंतु ते केवळ केलं पाहिजे म्हणून, ती आपल्या घरातली एक प्रथा आहे म्हणून, आपल्याला देव आवडतो म्हणून नव्हे. एक मुलगा होता, त्याला त्याच्या वडिलांची पत्र येत असत. तो पत्र वाची आणि देव्हाऱ्यात ठेवून देई. दुसरं पत्र आलं की ते वाची आणि मागलं पत्र काढून टाकी. एकदा वडिलांनी 25 रुपये मागितले. मुलाने ते पत्र वाचलं आणि नेहमीप्रमाणे पूजेत नेऊन ठेवलं. नंतर काही दिवसांनी एक गृहस्थ आला आणि म्हणाला, तुला तुझ्या वडिलांचं पत्र मिळालं का? त्यावर तो म्हणाला, हो. अरे मग पैसे का नाही पाठवलेस वडिलांना? त्या गृहस्थाने विचारलं. त्यावर तो म्हणाला, तेवढंच राहिलं बघा. तसं आपलं होतं. आपण कृती करतो, पूज्यभाव वगैरे ठेवतो, परंतु सद्गुरूने सांगितलेलं तेवढं करत नाही. त्यामुळेच आपली सत्कर्म ही आपला अहंकार कमी व्हायला कारणीभूत न होता उलट अहमपणा वाढवायलाच मदत करतात. म्हणून सद्गुरूने सांगितलेलं साधनच आपण प्रामाणिकपणे संशयरहित होऊन करावं. त्याकरता व्यवहार सोडण्याची जरूर नाही. आपण व्यवहाराला सोडू नये, पण व्यवहारात गुंतू नये. युद्धात सारथ्याच्या हाती सर्व काही असतं. तो लगाम हाती घेऊन जागृतपणे उभा असतो आणि योग्य वाटेल तिथे रथ नेऊन उभा करतो. युद्धकर्त्याचं काम फक्त बाण अचूक दिशेला किंवा व्यक्तीवर सोडणं. त्याप्रमाणे आपलं सर्व जीवन एकदा सद्गुरूच्या ताब्यात दिल्यावर तो सांगेल त्याप्रमाणे वागणं हेच आपलं कर्तव्य ठरतं. ज्याने जगाची आस टाकली त्याचं तेज पडणारच हे लक्षात ठेवावं. एखादा रुपया आपण उचलला तर त्याच्या दोन्ही बाजू जशा एकदमच हाती येतात, त्याप्रमाणे आपण प्रपंचात पडलो की आपल्याला परमार्थ हा पाहिजेच. परमार्थात भगवंताची गरज असते. ही भगवंताची गरज सद्गुरू त्याचं नाम देऊन भागवतात. आपण हे नाम निरंतर आणि श्रद्धेने घेणं आवश्यक आहे. अशा रीतीने नामात अखंड राहिलं तर परमार्थ साधतो, भगवंताची गरज भासते, प्रपंचात समाधान मिळतं आणि जन्माला आल्याचं सार्थक होतं. गुरुवर विश्वास ठेवून चिकाटीने व आवडीने नाम घ्यावे. श्रीराम.

आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनाचा आजचा भाग आता भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीमध्ये ऐकण्यासाठी उपलब्ध केला आहे. या मालिकेबरोबरच इतर अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: श्रोते हो, आता ऐकूया उषा मंगेशकर यांच्या स्वरातलं वसंत बापट यांचं गीत, संगीत यशवंत देव यांचं.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या.
1: श्रीमद आदिशंकराचार्यांना एकदा त्यांच्या गुरूंनी विचारलं, तू कोण आहेस? त्यावर त्यांनी दिलेलं उत्तर म्हणजे अर्थगर्भ निर्वाण षटकम. सहा श्लोकांचं हे काव्य अद्वैतवादाचा गाभाच मानला जातो. सामान्य माणसाच्या मनातील अहंभाव आणि स्वतःबद्दलचे गैरसमज दूर करण्यासाठी मार्गदर्शन करणारं, अत्यंत गेय आणि समजण्यासाठी सोपं असणारं निर्वाण षटकम. याविषयी सविस्तर निरूपणात्मक मालिका सादर करत आहेत परभणी येथील सुप्रसिद्ध निरूपणकार आणि कीर्तनकार हरिभक्त परायण श्री अर्जुन होलिया. निर्वाण षटकम मालिकेची वेळ आहे सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा.
2: श्रोते हो, सुरेश वाडकर यांच्या स्वरात ऐकूयात यशवंत देव यांचं हे गीत. संगीतकार प्रभाकर जोग.

श्रोते हो, आता ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची रचना. संगीत आहे मास्टर कृष्णराव आणि विनायक बुवा पटवर्धन यांचं आणि स्वर आहे अरुण सरनाईक यांचा.

श्रोतेहो आता ऐकूया संत चोखा महाराजांची अभंग रचना. संगीत आहे शांक नील यांचं आणि स्वर आहे अजित कडकडे यांचा.

ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे सुहास शामगावकर.

0: श्रोतेहो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर आत्ताच आपण ऐकलात लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रोतेहो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून रोज सकाळी 10:45 ऐका हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तीसुमन. भक्तीसुमन या कार्यक्रमातून नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा आनंद घ्या रोज सकाळी 10:45. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:15.
0: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका, तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353531 30.

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा. उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे, त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल. उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे. श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा.

0: श्री स्वामी समर्थ। स्वामी अक्कलकोटात असताना दूर दूरहून लोक त्यांना भेटायला येत असत। एकदा काय झालं तर स्वामींना भेटायला 3 ज्ञानी पंडित आले। आपल्या ज्ञानाचा त्यांना अतिशय गर्व वाटायचा। स्वामींची कीर्ती त्यांच्या कानावर गेल्यावर त्यांना वाटलं की स्वामींशी आपण वादविवाद करावा आणि त्यांना हरवावं। स्वामींनी आपल्याला विजयपत्र द्यावं म्हणून ते तिघेजण अक्कलकोटला आले आणि म्हणू लागले, हे स्वामी कोठले आहे तर कोण, केव्हा केले संन्यास ग्रहण, येथे राहण्याचे काय कारण, मठ संप्रदाय कोणता। लोकांपाशी ह्या 3 पंडितांनी स्वामींची माहिती विचारायला सुरुवात केली। लोकांनी काय केलं तर चोळाप्पाला बोलावून घेतलं। चोळाप्पाच्या लक्षात आलं की ह्या पंडितांना आपल्या टीसभर ज्ञानाची घमेंड आली आहे। स्वामींचा कुलवृत्तांत विचारणाऱ्या ह्या तिघांचं गर्वहरण होणं हे मात्र आवश्यक आहे। म्हणून चोळाप्पाने काय केलं तर ह्या तिघांना स्वामींच्या समोर नेऊन उभं केलं। ताठ मानेने ते 3 पंडित स्वामींसमोर उभे राहिले। दत्तावतारी स्वामींना नमस्कार करायचं साधं सौजन्य त्यांच्यापाशी नव्हतं। स्वामींनी त्या 3 पंडितांकडे नुसतं भेदक नजरेने पाहिलं, मात्र त्या तिघांची गाळण उडाली। त्यांच्या मुखातून शब्दच उमटेनात, वाणी मुकी झाली। स्वामींची वाद काय करणार, त्यांची लाज गेली। तोपर्यंत स्वामींभोवती असंख्य लोक उभे राहिले होते। त्या तिघांनी स्वामींकडे करुण नजरेने पाहिलं, मुक्यानेच क्षमा मागितली। स्वामींनी त्यांच्याकडे करुणार्थ नजरेने पाहिलं, मात्र तिघांना पुन्हा कंठ फुटला। ते स्वामींना म्हणू लागले, आम्ही अपराधी मूढ असुनी गर्वे माजलो पंडित मन्यमानी, यथेष्टाचरणी मदांध होऊनी बुडालो होतो भवार्णवी। असं म्हणत हे तिघे स्वामींच्या चरणांशी कोसळले। स्वामींनी त्यांना अलगद उठवलं। त्या क्षणी स्वामी स्पर्शाबरोबर त्यांचा गर्व वाहून गेला आणि नम्र होऊन त्यांनी स्वामींचं दास्य स्वीकारलं।
1: श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त।
0: ऐकूयात स्वामी संदेश। भीऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, तुम्हाला मी कळकळीने सांगतो की कुठल्याही परिस्थितीत संत सहवासातच राहा, त्यांचं प्रेम मिळवा। संतांचं प्रेम एकदा का लाभलं, त्यांची तुमच्यावर एकदा का कृपा झाली की आनंदाला नवी दिशा लाभते। मनातले अहंकाराचे टोचणारे कोपरे आपोआप नष्ट होतात। आपण जी साधना करतो त्याला कधीच अभिमानाचं सर्प वेटोळं पडता कामा नये, तरच प्रगती होईल। नाहीतर करत असलेली साधना करपून जाते। म्हणून नामस्मरण करा, नामातच अखंड रममाण व्हा।

श्रोतेहो आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा. स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे. नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात. याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी. स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी bhaktisudha.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या. आता ऐकूया डॉक्टर व्ही टी पंचभाई यांची गीतरचना, संगीत आणि स्वर आर एन पराडकर यांचा.

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30.
1: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तीसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर, तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तीसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6:00. भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8:00 भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तीसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8:00, याचं पुनःप्रसारण रात्री 8:00.

श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, सादर करत आहोत आदि श्री शंकराचार्य कृत निर्वाण षटकम यावर निरूपणात्मक मालिका. निरूपणकार आहेत हरिभक्त परायण श्री अर्जुन होलिया. प्रस्तुती भक्तीसुधा.

मुक्ता भवन्ति साखरे वंश विख्यातं ज्ञानदान परायणं विनायकं गुरुं वंदे भवबंध विमुक्तये ज्ञान प्रताप विलसत वचनामृतं च अद्वैत भाव पटुता हित बुद्धिरस्य ज्ञानेश्वरस्तु भगवान अवतीर्णैव श्रीरंगनाथ गुरुराज नमोस्तु तुभ्यं। आचार्य निर्वाण षटकम या प्रकरणातील 6व्या क्रमांकाच्या श्लोकामध्ये सांगतात,

शिवोऽहं शिवोऽहं अहम निर्विकल्पो निराकार रूपो। म्हणजे मी निर्विकल्प म्हणजे विकल्प रहित दोन वृत्तीमधील जे अंतर आहे ते वृत्तीरहित अस्तित्व म्हणजे निर्विकल्प आहे, आणि निराकार म्हणजे आकाराला जाणून मी सर्व आकाराहून वेगळा आहे। मात्र आकार आणि विकल्प हे खोटे आहेत, म्हणजे द्वैत खोटे आहे, आणि खोटा भेद आहे म्हणजे खऱ्याने अभेद आहे, अद्वैत आहे, आणि हेच आचार्यांचं मनोगत आहे। सर्व जीवांचे अधिष्ठान अद्वैत आहे, एक अद्वैत ब्रह्म आहे, म्हणजे जीवपणा टाकला की तो ब्रह्मच आहे। जैसा किडाळाचा दोषू जाई मग साडे पंधरे तै तैची होय, तैसे जीवा ब्रह्मत्व आहे संकल्प लोपे। सोन्यामधला सोन्याला जाळलं की त्याच्यातला जो हिंकस भाग आहे तो जळून जातो, आणि उरलं ते आता काय आहे, 24 कॅरेटचं प्युअर सोनं आहे। तसं या जीवाला जाळावं लागतं, काय, अहम देवनी शंभू शांभवी झाला, अहमपणा जाळावा लागतो। अहंकार गेला तुका म्हणे देव झाला, तुका म्हणे देव झाला, तुका म्हणे देव झाला, अहंकार जावा लागतो। अहंकार पाया पडून जात नाही, अहंकार पुण्य करून जात नाही, अहंकार म्हणजे वैकुंठाला जाऊन सुद्धा जात नाही। मग अहंकार जातो कशाने, विचाराने। हा विचारोनी अहंकारो सांडीजे, मग असतीच वस्तू होईजे, तरी आपली स्वस्ती सहजे आपण केली आपलं कल्याण, आपणच आपल्यानंच आपलंच करून घ्यायचं। इथं दुसरं कोणी कल्याण करणार नाही, कारण अविचारानं देहाला मी म्हटलेलं आहे आणि विचारानं देह मी नाही, माझा नाही, खरा नाही, असं निश्चित करायचं। म्हणून वाया मन हे नाव एरवी कल्पनाची ते सावेव। हे मन म्हणजे काय आहे, कल्पना आहे, म्हणजे जसं आपण एखाद्या वस्तूला नाव देतो, त्या वस्तू जर वेगवेगळ्या केल्या तर कुठे मग ती वस्तू सिद्ध होत नाही। भिंत, मग भिंत ही दगड वाट माती विटा चुना यांच्यापासून झालेली आहे ना, आणि त्याला नाव ठेवलेलं आहे भिंत। भिंत अशी काही वस्तू आहे का, नाम मात्र लुगडे एरवी सुतची ते उघडे। तसं ह्या संपूर्ण विश्वामध्ये विश्वपट ब्रह्म दुरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा। विश्व म्हणजे नावापुरतच आहे ते, जसं साखर दिसते पण गोडी दिसत नाही, तसं जगत दिसतं ब्रह्म दिसत नाही, ते तुमचं आमचं सगळ्यांचं एक स्वरूप आहे। म्हणजे इथं विभुर व्याप्य सर्वत्र सर्वेंद्रियाणां, विभू म्हणजे व्यापक, म्हणजे संपूर्ण विश्वाला व्यापून जे आहे त्याला व्यापक म्हणायचं, आणि व्याप्य म्हणजे ज्याला व्यापलेलं आहे त्याला काय म्हणायचं, व्याप्य म्हणायचं। आता पृथ्वी पाणी अग्नी वायू हे चारही भूत आकाशामध्ये आहेत, म्हणजे आकाश मोठं आहे आणि हे चार भूत लहान आहेत, म्हणजे आकाश व्यापक आहे। कशामध्ये, चार भूतामध्ये, मात्र चार भूत आकाशात नाहीत, त्याच्यात नाहीत। म्हणून शब्द स्पर्श रूप रस हे गंध हे पाच विषय आहेत, पण स्पर्श रूप रस गंध हे आकाशाला नाही, पण शब्दगुण मात्र आहे, म्हणजे आवाज येतो ना, मग आवाज हा आकाशाचा गुण आहे आणि आपल्याला गुणच नाही, आपण निर्गुण आहोत। आपला आवाज येतो का, मनाचा आवाज येतो का, मनाला चाटता येतं का, पाहता येतं का, चापता येतं, धरता येतं नाही, त्याचा वास येतो का, चव येते। आता फोडणीचा वास कसा आहे सांगता येतं आजी, मनाचा वास कसा आहे नाही सांगता येत। म्हणजे मनाला हे गुण नाही, स्थूल गुण नाही पण सूक्ष्म गुण आहे, पण आपल्याला गुणच नाही, म्हणून आपण निर्गुण परमात्मा आहोत। असं असताना आकाशात आकाश व्यापक आहे चार भूताच्या सापेक्ष। आता आणि आकाश आकाशात कळत नाही, आकाश कुठं कळतं, मनात कळतं, मग आकाशापेक्षा मोठं मन आहे। आणि मनाला मन कळालं का तुम्हाला मन कळालं, तुम्हाला मन कळालं म्हणजे चैतन्य मनापेक्षा मोठं आहे। म्हणून हे आता एकापेक्षा एक मोठे आहेत, व्याप्य व्यापक भाव संबंध पाहायचं ना, मोठं कोण आहे।
तर इथ मग ज्याला कळाले तो मोठा आहे बरोबर. तस आता या आकाशामध्ये सूर्य आहे, तारे आहेत, चंद्र आहे, तारामंडल आहे, शनी, प्लूटो, नेपच्यून, गुरु, शुक्रतारा आहे, हे असे ग्रह आहेत ना, नऊ ग्रह, नेपच्यून, प्लूटो, मंगळ, हां हे सगळे ग्रह आहेत, नऊ ग्रह, शनी. तसं ह्या नवग्रहामध्ये सगळ्याला मिळून एक सूर्यमाला आहे, अशा अनंत सूर्यमाला मिळून एक आकाशगंगा आहे, अशा अनंत आकाशगंगा मिळून एक ब्रह्मांड आहे, आणि असे अनंत ब्रह्मांड मिळून त्या अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज. तर योगीराज माझी, ज्ञानदेव माझी, योग्यांची माऊली, जिने निगमवल्ली प्रगट केली, जिनं संस्कृत भाषेतलं ज्ञान मराठी भाषेत उपलब्ध करून दिलं तुमच्या आमच्यासाठी. तर ही गीता हे सप्तशती, मंत्र प्रतिपाद्य भगवती, मोह महिषा मुक्ती आनंदिली, असे मोह नावाच्या महिषासुराचा पासून मुक्त करण्यासाठी ही आनंद लिहिली आहे, प्रगट झालेली आहे. कोण? गीता हे भगवती, ही भगवती माता गीतेच्या रूपात प्रगट झालेली आहे. मंत्र प्रतिपाद्य शक्ती, हे मंत्र एक सगळे ही शक्ती आहे, आणि या शक्तीचा वापर मनुष्य देहात आलेल्या जीवानं करायला पाहिजे. म्हणून साधू निश्चलदासजी काय सांगतात विचारसागरामध्ये, माझे अपार शुद्ध समुद्रावरती जणू तरंग महेश विष्णू, विष्णू महेश गणपती, यम कुबेर तैसे ही निर्मिती. माझ्या अपार शुद्ध समुद्रावर हे ब्रह्मा विष्णू महेश काय तरंग आहे, म्हणजे आपण लहान वस्तू आहेत का, किती मोठे आहेत हे गणप महेश गणपती यम कुबेर तैसे ही निर्मिती, आणि आपल्याला तर यमाची भीती वाटते, आणि हे तर तरंग आहे आपल्या समोर, समुद्रावर काय आहे स्वरूप, समुद्रावर तरंग येते. मग जयाच्या अज्ञाने भाषे जगत, जसा दूरीवरी सर्प दिसत, परी दोही ठाई ना सर्प ना जगत, ते स्वतंत्र आणि स्वयं ब्रह्म मीच असे. ह्या दूरीवर सर्पाचा भास झाला, कशामुळे झाला, धड दूरी कळाली नाही, आणि धड अंधार नव गडद अंधार नव्हता म्हणून काहीच नाही असं बी नाही कळालं, आणि गडद प्रकाशही नव्हता म्हणून स्पष्ट दूरी कळाली नाही, थोडा अंधार होता आणि थोडा उजाड होता, म्हणजे मंद अंधकार होता, म्हणून इथं काहीतरी आहे इदम. मग काय आहे? मग सर्प तर नसन, भूरेषा तर नसन, जड रेषा तर नसन, हार तर नसन फुलाचा, अशा वेगवेगळ्या कल्पना झाल्या, पण आहे काय? दूरी. ज्यावेळेस दिवा आणला आणि पाहिलं ही तर दूरी आहे, आणि साप साप म्हणून याची चड्डी पिवळी झाली. मग भीती वाटली, मग कसं काय झालं हे? हे विशेष रूपाच्या अज्ञानामुळं सर्पाचा भास झाला, तसं चैतन्याच्या विशेष रूपाच्या अज्ञानामुळं जगताचा भास झाला. म्हणून सांग देवा, काय सांगितलेले की हे चांगदेवा, स्वस्ती श्री वटेशु जो लपोनी जगदा भासू, दावी मग ग्रासू प्रगटला करी, जो लपला की जगाचा भास उदयाला, आणि जो प्रगट झाला की जगाचा भास मावळला. मग हे मावळणं आणि उगवणं, जसं सूर्य उगवला की रात्र मावळली, है की नाही, स्वप्न सुषुप्ती मावळली, तसं दिवस, आता सूर्य मावळला की रात्र उदयाला आली, मग हे दिवस रात्र चालूच आहे, तसं जागृतीचा उदय झाला म्हणजे स्वप्न सुषुप्ती मावळली, स्वप्नाचा उदय झाला म्हणजे सुषुप्ती जागृती मावळली, आणि जाणं कधी मावळलं, जागृती आली तरी जाणायच लागलो, स्वप्न आलं तरी जाणायच लागलो, मग हे कसं आहे, नित्य उदित प्रकाश आहे, नित्य उधो तुझाच, नित्य उधो तुझा म्हणजे तुमचा जय जयकार असो, कारण तुम्ही तिन्ही अवस्थेत तिन्ही कालात सत्य आहात, तुम्ही नाही कसं आहात, म्हणून आहे आहे आहे, अखंड आहे. म्हणून परी दोही ठाई ना सर्प जग ना जगत, ते स्वतंत्र, स्वतंत्र आहेत आपण, आणि स्वयं ब्रह्म मीच असे. आपलं असणं कोणाच्या असण्यावर अवलंबून नाही, जागृतीचं असणं इंद्रियावर अवलंबून आहे, इंद्रिय मावळले जागृती मावळली, बरोबर आहे.
आणि मन मावळलं की स्वप्न मावळलं. मन कल्पना करू करू थकलं आणि झोपी गेलं, मग स्वप्न बंद झालं का नाही? मग तुम्ही म्हणता मी सुखानं झोपलो होतो, काही जाणत नव्हतं, हे तुमचाच अनुभव तुम्ही सांगा. म्हणजे मन सुद्धा मावळतं, स्वप्न मावळतं, इंद्रिय मावळते, जागृती मावळते, तुम्ही कधी मावळता? तुम्ही तुमचं मावळणं पाहतच नाही. म्हणून जो आनंद सत्य प्रकाश, जो आनंद रूप आहे, सत्य आहे, ज्ञान स्वरूप आहे, विभू आणि आधार नाम रूपास, विभू म्हणजे व्यापक आहे आणि आधार नाम रूपाला आहे. जसं बाईच्या कपाळावर कुंकू आहे ना, ती पतित्वाची खूण आहे. या राणीचा राजा मळ्यात आहे आणि त्याचं लायसन माझ्या गळ्यात आहे. मंगळसूत्र म्हणजे काय? लायसन आहे. हे डोळ्यावर आपल्या कपाळावर कुंकू आहे म्हणजे सौभाग्याचं लेणं आहे, लक्षण आहे. तसं जगाच्या कपाळ्यावर नाम रूपाचं जे कुंकू आहे ना, ते कोणाचं आहे? अस्थिभाती प्रिय रूपानं जी चमक आहे ती कोणाची? चैतन्याची आहे. म्हणून जगाचं अधिष्ठान तुम्ही आहात, ब्रह्मरूप आहात. म्हणून विभू आणि आधार नाम रूपास, बुद्धी जाणे न जाणे ही तयास, तो अपार शुद्ध परमात्मा मीच आहे. बुद्धी जाणते, किती अंशात जाणते? आचार्यांनी पहिल्या 5 श्लोकामध्ये जे सांगितलं, मी असा नाही, असा नाही, आकारवान नाही, क्रियावान नाही, शक्तिवान नाही, विचारवान नाही, असं सांगितलं. तसं बुद्धी जाणते. कशी जाणते? जसं नवीन मुलीला पाहायला मुलं आलेले असतात पाहुणे, तर ते विचारते तिच्या सखी, तुझा नवरा कोण आहे सांग ना, टोपीवाला आहे का? ती मुंडका हलवती. जे म्हणते दाढीवाला आहे का? ती नाही मुंडका हलवती. ते झिपरा आहे का? ती नाही म्हणते. चष्म्यावाला आहे का? ती नाही. ती बोलत तर नाही पण मुंडका हलवती. म्हणजे ती निषेध मुखानं सांगती, हा नाही, हा नाही, हा नाही. तसं बुद्धी सांगते आत्मा कसा आहे. विचारलं, तू आकारवान नाही, तो क्रियावान नाही, तो विचारवान नाही, तो शक्तिवान नाही, तो दिसणारा नाही, तो सूर्यासारखा नाही, चंद्रासारखा नाही, आमावश्यासारखा नाही, काळा नाही, पांढरा नाही, लाल नाही, नाही नाही नाही. पण आता नेमकं सांगायचं, बुद्धी न जाणे आणि जाणे ही तयास. आता जाणते कोण्या अंशात जाणते? तर बुद्धी सांगते की आत्मा निराकार आहे, निर्विकार आहे, त्याला कुठलाच विकार नाही. न जायते म्रियते वा कदाचित नायम भूत्वा भविता वान भूयः. कसा आहे? अजो नित्य शाश्वतो अयम पुराणो नायम हंती न हन्यमाने शरीरे. म्हणून तो कसा आहे? तर अदाह्यो अयम अछेद्यो अयम. म्हणजे मी कसा आहे? अग्नीनं जळत नाही, पाण्यानं भिजत नाही, सडत नाही, वाऱ्यानं हलत नाही आणि पृथ्वीनं मळत नाही, असा मी आहे. 5 भूताचा आपल्यावर परिणाम होत नाही, असा मी आहे. मग बुद्धी सांगायली, मी निराकार आहे, मी अव्यक्त आहे, ह्या शरीर श्वास इंद्रिय अंतकरणाच्या व्यवस्थेमध्ये व्यक्त आहे, म्हणजे प्रगट आहे. प्रगट म्हणजे आत्ता इथं कळायला लागलं. शरीर 5 इंद्रियाद्वारे कळायला लागलं, हे शरीर ज्या श्वासावर चालायलं ते त्वचेनं कळायला लागला, आणि या दोन्हीचा हिशोब ज्या मनात व्हायला लागला ते मन इंद्रिया वाचून कळायला लागलं, आणि त्या मनाला जाणणारा मी मना वाचून तुम्हाला तुम्ही कळायला लागलो. म्हणजे मन इंद्रियाचा विषय तुम्ही नाही. न तत् भास येते सूर्यो न शशांको न पावकः यद्गत्वार निवर्तन्ते तद्धाम परमं मम. अर्जुना, ते माझं परम धाम आहे. भगवान निज धामाला निघाले. म्हणजे कुठे निघाले? नगरच्या पलीकडे का पुण्याच्या अलीकडे? निजधाम का मुंबईच्या साता समुद्रापलीकडे? कुठे आहे निजधाम? निजधाम म्हणजे आत्मधाम, आपलं स्वरूप, आत्मस्वरूप, त्यालाच म्हणायचं निजधामाला गेले. म्हणजे ही व्यवस्था जोपर्यंत प्रगट आहे तोपर्यंत चैतन्य प्रगट आहे, आणि ही व्यवस्था विस्कळीत झाली की मग चैतन्य सामान्य रूपामध्ये विलीन होणार आहे. कापुराच्या वाती उजळल्या ज्योती ठाईच समाप्ती झाली जैशी. कोळसा जळाला की त्याची राख उरत असते, लाकूड जळालं की त्याचे कोळसे राहत असते, पण कापूर जळाला की काहीच उरत नाही. तसं ज्ञानी पुरुषाचं शरीर राहतच नाही, त्याचे कर्मसुद्धा शेष राहत नाही. कर्मानुबंधीनी मनुष्य लोके, हे जे कर्माच्या बंधनात अडकलेले आहेत ना, हे कर्मधर्म संयोगाने आपण आलेलो आहोत ना या मृत्यूलोकात, तर ते कर्म
म्हणून ज्ञानाग्नी दग्ध कर्माणी भस्मसात कुरुते अर्जुना। यथे धावसी समिद्धोग्निर, जसं सगळे इंधन अग्नीच्या संपर्कात आले की काय होत असते, अग्निरूप झाले। तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, लागो निधी पाप पुण्य अंगा। म्हणून न पुण्यम न पापम न सौख्यम न दुःखम, मी मला पुण्य नाही, मी पुण्य नाही, मी पाप नाही, मला पुण्य नाही आणि मला पाप नाही। का? कारण आम्ही अग्निरूप झालो, म्हणून कर्म हे जळून गेलेलं आहे। देहाला मी म्हणणं सुटलं की ती जे संचित आहे ते जळून गेलं। वर्तमान देहात मी देहाला मी म्हणत नाही म्हणून क्रियमान जळून गेलं। आणि प्रारब्ध मात्र भोगून संपवावं लागते, ते तयार होत नाही पण भोगून संपवावं लागतं, ते फळ देऊन चुकलेलं आहे ना। म्हणून संचित क्रियमान प्रारब्ध भक्ता नाही जाण, एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरी कृपे त्याचा नाश झाला। म्हणून ज्ञानी पुरुषाचं जे निंदा करतात ते पापाचे भागीदारी होतात, आणि जे स्तुती करतात त्यांना शरण जातात आणि त्यांनी सांगितलेल्या युक्त्या लक्षात घेतात ते पुण्याचे अधिकारी होतात। म्हणजे नील रिपोर्ट आला का नाही? न पुण्यम न पापम न सौख्यम न दुःखम, पुण्यही नाही आणि पापही नाही, म्हणजे नील रिपोर्ट आला। मग ते म्हणले आता आम्हाला सर्टिफिकेट द्या ना, काही गोळ्या द्या ना। ते म्हणले कसल्या गोळ्या, तुम्हाला रोगच नाही ना, कोरोनात नाही तुम्हाला, कारण तुम्ही दोन डोस घेतले ना। तसं ब्रह्म रस घेई काढा तेने पिडा वारिले, पथ्य नाम विठोबाचे आणि कवाचे नसा, एकच पथ्य विठ्ठलाचं नाव घेतात तुम्ही, तुम्हाला रोग होणार नाही, शरीराचा नाही, मनाचा नाही, भवरोग सुद्धा नाही। भवरोग आयसे जाय आणि काय शिल्लक, पण श्रद्धा पाहिजे। श्रद्धावान लभते ज्ञानम, म्हणून ज्याच्या अंतकरणामध्ये श्रद्धा आहे, हिंदी विचार सागरामध्ये सांगतात सरळ अंतकरण वृत्ती मे ही बोध होवे, कारण मन चंगा तो कटोती मे गंगा, मन तन कपडा मन धागा हरी चरण चित लागा। हे मन, म्हणून हे सुमनाच्या अर्जुना

राम हे मना तू लोकांचे दुर्गुण घेऊ नको, जे आहे ते चांगले गुण घ्या, साधू संतांची संगत करा, कारण साधूच्या संगतीमध्ये काय होत असत, बैसता संताचे संगती, कळो आले कमळापती, आपुले कोणीच नवती, निश्चय चित्ती दृढ झाला, संताच्या संगतीत बसल्यावर तो कमळापती भगवान श्रीहरी विष्णू ते तुमचं आमचं सगळ्यांचं एक स्वरूप आहे असं लक्षात येत। ममय वंशो जीव लोके जीवभूता सनातना, हिरवी सर्वांची हृदय देशी, मी अमुका आहे ऐसी, जे बुद्धीस पुरे हरणीशी ते वस्तुगामी। प्रत्येकाच्या हृदयामध्ये राम प्रगट आहे, आत्ता आहे, इथं आहे, आणि ते तुमचं आमचं सगळ्यांचं एक स्वरूप आहे, पण लक्षात काय येत नाही, कारण हे मन विषयाच्या नादी लागलं ना, की भ्रांताशी काम विषयावरी, म्हणून हे मन विषयापासून विरक्त व्हायला पाहिजे। म्हणून गोकुळीच्या सुखा अंत पार नाही रेखा, बाळ कृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नाही। गोकुळातल्या लोकांना ब्रह्मज्ञान झालं, कसं झालं, लोका गोकुळीच्या झाले ब्रह्मज्ञान, केलिया वाचून जप तप, जप तप केल्या वाचून त्यांना ब्रह्मज्ञान झालं, का, कारण देवाचं सगुण रूप पाहिल्यानंतर, ते रूप पाहिल्यानंतर हजारो असे पापाच्या राशी जुळून जातात, म्हणून कोटी ब्रह्म हत्या मुख पाहता जाते। सगुण रूपाचं दर्शन झाल्यानंतर काय होत असतं, कोटी ब्रह्म हत्या केल्याचं पाप निवृत्त होत असतं। म्हणून ज्याला आरंभ नाही आणि अंत नाही, कारण अंत ही आरंभ आहे, पण कोणाला ही इथं अंतच नाही तर आरंभ कुठून आहे। न जायते म्हणजे ज्याचा जन्मच झाला नाही, जे मरतच नाही, म्हणून ध्रुवम जन्म मृतस्य च, ज्याचा जन्म झाला तो मृत्यू पावन, आणि जो मेला तो परत जन्माला येईन, पण ज्याला जन्मच नाही, तुकोबराय तुम्हाला आम्हाला आश्वस्त करतात, ही केस फक्त तुकोबराय हँडल करू शकते, कारण हे गुन्हाच सिद्ध होऊ देत नाही, शिक्षा कमी करत नाही असं नाही, तुमच्यावर गुन्हाच सिद्ध होऊ देत नाही, म्हणजे कसे होतात, काय म्हणतात त्याला, निर्दोष मुक्तता, तुमच्यावर गुन्हा सिद्ध होत नाही। काय म्हणायला लागले तुकाराम महाराज, जन्म नाही रे अनेक तुका म्हणे माझी भाक, तुम्हाला शपथ घेऊन सांगतो की तुम्हाला जन्म नाही, आणि ज्याला जन्म नाही तो मरण्याचा प्रश्नच येत नाही, आणि जे मरतच नाही ते परत जन्माला येईलच कसं। म्हणून न जायते म्रियते वा कदाचित नायम भूत्वा भविता वा न भूया। म्हणून इथं काय सांगितलेलं आहे, सर्वत्र म्हणजे सर्व ठिकाणी आहे, शून्य स्थावर जंगम राव व्यापुनी राहिला आकळो, जिथं काही नाही शून्य आहे त्यालाही जाणणारा तो आहे। स्थावर जंगम म्हणजे चल आचल, सजीव निर्वी निर्जीव या आकाशामध्ये, आणि जिथं आकाशामध्ये हवा नाही त्या अवकाश यानामध्ये, अवकाशात सुद्धा तो आहे, तिथं श्वासाशिवाय जाता येत नाही, अवकाशयान न्यावं लागतं, तिथं ऑक्सिजन न्यावं लागतं। हे चंद्रावर ऑक्सिजन नेलं होतं, मंगळावर ऑक्सिजन नेलं होतं, मग पृथ्वीवर ऑक्सिजन आहे, जीवसृष्टी आहे, हे चांगलं नाही का। तुका म्हणे मंगल आता कोण दाता या हो, इथं जीवसृष्टी आहे, म्हणून या सृष्टीमध्ये ज्ञान प्रगट आहे, म्हणून सृष्टी ज्ञानानं शोभली, कपाळ कुंकुमा कुंकवामुळं शोभलं, तसं सृष्टी ज्ञानामुळं शोभली, मग ज्ञान हे सृष्टीचं सौभाग्य आहे। सौभाग्य सुंदरू रे भ्रमरा, या सृष्टीचं सौभाग्य तुम्ही आहात, आणि तुम्ही म्हणता महाराज आमच्यावर कोणीच प्रेम करत नाही काय करावं, अरे ईश्वराचं तुमच्यावर प्रेम आहे, त्याचं काय प्रूफ आहे, नाकातून वाहणारा अखंड वारा, हे श्वासांचा प्रवाह, ही धारा, ही धारा म्हणजेच त्याच्या उलट करा राधा, ही शक्ती आहे कृष्णाची, ही शक्ती आहे महादेवाची पार्वती माता, अर्धनारी नटेश्वर, शिव आणि शक्तीचं स्वरूप आहे ही सृष्टी, म्हणजे आणि त्याचं अधिष्ठान तुम्ही आहात, म्हणून परब्रह्म गे माय निज ब्रह्म गे, म्हणून फुगडी फू बाई फुगडी फू विषयी थू तुझे चित्त धू, कसं करायचं, विषयी थू आणि तुझे चित्त धू, परब्रह्म तू गे बाई निज ब्रह्म तू,
असं हे ब्रह्म तुमचं स्वरूप आहे असं खेळता खेळताच लक्षात येतं, एवढं अवघड आहे का? हे फुगडी खेळताना लक्षात आलेलं आहे गवळणींना, तर तुम्हाला आम्हाला नाही का लक्षात येणार? हे चलता फिरता चालती बोलती समाधी आहे, म्हणून समाधी संजीवन हरी पाठ। जोपर्यंत उपाधीचा बाध होत नाही तोपर्यंत समाधी लागणच कशी? उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार, काहीच संसार तुम्हा नाही, ऐसे मज करा देवानारायणा। देवा मला तुझ्यासारखं करगडे, मला काही नको, ह्या सृष्टीतलं काहीच नको। तुकोबराय म्हणायला लागले, देवा तू का मला बनवा बनवी करायला का? तू म्हणता हुशार राहा संसारामध्ये, देवाला बोलायचा अधिकार तुकोबरायांचा होता। मग तू का म्हणे कारे नाशिवंतासाठी, किंवा तू म्हणतो मला इथं राहा, कसा राहा? आहो घ्या नाशिवंतापरी, थिता दुरी तुही अंतरासी, तू जवळ असलेला आमच्यापासून दूर जाशील, तू दूर झाल्यानंतर आम्हाला काय, आमचं काय खरंय? म्हणून देवा तू मला असा बनवू नको। त्याला शिरसागर दिला आणि त्याला बनवून टाकलं, ध्रुवाला आढळपत दिलं, मी तसा बनवणारा नाही, बरं का? म्हणून अवघ्या नाशिवंतापरी थिता दुरी तुही अंतरस, कोण सुख धरूनी संसारी, राहो सांगा मजबारी, काय सुखाची आशा धरून राहो देवा? अवघ्या नाशिवंता सगळेच नष्ट होणार आहेत, तू एकटाच तुझ विन काही स्थिर राहे ऐसे नाही, फक्त तूच कसा आहे नित्य आहे आणि नित्य सत्य आहे आणि सत्य ज्ञान स्वरूप आहे आनंद रूप आहे। मग तुम्ही नित्य आहात असा तुमचा अनुभव आहे, तुम्ही नित्य आहात म्हणजे तुम्ही सत्य आहात आणि सत्य आहात सत्यम शिवम सुंदरम, जे सत्य आहे ते आनंद रूप आहे, जे आनंद रूप आहे ते नित्य आहे। म्हणून हे सत्यम शिवम सुंदरम हे तीन नसून एकच आहे, म्हणून सच्चित आनंद हे तीन नसून एकच आहे, एकाच दोऱ्यामध्ये अनेक मणी ओवलेले आहेत। मग मण्या मण्यामध्ये कोणताच मणी कोणत्याच मण्यामध्ये नाही, म्हणजे मण्या मण्याचा व्यतिरेक आहे, आणि सर्व मण्यामध्ये दोरा एक रूपानं आहे म्हणजे अन्वय रूपानं आहे। तसं जागृतीचा एक मणी, स्वप्नाचा एक मणी, सुषुप्तीचा एक मणी, बालपण एक मणी, तारुण्याचा एक मणी आणि म्हातारपणाचा फुटका मणी। पण या सगळ्या मण्यामध्ये तुम्ही दोऱ्या रूपानं कसे आहात? अन्वय रूपानं एक आहात, म्हणून तुम्ही एकम एवम अद्वितीयम ब्रह्म पाही आणिक दुसरे काही नाही, असं सर्वत्र आहात जसं पण कळत नाही, सगळीकडं आहे सगळ्यात आहे पण कळतं का? नाही कळत। मग कळे ते ना कळे, ना कळे ते कळे, वळे ते ना वळे गुरु विन। नाथ महाराज सांगतात की ज्यानं कुणी कळालं म्हणलं की त्याला काहीच नाही कळालं, आणि ज्यानं कळालंच नाही म्हणलं त्यालाच कळालं, कारण मन इंद्रिय वाणीचा विषय तुम्ही नाही, कशानं कळणार? मग हे नकट्या मापानं आपलं वर्णन होणार आहे का? परमात्म्याचं वर्णन होणार आहे? तुमच्याकडं आहेच काय देव पाहायला? नाही, देव पाहायला काय तुमच्याकडं? हे इंद्रिय, हे मन, हे नकटे माप, आणि ह्या नकट्या मापानं खरा परमात्मा कळणार तुम्हाला? वा रे वा, खोट्याला घेऊन खरं कसं कळण? हा, म्हणून सर्वेंद्रिय गुणाभासम सर्वेंद्रिय विवर्जितम, सर्व इंद्रियाला आणि विषयाला जाणून त्याच्या गुणाहून इंद्रियाहून तुम्ही वेगळे आहात, म्हणून सर्वेंद्रिय गुणाभासम। म्हणून हस्तामलक सांगतात की मनश्चक्षुरादेर मनश्चक्षुरादेर, मन इंद्रियाला मन इंद्रियपणा ज्याच्यामुळं आहे म्हणजे तुमच्यामुळं आहे। मनश्चक्षुरादेर वियुक्ता स्वयं यो, म्हणजे मन इंद्रिय नसले तरी तुम्ही, तुमचं अस्तित्व आहे, इंद्रिय नसले तर जागृती संपली पण तुम्ही आहे ना स्वप्नाला जाणायला, आणि मन नसलं तरी तुम्ही आहे ना झोपीला जाणायला, म्हणजे मन इंद्रिया वाचून तुम्हाला अस्तित्व आहे। म्हणून मनश्चक्षुरादेर वियुक्ता स्वयं यो, मनश्चक्षुरादेर अगम्य स्वरूपा, मन चक्षू यांना अगम्य म्हणजे त्यांना तुम्ही जाणूच शकत नाही, त्यांनी तुम्ही जाणल्या जातच नाही कारण तुम्ही त्यांचा विषयच नाही, अगम्य असं स्वरूप आहे। सनित्योपलब्धी स्वरूपो महात्मा, नित्य उपलब्ध असलेले परमात्मा हे तुमचं आमचं सगळ्यांचं एक स्वरूप आहे असं हस्तामलक सांगतात। म्हणून सर्वेंद्रियाणां काय सांगितलेलं आहे? विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेंद्रियाणां, सर्व इंद्रियाला जाणून सर्व इंद्रियाहून तुम्ही कसे आहात? वेगळे आहात। म्हणून सर्व इंद्रियाला त्याच्या गुणाला जाणून त्याच्याहून वेगळे असलेले
तुम्ही परमात्मा एक आहात आणि असं आपल्याला कशानं कळत असतं? शब्दानं कळत असतं. म्हणून बाप उपेगू शब्दू स्मरणदाणी प्रसिद्धू अमूर्ताचा विषदू आरिसाण हो. अमूर्त परमात्म्याला मूर्त असा रूप देणार हे शब्द आरसा नाहीये का? म्हणून आचार्य सांगतात की शब्द शक्ते अचिंत्यत्वात शब्दात एव अपरोक्ष भी. शब्दात अचिंत्य शक्ती आहे. म्हणून शब्द काय करतो? शब्द आपल्या अर्थाचं ज्ञान करून देत असतो. शब्द म्हणजे वस्तू नाही, वस्तू म्हणजे शब्द नाही. शरीर शब्द, शरीर वस्तू नाही. कारण शरीर शब्दाचा अर्थ मौसमय रचना आहे. तसं आत्मा शब्द आत्मा नाही, पण आत्मा शब्दाचा अर्थ मन वाणी बिनरूप असलेला एक सत्य नित्य जाणणारा ते तुम्ही आहात. म्हणून मी निराकार आत्मा आहे. कसा? तर स्थूल सूक्ष्म लांब उंच आखूड ठेंगणा हे चार प्रकारचे जगतामध्ये आकार आहे. आखुडे ठेंगणे उंचे असे. आत्मा हा इंद्रिय मनाचा अविषय आहे म्हणून सूक्ष्म आहे. आत्मा व्यापक आहे म्हणून तो अणुरेणू नाही. म्हणजे इलेक्ट्रॉन प्रोटॉन न्यूट्रॉन हे सुद्धा नाही. धुळीचा कण सुद्धा तुम्ही नाही. धुळीचा कण तुमच्याशिवाय नाही, पण तुम्ही नाही. क्या बात आहे. म्हणून आत्मा सर्व ठिकाणी ओत प्रोत भरलेला आहे. भरला घनदाट हरी दिसे. असा घनदाट आहे म्हणजे आपण काय आहोत? आकार नाही. म्हणून अवघाची आकार ग्रासियला काळे एकते निराळे हरीचे नाम. अव्यक्त निराकार नाही जया आकार जिथोनी चराचर हरीशी भजे. आपण अव्यक्त आहोत, निराकार आहोत. म्हणून कसे आहोत आपण? अहम निर्विकल्पो निराकार रूपो विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेंद्रियाणां. असे कसे आहोत? अनंत आहोत. कारण आपण व्यापक आहो म्हणून देशाच्या योगाने अंत नाही, म्हणजे देश परिच्छेद नाही. ज्या अर्थी आपण नित्य आहोत त्या अर्थी आपण काल योगाने अंत नाही, म्हणजे काल परिच्छेद नाही. आणि ज्या अर्थी आत्मा अधिष्ठान असल्यामुळे अंत नाही, सर्वांचे स्वरूप आहे, ज्या अर्थी त्याला वस्तू परिच्छेद नाही म्हणजे अंत नाही. ज्या अर्थी आत्म्याला देश काल वस्तू यांच्या योगाने अंत नाही, म्हणजे परिच्छेद नाही, त्या अर्थी आपण अनंत आहोत. हरी अनंत, हरी कथा अनंत. अनंत रूपे अनंत वेशे देखिले म्या त्यासी बाप रुखमा दिवर खुण बाणली कैसे. देव कसा आहे? तर देव देश काल वस्तू परिच्छेद रहित आहे. देव पहावयाशी गेलो देवची होऊन ठेलो. बाप पहावयाशी गेलो मुलगा म्हणून ठेलो. सुनमुख पहावयाशी गेलो सासरा होऊन ठेलो. हे वेगळंच राहायला लागलं, तत्स्वरूप कुठं व्हायला लागलं. पण देव पहावयाशी गेलो देवची हो. खुदा देखन जो मैं चला खुदा की कसम खुदान मिला. कबीरदास सांगतात की देव पाहायला गेलो पण देव भेटला नाही. आणि जे माझं मन मी अंतर्मुख झालो तर खुद खुदा मिला. मी स्वतःच खुदा आहे असं लक्षात आलं. म्हणून इथे सांगतात की अखंड आहे, कारण जीव ईश्वराचा भेद राहिला नाही. याच्यामध्ये जीवा जीवाचा भेद राहिला नाही, जीव जडाचा भेद राहिला नाही, जड ईश्वराचा भेद राहिला नाही, जडा जडाचा भेद राहिला नाही. सगळे भेद काय झाले? आपोआप भेद खोटा ठरत गेला. भेद भाव गिळोनी घेतला प्रेमाचा गरडा. दुजे खंडे तरी उरला तो अवघा हरी आपना बाहेरी न लगे ठाव धुंडावा. आता आपल्याहून परमात्मा दूर नाही, दुसरा नाही, जवळ नाही, तुम्हीच आहात. तया स्वांतकरण जीता सकळ कामोपशांता परमात्मा परवता दूरी नाही. आपण एक काल उदाहरण घेतलं होतं, तुमच्या बायकोचा नवरा तुमच्याहून दूर नाही, दुसरा नाही, जवळ नाही, तुम्हीच आहात. इतके पॉइंट लागते. तसं परमात्मा तुमच्याहून दूर नाही, दुसरा नाही, जवळ नाही, तुम्हीच आहात. तुझं आहे तुझं पाशी पुरी तू जागा चुकलाशी. पाशी म्हणजे जवळ म्हणणं सुद्धा खपत नाही बाबा, इतकं प्रॉम्प्ट काम आहे. हे धारवाडी काटा आहे, ते सोनाराचा काटा कसा तसा एक मिलीग्रॅम बप्पो, इतकं बारीक माप. हा तेवढं बारीक माप लागतं, इथं सांग सुद्धा पडू देत नाही. धारवाडी काटा आहे म्हणून एक तर ब्राप दाखवा नाही तर श्राद्ध घाला. तसं तुम्ही
म्हणून गुरुजी असं चॅलेंज करत होते की तुम्ही तुम्हाला साडेतीन हाताचा देह आहे असं सिद्ध करून दाखवा, आम्ही तुमचे शिष्य नाहीतर आम्ही तुम्हाला तुम्ही न मरणारे परमात्मा आहात असं सिद्ध करून दाखवतो, तुम्ही आमचे शिष्यही होऊ नका. काय चॅलेंज आहे, मोठं आव्हान आहे हे. म्हणून जिथं परीक्षा आहे, आव्हान आहे, जो आव्हानांना स्वीकारतो तोच जिंकत असतो. म्हणून जिंकावा संसार येणे नावे तो शूर, असं शूराप्रमाणे जगा. अभिमानानं जगू नका पण स्वाभिमानानं जगा. म्हणून प्रत्येक आईवडिलाला वाटतं की आपल्या लेकरांना कोणासमोर हात पसरू नये, तसं देवाला वाटतं की आपले लेकर आहेत ना हे

पावी। मग त्यांना अशी इच्छा आहे देवाला की माझ्या दे लेकरानं सुखासाठी कोणासमोर हात पसरू नये, ह्यानं कसं आनंदानं जीवन जगायला पाहिजे। म्हणून हे विश्वची माझे घर ऐशी मती जयाची झाली स्थिर, किंबहुना चरा चरा आपणची झाला। म्हणून इथं काय सांगितलेलं आहे की तो मोठा आहे। मग कोण मोठा आहे तर इथं सांगितलेलं आहे की हरी से कोई नहीं बड़ा दीवाने क्यों गफलत में पड़ा। हरी पेक्षा कोणी मोठ नाही, पृथ्वी महान आहे त्यापेक्षा तिला वेष्टन करणारा समुद्र महान आहे। असा समुद्र अगस्ती मुनींनी एका घोटामध्ये पिऊन टाकलेला आहे। असे मुनी आकाशामध्ये एखाद्या काजव्यासारखे आहेत, कारण का आकाश एवढं मोठं आहे। आणि असे आकाश देवाने वामन अवतारामध्ये एका पायामध्येच व्यापून टाकलेला आहे। बरं का, असा देव ज्याच्या हृदयामध्ये आहे तर सतत कृष्ण मूर्ती सावळी खेळे हृदय कमळी, हृदय बंदी खाना केला आत विठ्ठल कोंडीला। म्हणून तुका म्हणे आम्हा प्रेमा उने ते काही, पंढरीचा राणा साठ विला हृदयी। मग तो भक्त श्रेष्ठ आहे। हरी से कोई नाही बडा दिवाने क्यू गफलत में पडा, म्हणून हरीपेक्षा कोणी मोठा नाही। तुका म्हणे आम्ही देवाहुनी बळी, झालो हे निराळी ठेवूनी आशा, आशा सोडून दिली कारण इच्छेचे बांधिले तुका म्हणे वाया गेले। तर सबसे बड़ी पृथ्वी है, पृथ्वी काहे की बड़ी है, वो तो शेष के माथे पर खड़ी है। सबसे तो फिर शेष बड़ा है, शेष काहे का बड़ा, वो तो शंकर के गले में पड़ा है। मग शंकर बड़ा, पर शंकर काहे का बड़ा, उसके कैलाश पर्वत को रावण ने उखाड़ा। मग रावण बड़ा है, रावण काहे का बड़ा, वो तो राम के एक बाण से उड़ा। मग राम बड़ा, राम काहे का बड़ा, वो तो हनुमान के हृदय में खड़ा। मग बड़ा कौन है तो हनुमान ही है, भक्त ही बड़ा है। भगवान से भक्तन बड़े कह गए संत सुजान, पुल बांधे रघुवीर चले कुदी गए हनुमान। कबीरदास सांगतात की लंकेमध्ये जाण्याला रावणाला रामाला प्रभू रामचंद्राला 100 कोस पूल बांधावा लागला, 5 दिवस लागले। मग पहिल्या दिवशी 14, मग 20, मग 21, मग 22, मग 23 असे रामा आधी 2 उड्डाणामध्ये लंकेमध्ये प्रवेश केला हनुमानतरायानं। म्हणून तिथं काय सांगितलेलं आहे की हनुमान आणि रामानं 11,000 वर्ष राज्य केलेले, पण हनुमंतराय आजही आहेत। जिथं रामकथा चलते तिथं हनुमंतराय उपस्थित राहतात, कारण ते काय आहेत, चिरंजीव आहेत। अश्वत्थामा बलिर्व्यासो हनुमांश्च विभीषण कृपा परशुरामश्च सप्ते ते चिरजीविनः। अश्वत्थामा बली व्यास हनुमान विभीषण कृपाचार्य परशुराम हे काय आहेत तर हे चिरंजीव आहेत। म्हणून हनुमान ह्याचा काय आहे, शरण शरण हनुमंता तुम्हा आलो।

आत्ताच आपण ऐकलेत आदिश्री शंकराचार्य कृत निर्वाण षटकम यावर निरूपणात्मक मालिका. निरूपणकार होते श्री अर्जुन होलिया. प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोतेहो भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.
1: श्रोते हो, आता ऐकूया स्वामी स्वरूपानंद यांची अभंगरचना, संगीत आणि स्वर मुकुंदराज गोडबोले यांचा.

आता ऐकूया संत चोखा महाराजांची अभंगरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे सुहास शामगावकर यांचा.

श्रोतेहो, ऐकूया संत एकनाथ महाराजांची अभंगरचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर पंडित भीमसेन जोशी यांचा.

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70-20-35-31-30. नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30.

0: भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता।

श्रीमद आदिशंकराचार्यांना एकदा त्यांच्या गुरूंनी विचारलं, तू कोण आहेस? त्यावर त्यांनी दिलेलं उत्तर म्हणजे अर्थगर्भ निर्वाण षटकम। 6 श्लोकांचं हे काव्य अद्वैतवादाचा गाभाच मानला जातो। सामान्य माणसाच्या मनातील अहंभाव आणि स्वतःबद्दलचे गैरसमज दूर करण्यासाठी मार्गदर्शन करणारं, अत्यंत गेय आणि समजण्यासाठी सोपं असणारं निर्वाण षटकम। याविषयी सविस्तर निरूपणात्मक मालिका सादर करत आहेत परभणी येथील सुप्रसिद्ध निरूपणकार आणि कीर्तनकार हरिभक्त परायण श्री अर्जुन होलिया। निर्वाण षटकम मालिकेची वेळ आहे 9:00, याचं पुनःप्रसारण 9:00। नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात। भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार 1:00।

श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता सादर करत आहोत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे यांची मनाच्या श्लोकांवरची साररूप मालिका, प्रस्तुती भक्तीसुधा.

0: श्रीरामचंद्रा करुणा समुद्रा ध्यातो तुझे राजसयोग मुद्रा नेत्री नये रे तुझ वीण निद्रा कई भेट सीवा मजला सुभद्रा शुकासारिके पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ. आपण मनाचे श्लोक पाहत आहोत. देहे बुद्धीचा निश्चय दृढ झाला देहातीत ते हित सांडीत गेला. देहबुद्धीचा निश्चय पक्का झाला. मी म्हणजे देह माझं नाव अमुक अमुक होय ना. मग देहातीत जे हित आहे ते गेलं त्याला. ज्याला धरून बसलेलं आहे त्याच्या पलीकडे जायचं म्हटल्यानंतर हे हातातनं सुटलं पाहिजे ना. हे जोवर सुटत नाही आहे तोवर देहातीत होणार कसा. म्हणून देहे बुद्धी ते आत्मबुद्धी करावी. सगळी साधना एवढ्यातच आहे. देहबुद्धी आहे ती आत्मबुद्धी करा. त्याच्यासाठी सदा संगती सज्जनाची धरावी. सारखं जागृत ठेवतात. जरा काय झालं की टोटल सरेंडर लक्षात येत नाही. त्याच्या ताब्यात जर दिलं तर तू काय करायचं हे तो ठरवतो. प्रत्येक श्वास त्याच्या शक्तीनं होतो. जाणीव आहे का तुला. बघ अहंकार विस्तारला या देहाचा स्त्रिया पुत्र मित्रादिके मोह त्यांचा. मोह स्त्री पुत्र असू देत. धनसुतदारा असो दे पसारा पण असो दे. पोटाशी घेऊन नाही. सगळ्यांना पोटाशी घेतलं की बुडालत. असू दे. सगळ्यांचं सगळी कर्तव्य जरूर करा. माझं म्हणू नका. आहे ती तुके देवाचे. सगळा संसार माझ्यासकट देवाचा आहे. बस बरा निश्चय शाश्वताचा करावा. शाश्वत जो परमात्मा आहे त्याबद्दल निश्चय करावा की तोच एक आहे. म्हणे दास संदेह तो विसरावा. त्याबद्दल जरा देखील शंका ठेवू नये की तोच करता करवत आहे. घडीने घडी सार्थकाची करावी. प्रत्येक घडी देहाचं सार्थक व्हायला पाहिजे इकडे लक्ष पाहिजे. देहाचं स्वार्थक आहे सार्थक आहे आत्मरूप होण्यामध्ये. त्यामुळे प्रत्येक क्षण आपला तिकडं जातोय का लक्षात ठेवलं पाहिजे. खातोय जेवतोय कशासाठी. देह चांगला राहावा. देह कशासाठी चांगला राहावा. साधनं करण्यासाठी. साधनेनं काय करायचं आहे आत्मरूप व्हायचं. प्रत्येकाचं उत्तर एक आलं पाहिजे मला आत्मरूप व्हायचं. लहान मूल बरोबर हट्ट धरतं बघा एखाद्या खेळण्यासाठी. आई मला हे पाहिजे ते मिळेपर्यंत सोडत नाही. तसा जीवानी वस्तूचा हट्ट धरला पाहिजे की मला तेच पाहिजे. मला दुसरं काही नको या जगातलं. काही दिलं तरी म्हणून हे मला नको. मला तिकडं जायचं. मला आई पाहिजे. बस तसं जीवानी म्हटलं पाहिजे. देहे बुद्धी हे कशी जायची. ज्ञानबोधे त्याजावी. देहे बुद्धी त्याजावी सांगितले. देह त्याजावा म्हटलेलं नाही आहे. ज्ञानबुद्धी ज्ञानदीपे किंवा ज्ञानाचा दिवा उजाडला ज्ञानाचा बोध झाला तर देहबुद्धी जाते. आणि मग विवेके तये वस्तूची भेटी घ्यावी. त्याची जी भेट व्हायची ती विवेकाने. आत्मानात्म विवेक. आत्मा काय अनात्मा काय. काय ग्राह्य आहे काय त्याज्य आहे लक्षात करायला पाहिजे. पण तदाकार हे वृत्ती नाही स्वभावे. वृत्ती तदाकार करा असं संतांनी सांगितलं. पण नाही ना होत नाही ना. त्याचा स्वभावच नाही. मग कशाचा तदाकार होतीये. बाहेरच्या गोष्टींच्या. हां कुठं काही कपडा पाहिला साडी पाहिली तदाकार वृत्ती झाली. तिची पाहिल्याबरोबर लगेच आपली वृत्ती आहे डोळ्यासमोर. साडी मनाने आणली ती नेसली तदाकार वृत्ती झाली. खाण्याचा पदार्थ पाहिला वृत्ती लगेच तदाकार गुलाबजाम की आपलं लगेच मन गुलाबजामसारखं झालं. पण आत्म्याच्या ठिकाणी तदाकार होतीये का. त्याचं कारण त्याचं रूप लक्षात येत नाही आहे. दृश्य नाही आहे त्यामुळे वृत्ती तदाकार होत नाही आणि आत ओळतच नाही. म्हणून सदा तेची शोधीत जावे. म्हणून ते शोधा. त्याला शोधायला पाहिजे. शोधल्याशिवाय नाही. म्हणून तुटेना फुटेना कदा देव राणा. पण चळे ना ढळे ना, पण कळे ना कदा लोचनासे, डोळ्याला दिसत नाहीये, वसे ना दिसे ना अगी मी पणासी. पुन्हा पुन्हा तेच सांगतात, मी पण आहे ना तो दिसणार नाही. आता लोक काय करतात, जया मानला देव तो पूजित आहे म्हणतो. कोणी म्हणतो आमचे रामाचे उपासना आहे, कोणी म्हणतो कृष्णाची उपासना आहे, परी देव शोधून कोणी ने पाहे. राम कृष्ण आपण म्हणतो तो पण आहे कुठनं, आला कसा, कुठून आला, तो कसा आहे त्याचा शोध घेता का? नाही. जगी पाहता देव कोट्यानुकोटी, प्रत्येकजण वेगळे वेगळे देव सांगत असतो. ज्याला जी भक्ती वाटेल तो करत असतो. पण तिन्ही लोक जेथून निर्माण झाले तया देवरायासी कोणी न बोले. ज्याच्यापासून हे संबंध देवशी निर्माण झालं, सगळे देवदेवता आकाराला आले, त्या निर्गुणाचा शोध मात्र कोणी घेत नाही. म्हणून जगी थोरला देव, त्याला थोरला देव म्हटलाय, तो चोरला असे, तो सगळ्यांच्यापासून चोरून बाजूलाच राहिलाय. त्या थोरल्या देवाचा शोध कोणी घेत नाही. मग गुरु विण तो सर्वताहीन दिसे, गुरुशिवाय तो दिसत नाही. म्हणून गुरूंचं महत्त्व आहे. आणि इथं गुरु म्हणजे सुद्धा गुरु पाहता पाहता लक्ष कोटी असले गुरु उपयोगी नाहीत, खरे सद्गुरु पाहिजेत. म्हणून ते कसे सांगितले त्यांनी, मना सद्गुरु तोची शोधून पाहे. आता सद्गुरूंचा शोध घ्या तुम्ही. सद्गुरु कसे आहेत, ज्यांनी भक्त ज्ञानी विवेकी विरागी कृपाळू मनस्वी क्षमावंत योगी प्रभू दक्ष वित्पन्न चातुर्य जाणे तयाचे नियोगे समाधान वाणे. समाधान हवंय ना सद्गुरूंशिवाय नाही. हे सगळे गुण आहेत का बघा त्याच्यामध्ये. तो भक्त आहे, ज्ञानी आहे, विवेकी आहे, विरक्त आहे, कृपाळू आहे. कृपाळू नसेल तर आपल्याला देणार काय? तो चांगला असेल पण कृपा नाही आहे. मनस्वी मनताब्यात असलेला क्षमावंत योगी प्रभू स्वामी आहे सगळ्याचा, दक्ष आहे, व्युत्पन्न आहे, चातुर्य जाणे तयाचे नियोगे समाधान. समाधान पाहिजे ना सज्जनांच्या संगती, सद्गुरूंच्या संगतीचा. मग ते सांगतात सद्गुरू, सदा सर्वदा राम सन्निध आहे. अरे तुझ्याजवळ आहे बाबा तो. मना सज्जना सत्य शोधून पाय, तुझ्या आत आहे, इथं आहे, इथं आहे, शोधून पाय. अखंडित भेटी रघुराज योगू. अरे तुझी त्याची भेट अखंड आहे, तून तो दोन नाही. परमात्मा वेगळा, आत्मा वेगळा आणि मी वेगळा नाही, दोन्ही एकच आहे. अखंडित भेटी रघुराज योगू, मना सांडिरे मी पणाचा वियोग. गोष्टी प्रसंग सांगायला वेळ नाही पण तू सांगता येत. मी स्वामीजीनं म्हटलं असंच काहीतरी बोलताना की नाही जायला जमणार असं काहीतरी म्हटलं. असू दे ना अखंडित भेटी, अवकाश आहे अजूनही म्हणले. मी म्हटलं तुम्हीच सांगितलं ना अखंडित भेटी रघुराज योग, ते म्हणले अवकाश आहे अजूनही, पहिली साधना करा. मग त्या बोधावर गेल्याशिवाय नाही. अखंडित भेटी व्हायला तुम्ही ते एकरूप झालं पाहिजे, मग लक्षात येतं की भेटायला वेगळं कुठं जायचं नाही, अखंड भेट आहे. मना भासले सर्व काही पाहावे, जे काय समोर दिसतंय ना पहा. त्या सारखे डोळे मिटून काय तुम्ही राहणार नाही. परिसंग सोडून सुखे राहावे, पाहावे लांबून पाहावं, हे खरं नाही म्हणावं. म्हणून देह भान हे ज्ञान शस्त्रे खुडावे. देहाचं भान आहे ना, ते खुडण्यासाठी काय पाहिजे, ज्ञानशस्त्राने अज्ञानाचा छेद घ्यायचा आहे. ज्ञान झालं की लक्षात येतं की काही खरं नाही म्हणून. आणि मग विदेहीपणे भक्तिमार्गेची जावे, मग देहापासून वेगळं होऊन भक्तिमार्गाने जावं. तया निर्गुणा लागी गुणी पाहावे, परिसंग सोडून सुखे राहावे. संघ सोडून राहा. या संघावर त्यांनी फार चांगलं दिलेलं आहे. पुढे दोन चार श्लोक आहेत त्याच्यामध्ये याचं राघवाचं रूप सांगताना, अणुरेणुका ही त्याच्याशिवाय नाही, रीता ठावया राघवे विण नाही, नभासारखे रूपया राघवाचे, हे सगळं सांगतात. आणि दुजे विण जो तोच तो हा स्वभाव आहे. दुजे विण, दुसरा इथं कोणी नाही आहे, तोच फक्त आहे, असं लक्षात घ्यायला पाहिजे. आणि शेवटी त्याला म्हणतायत, मना गुज हे तुझं प्राप्त झाले. तर त्यासाठी अंतरी पाहिजे, यत्न केले, हे समजून घेण्यासाठी तुला कष्ट केले पाहिजेत. मग शेवटच्या 2-3 श्लोकात ते म्हणतायत, मना सर्वही संग सोडून द्यावा. सर्व सोडून द्यावं म्हणत ते संग सोडावा. अति आदर आहे सज्जनाचा धरावा. इकडला संघ सोडून द्या आणि सज्जनांचा संघ धरा. जयाचे नि संगे महादुःख भंगे. सज्जनांच्या संगतीत राहिलात की ज्याला महादुःख वाटत असतं ते भंगतं. सकाळी उठल्यापासून बघावं तर दुःखाच्याच कहाण्या सांगत असतात सगळेजण, का देहभावावर असतात. पण ह्याची संगती धरली की दुःख संपतं. म्हणा संघ हा सर्व संघास तोडी. मना संघ हा याचा अर्थ सज्जनांचा संघ जर धरला तर इकडले सर्व संघ सुटतात. म्हणून एका ठिकाणी ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलंय, सद्गुरू हा सोयरा झाला की इतर सोयरे संबंध आपोआप कमी होतात. मग एकच सद्गुरू खरा आपला सोयरा राहतो आणि बाकीचे सोयरे आहेत असू दे. त्यांना सांगायला जायचं नाही तुमचा संबंध सुटला म्हणून, पण लक्षात असं ठेवावं त्यांना मनामध्ये की हे काही आपले सोयरे नाहीत, सद्गुरू हे आपले सोयरे, भगवंत हा आपला सोयरा. म्हणून मना संघ हा सर्व संघास तोडी. मना संघ हा आणखी काय करतो, मोक्ष तात्काळ जोडी. इकडला संघ सोडला की मोक्ष तात्काळ जोडायला अवघड नाही आहे. हे धरलाय आणि ते धरायला बघतो म्हणून गोंधळ आहे. मोक्ष तात्काळ जोडी. मना संघ हा साधका शीघ्र सोडी. साधका सामान्य माणसाला नाही, साधना जर करत असेल तर ह्याला धरला की इकडला संघ शीघ्र सोडी, ताबडतोब सुटतो. मना संघ हा द्वैत निशेष मोडी. द्वैत संपून जातो. ह्याचा संघ धरला की आपण हळूहळू त्याच्याशी कसे एकरूप होतो ते सांगता येत नाही, आणि जे द्वैत होतं ते संपून जातं. सांगता येत नाही म्हणजे धरलं पाहिजे तिथे, हे महत्त्वाची गोष्ट आहे. शेवटच्या श्लोकात त्यांनी सांगितलंय, मनाची शते ऐकता दोष जाती. हे जे मनाचे श्लोक आहेत हे खऱ्या अर्थाने जर ऐकले, चिंतन मनन केलं, साधना केली, तर मग सगळे दोष नाहीसे होतात. मती मंदते साधना योग्य होती. मग बुद्धी जरी कमी असली तरी चालेल, फार बुद्धी लागत नाही परमार्थाला. उलट फार बुद्धी असली ना तर ती आड येते गरजेपुरती पुरे. म्हणून मती मंद, कारण अहंकार येतो त्याचा एक, त्यामुळे मती मंद जे असतात ते साधनेला योग्य होतात. चढे ज्ञान वैराग्य सामर्थ्य अंगी, म्हणे दास विश्वासता मुक्ती भोगी. ज्ञान वैराग्य आणि सामर्थ्य चढतं वाढतं पाहिजे. सामर्थ्य म्हणजे बाहेरचं सामर्थ्य नव्हे, आत्मिक सामर्थ्य आहे. ज्ञान आणि वैराग्य एकमेकाचा सापेक्ष शब्द आहेत, एकाच नाण्याचे दोन बाजू आहेत. वैराग्याशिवाय ज्ञान नाही, आणि ज्ञान आलं वैराग्य आपोआपच आहे गृहित धरायचं. हे आध्यात्मिक सामर्थ्य येतं आणि त्याच्यावर विश्वास ठेवला असता मुक्तिभोगी मोक्ष आपल्याला सहज प्राप्त होतो. म्हणजे शेवटच्या श्लोकामध्ये मनाच्या श्लोकाची फलश्रुती काय आहे ती सांगितली. त्यामुळे उपोद्घात उपसंहार आणि त्याच्याकडे जाण्यासाठी काय काय करायला पाहिजे एवढं मनाच्या श्लोकाचे काही श्लोक जरी कळले तरी आपला मार्ग मोकळा आहे. सगळं उपनिषदांचं सार त्यात आलं आहे. आपण थोडं समजून घेतलं आहे, साधना करून आपण त्या दिशेनं जाण्याचा प्रयत्न करूया. हरि ओम तत्सत. जय जय रघुवीर समर्थ.
1: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलीत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे यांची मनाच्या श्लोकांवरची साररूप मालिका, प्रस्तुती भक्तीसुधा.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा.
1: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
2: श्रोतेहो, सादर करत आहोत कार्यक्रम भक्तीसुधा सेवामित्र कृतज्ञता अभिवादन. श्रोतेहो नमस्कार. भक्तीसुधा परिवारातल्या सर्व श्रोत्यांना आमचा सस्नेह प्रणाम. श्रोतेहो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ ही केवळ एक सेवा नाहीये, तर ती आपल्या सर्वांची एकत्रित भक्ती साधना आहे. म्हणूनच भक्तीसुधा रेडिओचं उपशीर्षक आहे आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. हा प्रवास आहे साधनेचा. ही साधना अखंडपणे सुरू राहावी, अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावी या हेतूने अनेक श्रोत्यांनी भक्तीसुधा सेवामित्र म्हणून अत्यंत प्रेमपूर्वक स्वयंप्रेरणेनी सहभाग नोंदवला आहे. या सर्व सेवामित्रांचे आम्ही अत्यंत मनपूर्वक आभार मानतो. अगदी लहानशा वाटणाऱ्या योगदानामध्ये सुद्धा खूप मोठा भाव, श्रद्धा आणि समर्पण दडलेलं आहे. आजच्या या साप्ताहिक कृतज्ञता अभिवादनात आम्ही ह्या सेवामित्रांचं नम्रपणे स्मरण करत आहोत. त्यांची नावं अशी: सुहास देशपांडे पुणे, मोहन गावडे धारवाड, सचिन कुलकर्णी कोल्हापूर, कमलाकर जोशी परभणी, केदार कवठेकर पुणे, नितीन आमले वसई, विष्णू सातपुते वसमत हिंगोली, मुकुंद दिवाकर पुणे, नितीन बारटक्के पुणे, गौरी पटवर्धन पुणे, पुष्पा कुलकर्णी बीड, समीर खेर जबलपूर, मकरंद ताटके, सुनील पवार, संतोष माने, उमेश कुलकर्णी, गोपाळ रामचंद्र चव्हाण, वैशाली कुलकर्णी पनवेल, राजाकाका देशपांडे अहिल्यानगर, रमेश देशपांडे कोल्हापूर, अनिल सांगोडकर गोवा, शरद कुलकर्णी पुणे, पटवर्धन बंधू पनवेल, हर्षदा अकोलकर पुणे, अंबुजा सुलाखे बंगलोर, सौ विजया सुहास काळे पुणे, जगदीश शिवाजी होमकर बोरिवली पूर्व मुंबई. हे सर्व बंधू आणि भगिनी भक्तीसुधाला सेवामित्र म्हणून दरमहा देणगी देत आहेत. या व्यतिरिक्तही अनेक नावं आहेत की ज्यांनी त्यांचं पूर्ण नाव कळवलेलं नाही आणि गाव देखील कळवलेलं नाही. या व्यतिरिक्त काही भक्तीसुधा सेवामित्रांनी आपली नावं जाहीर न करण्याची विनंती देखील केलेली आहे. त्या सर्वांना भक्तीसुधा सेवामित्र म्हणून कृतज्ञता अभिवादन आम्ही करतो. श्रोतेहो, भक्तीसुधाचं निस्वार्थ कार्य अक्षय्यपणे चालू राहावं यासाठी देणगी द्यायची असल्यास अवश्य संपर्क करा. त्यासाठी आमचा मोबाईल नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. या नंबरवर आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवामित्राकरिता असा उल्लेख करा, म्हणजे आपल्याला भक्तीसुधा फाउंडेशनचा QR कोड अथवा UPI ID देऊ शकू, ज्याद्वारे आपण सहजतेने भक्तीसुधा सेवामित्राकरिता दरमहा देणगी देऊ शकाल. पुन्हा भेटूयात पुढच्या रविवारी ह्याच वेळी. नमस्कार.

0: भक्ती सुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता।

0: भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
1: आता ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची अभंगरचना. संगीत आणि स्वर स्नेहल भाटकर.

श्रोतेहो, आता आपण ऐकूया प्रणिता कुलकर्णी यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि गायली आहे रेश्मा कापशीकर यांनी.

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुर आरोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020 3531 30.

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

0: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तिसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर, तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तिसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता.
1: श्रोते हो, आता ऐकूया जयंत साळगावकर यांची गीतरचना. संगीत आहे माधुरी नाईक यांचं आणि स्वर आहे रवींद्र साठे यांचा.

आता ऐकूया पंत महाराज बाळेकुंद्री यांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे अतुल केसकर यांचा.

0: श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.
2: VSS प्रस्तुत अमृत वर्षा कार्यक्रमात श्री सिद्ध गोरक्षनाथांची शक्तिपात दीक्षा लाभलेले गुरुदेव मिलिंदनाथ यांच्या दिव्य साधनेचा, अनुभवांचा, आध्यात्मिक गीतांचा आणि ज्ञानाचा लाभ घेऊयात. दर गुरुवारी आणि शनिवारी सकाळी 10:30 आणि संध्याकाळी 5:30 जरूर ऐका अमृत वर्षा.
0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्या बरोबरच पुढच्या पिढीलाही द्या.
1: श्रोते हो, आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तीसुमन. प्रस्तुती भक्तीसुधा.
0: आता ऐकूया श्याम अनुरागी यांची भक्तिरचना. संगीत आहे त्रिवेणी भवानी यांचं आणि स्वर आहे दुष्यंत सातभाई यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन, प्रस्तुती भक्तिसुधा।
1: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ। या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30।
0: श्रोते हो, भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून रोज सकाळी 10:45 ऐका हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन। भक्तिसुमन या कार्यक्रमातून नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा आनंद घ्या रोज सकाळी 10:45। याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30।

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353531300.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता ऐकूया जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तीसुधा.
2: श्रोते हो, ऐकूयात अशोक पत्की यांच्या संगीत रचनेतलं अजित कडकडे आणि अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं हे गीत.

आता ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची रचना. संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

आता ऐकूया ग. दि. माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे सुधीर फडके यांचं आणि स्वर आहे माणिक वर्मा यांचा.

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 3531 30.

श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. श्रोतेहो, ऐकूया जगदीश खेबुडकर यांची गीतरचना. संगीत आहे प्रभाकर जोग यांचं आणि स्वर आहे आशा भोसले आणि सहकारी यांचा.

श्रोते हो, संत तुकाराम महाराजांची अभंग रचना ऐकूया. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर आहे पंडित भीमसेन जोशी यांचा.

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30. श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. श्रोतेहो, आता आपण ऐकणार आहोत शांताबाई जोशी यांची गीतरचना. संगीत आहे गोविंद पोवळे यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

श्रोते हो, ऐकूया संत नामदेव महाराजांची अभंग रचना. संगीत आहे शांक नील यांचं आणि स्वर आहे पंडित जितेंद्र अभिषेकी यांचा.

भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

0: भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्ती सुधा. श्रोते हो, शाहीर गंगू हैबती यांची गीतरचना ऐकूया. संगीत आहे बाळ बर्वे यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप, प्रस्तुती भक्तिसुधा. अभंग, भक्तिगीत, सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता.
1: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तिसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.
0: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तिसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तिसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तिसुधा. भक्तिसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: सादर करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना. प्रस्तुती भक्ती सुधा. स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया पंडित शिवकुमार शर्मा यांनी संतूरवर वाजवलेला राग गुजरी तोडी.

0: स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलात पंडित शिवकुमार शर्मा यांनी संतूरवर वाजवलेला राग गुजरी तोडी. श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30.
1: या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
0: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

ती सुद्धा इंटरनेट रेडिओवरून ऐका. सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता.

संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत. आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.

भक्ती सुधा वरून सकाळी 6:55 प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष। दैनंदिन पंचांग, त्या दिवसाचं धार्मिक किंवा आध्यात्मिक महत्व तसंच सुविचार यांनी युक्त दिनविशेष। भक्ती सुधा वरून रोज सकाळी 7:45 ऐका दिनविशेष, याचं पुनःप्रसारण दुपारी 3:55।

0: भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30। नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात। भक्तिसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार 1:00 भक्तिसुधावरून ऐका रोज 8:00 भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम। भक्तिसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या। भक्ती मंजिरी भक्तिसुधावरून ऐका रोज 8:00 याचं पुनःप्रसारण 8:00।

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोतेहो, आता सादर करत आहोत नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती रंग, प्रस्तुती भक्ती सुधा.
0: श्रोतेहो, आता ऐकूयात सुरेश वाडकर यांच्या आवाजात हे गीत. गीत आणि संगीत अरुण सराफ.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर शौनक अभिषेकी यांचा.

श्रोते हो ऐकूया आरती दुगल यांची गीतरचना. संगीत आहे प्रतिभाताई परांजपे यांचं आणि स्वर आहे मधुरा दातार यांचा.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तीसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री 10 वाजता.

आवृत्ती सुद्धा इंटरनेट रेडिओवरून ऐका. सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता.

श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. श्रोतेहो, ऐकूया संत सावतामाळी यांची अभंगरचना, संगीत आणि स्वर श्रीनिवास केसकर यांचा.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर शौनक अभिषेकी यांचा.

आता ऐकूया संत नामदेव महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं. स्वर राजेश दातार यांचा.

श्रोतेहो, भक्ती सुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. श्रोतेहो, ऐकूया अरविंद फाळके यांची गीतरचना, संगीत आणि स्वर केतन अत्रे यांचा.

भक्तीसुधावरून सकाळी 6:55 प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष। दैनंदिन पंचांग, त्या दिवसाचं धार्मिक किंवा आध्यात्मिक महत्व तसंच सुविचार यांनी युक्त दिनविशेष। भक्तीसुधावरून रोज सकाळी 7:45 ऐका दिनविशेष, याचं पुनःप्रसारण दुपारी 3:55।

0: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंद्री असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तिसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर, तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तिसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता.
1: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता. आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे पांडुरंग दीक्षित यांचं आणि स्वर आहे अजित कडकडे यांचा.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. प्रस्तुती भक्तिसुधा. दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसंच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तिसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा.
1: नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगतकल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तिसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तिसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा. या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तिसुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तिसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोतेहो, आता ऐकूया नामसाधना. आज ऐकूया रविवारचा नाममंत्र.

श्रोते हो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर आत्ताच आपण ऐकलीत नामसाधना, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020 3531 30.

0: आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोताओं प्रस्तुत कर रहे हैं हिंदी भक्ति गीतों का कार्यक्रम भक्ति सुमन। श्रोते हो, आता ऐकूयात संत मीराबाईंची पदरचना। संगीत आणि स्वर आहे किशोरी आमोणकर यांचा।

0: श्रोताओं, अभी आपने सुना हिंदी भक्ति गीतों का कार्यक्रम भक्ति सुमन, प्रस्तुति भक्ति सुधा।
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ति सुधा। भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्ति सुधा। दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसंच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तिसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा। भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या। भक्तिसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये। भक्तिसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703। नंबर पुन्हा एकदा 9372404703।

0: अभंग, भक्तिगीत, सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता.
1: नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगतकल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तीसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तीसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.

0: भक्तीसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो,
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता।

भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.

मंगल ध्वनि श्रोते हो सादर करत आहोत श्लोक स्तोत्र भूपाळ्या अभंग भक्ती गीतांचा कार्यक्रम मंगल ध्वनि प्रस्तुती भक्ती सुधा

आता ऐकूया रविवारची नित्य प्रार्थना, श्लोक आणि मंत्र. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोते हो आता ऐकूया मधुकर जोशी यांची गीतरचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर आहे निर्मला गोगटे यांचा.

आता ऐकूया संत नामदेव महाराजांची अभंग रचना. संगीत आहे प्रभाकर पंडित यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

श्रोते हो, ऐकूयात जगदीश खेबुडकर यांची पदरचना. संगीत आहे अनिल अरुण यांचं आणि स्वर जयवंत कुलकर्णी, सुरेश वाडकर आणि सुधीर फडके यांचा.

श्रोतेहो आता ऐकूया यशोद कुमार गवळणकर यांची गीतरचना. संगीत आहे दशरथ पुजारी यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

श्रोतेहो ऐकूया शांताराम नांदगावकर यांची गीतरचना. संगीत आहे अनिल अरुण यांचं आणि स्वर आहे शरद जांभेकर यांचा.

आता ऐकूया संत नामदेव महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं, स्वर आहे शेखर कुंभोजकर यांचा.

श्रोतेहो, आता ऐकूया संत नामदेव महाराजांची अभंगरचना. संगीत आहे राम फाटक यांचं आणि स्वर पंडित भीमसेन जोशी यांचा.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात श्लोक, स्तोत्र, भूपाळ्या, अभंग भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगलध्वनी. प्रस्तुती भक्तिसुधा.

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30. भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी 11:15 आणि 11:45 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70-20-35-31-30. नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30. आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम. आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70-20-35-31-30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020-35-31-30.

विक्रम संवत 2082, शालिवाहन शके 1948. आज रविवार, निज ज्येष्ठ कृष्ण त्रयोदशी अर्थात 12 जुलै 2026. आजचं नक्षत्र आहे रोहिणी नक्षत्र आणि त्यानंतर मृग नक्षत्र.

आज प्रदोष आहे. आज शिवरात्री आहे. कवठे महांकाळ इथल्या श्री गोदावरीदास महाराजांची आज पुण्यतिथी आहे.

ऐकूयात आजच्या कार्यक्रमातलं सुविचारधन. संत एकनाथांनी संत ज्ञानेश्वरांच्या आळंदी इथल्या समाधीचा जीर्णोद्धार केला. तसंच संत ज्ञानेश्वर आणि संत नामदेवांच्या काळानंतर आलेल्या तमोयुगात अनेक अशुद्ध शिरलेली ज्ञानेश्वरीची संहिता शुद्ध केली. ज्ञानेश्वरीच्या मूळ संहितेत पुन्हा कोणी बदल करण्यास धजावू नये म्हणून संत एकनाथांनी इशारा देऊन ठेवला आहे की ज्ञानेश्वरी पाठी जो वोवी करील मराठी तेने रत्न खचिताचिया ताटी जाण नरोटी ठेविली. लोकाभिमुखता हे वारकरी संप्रदायाचं एक फार मोठं वैशिष्ट्य आहे. एकनाथांच्या जीवनातूनही ह्याचा प्रत्यय येतो. परमार्थ विचाराच्या व्यापक प्रचारासाठी देशी भाषेतून ग्रंथरचना करणे हा ज्ञानेश्वरांप्रमाणेच एकनाथांच्याही लोकाभिमुखतेचाच आविष्कार होता. तथापि एकनाथ हे केवळ एकनाथी भागवत रचून थांबले नाहीत तर परमार्थ विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी कथात्मक रचनाही केली. भारुडासारख्या लोककाव्याचं पुनरुज्जीवन त्यांनी केलं. त्यातून लोकशिक्षण आणि मनोरंजन याची उत्तम सांगड त्यांनी घातली. विनोदाचाही त्यांनी वापर केला. कोल्हाटी, डोंबारी, भूत्या, वाघ्या, चोपदार, कुंटीण, वंजारीण इत्यादी समाजाच्या विविध थरातील लोकांच्या दैनंदिन कर्मांच्या किंवा व्यवसायांच्या परिभाषेतही त्यांनी आपली रचना केली. स्त्री शूद्रांचा त्यांनी कैवार घेतला. सर्वांवर प्रेम करणं आणि दुःखितांची कणव करणं हे त्यांनी आयुष्यभर केलं. परमार्थ साधण्यासाठी प्रपंचाचा त्याग करण्याची गरज नाही हे संत एकनाथांनी स्पष्ट केलं. प्रपंच परमार्थी सावधान उभयता दिसो नेदी न्यून असं त्यांनी म्हटलंय.

श्रोतेहो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोतेहो, आता सादर करत आहोत भविष्य पुराण. वक्ते आहेत सुप्रसिद्ध निरूपणकार हरिभक्त परायण, श्री योगेश्वर महाराज देशपांडे, पिंपळनेर. आयोजक ग्रंथपारायण दिंडी, पुणे. निर्मिती ओरायन स्टुडिओज, पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.

0: आता हे तिथीचं जे स्वरूप आहे त्यामध्ये प्रतिपदा या विषयापासून प्राम अर्थात तिथी हा शब्द आहे. आजकाल तिथीचं विसरल्यासारखं झालं आहे, कारण तारीख हा जो जमाना आला त्यामुळे पुण्यतिथीसुद्धा तारखेने साजरी होऊ लागली. ते तारखेने होते आणि त्या दिवशी म्हटलं आता पुण्यतिथी आहे म्हणून, तिथी हा विषय नसतो अशा गोष्टी होतात. मुळातच तिथी काय, मास काय, संवत्सर काय, हे जे आपले मूळ शब्द आहेत ते कालगणेचे त्याचं विस्मरण होत चाललं. बऱ्याच गोष्टी काय टी व्हीवरती काल बघायला मिळतात, काय स्पर्धा असतात, काय कार्यक्रम असतात, अगदी चांगले चांगले प्रसिद्ध ज्यांना म्हटलं जातं असे लोकही येतात आणि त्यांना प्रश्न विचारले की मराठी वर्षाची सुरुवात कुठून होते, मराठी वर्षाचा पाचवा महिना कुठला, तेही त्यांना सांगता येत नाही. महाराष्ट्रात राहणारे असून सुद्धा, मराठी असून सुद्धा, हिंदू तर भाग वेगळा, पण मराठी असून सुद्धा हे सांगता येत नाही. तिथी काय त्याचा संबंध नाही सांगता येत नाही, म्हणजे आमचा त्याच्याशी काही घेणं देणं नाही असल्या प्रकारचं आहे. हे जे अज्ञान बघायला मिळतं म्हणून योग करणं हा तर त्याही पुढचा मुद्दा आहे. पंचांग म्हणजे काय, पाच अंग कुठले हे विचारलं तेही सांगता येणार नाही. की तिथी, वार, नक्षत्र कशाला म्हणावं, किती नक्षत्र आहेत तेही सांगता येणार नाही असे लोक आहेत. योग काय, करण काय, या पाच अंगांनी मिळून पंचांग तयार होतो असा हा जो विषय या ठिकाणी प्रारंभित होतो की एक नवीन विषय महर्षी सुमंतु आणि राजा शतानिक यांच्यामधला हा संवाद आहे. आता या ठिकाणी आपल्या या कालगणनेनुसार तिथी हा एक जो भाग घटक आहे, त्या तिथी म्हणजे थोडक्यात दिवस, तो दिवस जो आहे सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत किंबहुना जो आपल्याला कालावधी बघायला मिळतो 24 तासाचा साधारण, तर तिथी आणि त्या तिथींसह असणार मास, संवत्सर वगैरे अशी कालगणना पुढे जी वाढत जाते, म्हणून या तिथींच्या संदर्भात वर्णन केलेलं आहे की प्रत्येक तिथी किंवा त्या त्या तिथीला ती देवता किंवा त्या देवतेला ती तिथी का आवडते, त्याचं महात्म्य काय आहे, याचा विचार या ब्राह्म पर्वामध्ये आधी सांगितला. सुरुवात जी होते ती अर्थातच प्रतिपदा या तिथीपासून होते. प्रतिपदा हे नामच मुळात जे निर्माण झालं ते का निर्माण झालं, भविष्य पुराणामध्ये याचं वर्णन करतात की सृष्टी जी निर्माण केली आहे विधाता ब्रह्मदेव, मुळात दोन गोष्टी वेगळ्या, विश्व आणि सृष्टी दोन गोष्टी वेगळ्या आहेत. सृष्टी निर्माण केली विधात्याने ब्रह्मदेवाने, ज्यामध्ये पक्षी प्राणीमात्रादी जलचर स्थलचर वनचर सगळे जे आहेत हे निर्माण करणारा विधाता, ज्याला म्हटलंय सृष्टीकर्ता, त्याने सृष्टीमध्ये हे काळाचं जे मोजमाप करण्यासाठी ज्या दिवसापासून प्रारंभ झाला किंवा ज्या दिवशी प्रतिपादन केलं म्हणून ती प्रतिपदा तिथी आहे. विश्वाच्या संदर्भात, सृष्टीच्या संदर्भात, कालगणने संदर्भात जे काही प्रतिपादन केलं आहे म्हणून तिला प्रतिपदा ही संज्ञा प्राप्त झाली. ब्रह्मदेवाने हे निश्चित केलं म्हणून प्रतिपदा ही तिथी साधारणतः ब्रह्मदेवाची तिथी किंवा तो दिवस ब्रह्माजींचा असून मानला जातो. आणि या दिवसासंदर्भात सुद्धा शतानिक सुमंतु महर्षी जे सांगतात प्रत्येक तिथीचं किंवा प्रत्येक दिवशीचा संकल्प हाच आहे की मनुष्य किंवा या विश्वातला प्रत्येक घटक सुखी दीर्घायुष्य प्राप्त करणारा आरोग्यवान असा झाला पाहिजे असं प्रत्येक तिथीची प्रत्येक दिवसाची अपेक्षा आहे प्रत्येक दिवशी. म्हणून प्रतिपदेचा जो उत्सव आहे, प्रतिपदेचं महात्म्य आहे ते ब्रह्मदेवाच्या संदर्भात आहे. सुमंत महर्षी सांगतात की या दिवशी ब्रह्मदेवाचं स्मरण करावं, मग ती शुक्ल प्रतिपदा, कृष्ण प्रतिपदा आहेत किंवा कार्तिक शुद्ध प्रतिपदा सुद्धा. व्रताच्या संदर्भात म्हटलं की जर ज्याला ब्रह्मदेवाची ज्याला उपासना करायची आहे त्याला कार्तिक शुद्ध प्रतिपदेपासून व्रताचा त्यांनी प्रारंभ करावा, प्रतिपदा व्रत आहे. त्याचा लाभ काय होतो, ब्रह्मदेवाची उपासना करणार आहे. कारण ब्रह्मदेव म्हणजे त्यांची अर्धांगिनी आहे सावित्री, आणि दुसरी जी आहे ती गायत्री, दोन्ही आहे. आज पुष्कर क्षेत्रामध्ये जेव्हा ब्रह्मदेवाने यज्ञ केला तेव्हा त्या पुष्कर क्षेत्रामध्ये सावित्री देवी अनुपस्थित असताना इतर देवतांनी ब्रह्माजींच्या शेजारी त्यांचा विवाह करून दिला, आणि जी गोरक्षण करणारी गाय राखणारी जी आहे स्त्री तिला बसवलं, तिच्याशी विवाह करून दिला, ती गायत्री त्यांची पत्नी झाली. त्यामुळे सावित्री देवी रुसल्या. ब्रह्माजींना शाप दिला की तुमचं ह्या स्थानाव्यतिरिक्त कुठे मंदिर निर्माण होणार नाही. पुष्कर क्षेत्र हे एकमेव ब्रह्मदेवांचं क्षेत्र आहे. दोन्ही बाजूला, एका बाजूला सावित्री देवी, दुसऱ्या बाजूला गायत्री देवीचं मंदिर आहे. तर ब्रह्मदेवाची उपासना दोनही शक्ती त्या ठिकाणी, गायत्री आणि सावित्री, सिद्धी आणि तप दोन्ही गोष्टी आहेत. सिद्धी आणि तप जसं देवीच्या संदर्भात वर्णन करताना पंच प्रकृती आहे, देवी भागवतात वर्णन केलंय की ही मूल प्रकृती पाच प्रमुख स्वरूप आहेत तिचे. एक गणेश दुर्गा, गणेश माता जी पार्वती आहे, दुर्गा जिला म्हटलं जातं. दुसरं लक्ष्मी, तिसरं सरस्वती, चौथं सावित्री, आणि पाचवं प्रेमाची अधिष्ठात्री देवी राधा. पाच मूल प्रकृती, मूल माया जी आहे तिचे हे पाच स्वरूप आहेत. म्हणून ब्रह्मदेवाचा हा जो उत्सव साजरा होतो प्रतिपदेला, भविष्य पुराणामध्ये वर्णन केलं आहे, तो उत्सव कसा साजरा करावा, रथयात्रा कशा कराव्यात वगैरे त्यासंबंधी वर्णन आहे. मग त्यामध्ये व्रत उपवासादी आहे, पूजा इत्यादी आहे. पण त्यातला मूळ हेतू मुद्दा मांडणं आहे की प्रतिपादन केलं ज्या दिवशी सृष्टीचा प्रारंभ आहे म्हणून ती प्रतिपदा तिथी आहे. आजही आपल्याकडे वर्षाचा प्रारंभ होतो, वर्ष प्रतिपदा, तो संवत्सराचा पहिला दिवस. तसं उत्तर भारतामध्ये सुद्धा किंवा काही ठिकाणी कार्तिक शुद्ध प्रतिपदा जी आहे तो प्रथम दिवसही मानतात. गुजरात वगैरे भागामध्ये सुद्धा कार्तिक शुद्ध प्रतिपदा हा दिवस पहिला मानला जातो. तर आपल्याकडे इकडे हा वर्ष प्रतिपदा, वर्षाचा पहिला दिवस मानला जातो. म्हणून या दिवशी ब्रह्मदेवाची उपासना, ब्रह्मदेवांचं पूजन सावित्री गायत्रीसह, आणि त्याच्याने कृपा अशी होते की माणसाला वृद्धी आणि कीर्ती दोन्ही गोष्टी प्राप्त होतात. कारण तप आणि सिद्धी यांचं स्वरूप असणारा सावित्री आणि गायत्री या ज्या दोन अधिष्ठात्री देवता आहेत त्यामुळे वृद्धी आणि कीर्ती दोन्ही प्राप्त होतात. असं या प्रतिपदा तिथी संबंधाने थोडक्यात बघितलं. त्यानंतरचं दुसरं जे तिथीचं संबंध आहे द्वितीया, सुमंतु महर्षी सांगतायत की द्वितीया तिथीचं महात्म्य आहे. या द्वितीया तिथीला अश्विनी कुमारांना चवन ऋषींनी सोमपानाचा अधिकार प्राप्त करून दिला. म्हणून द्वितीया तिथीचं एक हे महात्म्य या ठिकाणी सांगतात, सोमपानाचा अधिकार आहे. द्वितीया तिथी ही अश्विनी कुमारांना अतिशय प्रिय आहे. आणि याही ठिकाणी आरोग्याचाच मुद्दा आहे. पहिला जसा कीर्ती वृद्धी संदर्भात आला तसा याही ठिकाणी अश्विनी कुमार म्हणजे आरोग्य, कारण ते देवांचे वैद्य आहेत. राजा शतानिक विचारतोय की इंद्राचा हा विरोध का, अश्विनी कुमारांना विरोध का. महर्षी सांगतात की इंद्राचा विरोध यासाठी होता की ज्या दृष्टीने किंवा ज्या परिस्थितीत अश्विनी कुमार जन्माला आलेत, जरी ते सूर्यपुत्र आहेत वास्तवात, सूर्याची पत्नी संज्ञा, सूर्याचं तेज सहन न करू शकल्यामुळे तिने आपलं प्रतिबिंब, आपली छाया निर्माण केलेली आहे, आणि स्वतः मात्र पतीवर रुसून अश्विनीचं घोडीचं रूप धारण करून ती अंतरिक्षात परिभ्रमण करते आहे. पण ती गर्भवती आहे. आणि त्यानंतर ज्या दोन पुत्रांना तिने जन्म दिला आहे त्यांचं नाव अश्विन कुमार, सूर्याचेच पुत्र आहेत. पण तरी इंद्र त्यांना देवांचा दर्जा द्यायला तयार नाही, त्यांना यज्ञ संस्थेमध्ये सोमपानामध्ये अधिकार नाही. पण त्याच अश्विनी कुमारांचा चवन ऋषींशी जेव्हा संबंध आला, कारण चवन ऋषींचा अधिकार तसा आहे. चवन ऋषींना राजा शर्यतीची कन्या सुकन्या जिच्याकडून जो अपराध घडला राजा शर्यती आपल्या सेनेसह वनात आलेला असताना सुकन्येकडून अपराध घडला. वारुळात चमकणाऱ्या ज्या दोन ज्योती आहे काट्याच्या द्वारे तिने छिन्न भिन्न केल्या आहेत, त्यातून रक्त आलं. राजाचं सैन्य स्तंभित झालं जागेवर. राजा शर्यतीला लक्षात आलाय प्रकार, तर त्या वारुळात त्याला दिसल्यात चवन ऋषी क्षमा याचना केली आणि ज्या कन्येच्या द्वारे हा अपराध घडला ती सुकन्या वृद्ध असणाऱ्या चवन ऋषींना पत्नी म्हणून अर्पण केली. त्यानंतर कालांतराने चवन ऋषींचा अधिकार बघितल्यामुळे अश्विनी कुमार त्यांच्याकडे आलेले आहेत, कारण चवन ऋषींना तारुण्य प्राप्त करून देण्याच्या उद्देशाने. ते देवांचे वैद्य आहेत आणि अशा अश्विनी कुमारामुळे चवन ऋषींना तारुण्य प्राप्त झालं. त्या तारुण्यात किंवा त्या गोष्टीची परतफेड करण्याच्या उद्देशाने चवन ऋषींनी अश्विनी कुमारांना देवत्व प्राप्त करून देण्यासाठी आपल्या तपोबलाचा वापर करण्याचं ठरवलं आणि यज्ञ केलाय. त्या यज्ञात अश्विनी कुमारांना आवाहन केलंय, त्यांना स्थान दिलेलं आहे, प्रत्यक्ष देवतांसह त्यांच्याच पंक्तीत बसवून यज्ञ भोग अथवा सोमपान प्राप्त करून दिलं. तेवढ्यात इंद्र संतप्त होत आहे. अश्विनी कुमार अथवा चवन ऋषींवर वज्राचा प्रहार करू पाहतोय. त्या इंद्राच्या हातामध्ये असणाऱ्या वज्रासह चवन ऋषींनी इंद्राचं स्तंभन केलंय. हात तसाच वरच्या वर राहिला. इंद्राला त्याच्या शक्तीचा परिचय झाला की चवन ऋषींचं सामर्थ्य काय, आपलं सामर्थ्य काय. हा जो प्रकार घडला, देवतांमध्ये चवन ऋषींना स्थान प्राप्त झालं, ती तिथी आहे द्वितीया. आणि मुळात ही दोघं आहेत, अश्विन कुमार हे दोघं आहेत, जुळे आहेत. म्हणून द्वितीयेला या दोघांना जे वैभव, जे स्थान प्राप्त झालेलं आहे, अशा अश्विनी कुमारांचा हा दिवस द्वितीया, त्याला पुष्पद्वितीया असंही म्हटलं जातं, पुष्पद्वितीया. आणि या दिवशी केवळ पुष्प भक्षण करून, काही विशिष्ट प्रकारचे पुष्प आहेत किंवा कमलपुष्प आहे ते भक्षण करून उपवास करणं, अश्विनी कुमारांची आराधना करणं. गुरुचरित्र ज्यांनी वाचले त्यांना त्यामध्ये लक्षात येतं की या धौम्य ऋषींच्या तीन शिष्यांपैकी अतिशय खालाड असणारा उपमन्यू तो त्या विहिरीत पडला आहे. अर्कवृक्षाचा रुईचा चीक दूध म्हणून समजून प्राशन करायला गेला, अंधत्व प्राप्त झालं आणि गुरु राखत असताना तो त्या विहिरीत पडला आहे. तेव्हा धौम्य ऋषी तिथं आले आणि गुरूंनी त्याला सांगितलंय की तू अश्विनी कुमारांचं स्मरण कर, तुला दृष्टी प्राप्त होईल. गुरूंच्या आज्ञेने अश्विनी कुमारांचं स्मरण केल्यावर त्याला दृष्टी प्राप्त झाली. म्हणून अश्विनी कुमारांचं स्मरण केल्याने माणसाला आरोग्य प्राप्त होतं. या विश्वामध्ये काही विशिष्ट असे ज्या शक्ती आहेत त्या माणसाला आरोग्य प्रदान करतात. उदाहरणार्थ आरोग्यम भास्करात इच्छेत, रोज सूर्याचं दर्शन, सूर्याची उपासना केल्याने माणसाला आरोग्य प्राप्त होतं. आरोग्य प्रदान करणारा सूर्य आहे, निरामयता प्रदान करणारे धन्वंतरी आहेत आणि तसंच अश्विनी कुमार आहेत. या ज्या काही शक्ती आहेत त्या निश्चित आरोग्य प्रदान करतात. म्हणून द्वितीया तिथी ही आरोग्य प्रदान करणारी आहे. तसंच या द्वितीया तिथीला सर्वांमधलं प्रेम किंवा पतीपत्नींमधलं असणारं सुद्धा प्रेम हे वृद्धिंगत व्हावं यासाठी भगवान विष्णूंना एक सुंदर अशी प्रार्थना केली भविष्य पुराणामध्ये की श्रीवत्स धारी श्रीकांत श्रीवत्स श्रीपते व्यय गारस्तम्माम प्रणाशम्ये यातु धर्मार्थ कामदम गावश्च मा प्रणश्यन्तु मा प्रणश्यन्तु मे जनाः जामयो मा प्रणश्यन्तु मत्तो दाम्पत्य भेदतः. सुंदर अशी प्रार्थना केलेली आहे की हे श्रीवत्स धारण करणारे प्रभू, श्रीवत्स चिन्हाने युक्त असणारे भगवान विष्णू जे शांताकारम शेषावर्ती शयन करणारे, त्यांना ही प्रार्थना केली आहे. आणि त्या प्रार्थनेमध्ये म्हटलंय की गारस्थम्मा प्रणाशम्मे या तू धर्मार्थ कामदम. आमचं जे गारस्थ जीवन आहे, गृहस्थ जीवन आहे, पतीपत्नीमध्ये असणारं प्रेम आहे, जो सुसंवाद आहे तो उत्तम असावा. एकमेकांचं नातं तसं हे पतीपत्नी संदर्भात म्हटलं, तसंच मी ज्यांच्यासह राहतो ते माझे स्वकीय परिचयाचे असणारे लोक, शिवाय जे प्राणी मात्र आहेत त्यांच्याही बद्दल प्रेम असावं, आणि मग पुत्र पौत्र आदी अगदी त्या पुढच्या पिढीपर्यंतचा सुद्धा, आणि कधीही लक्ष्मीचा वियोग प्राप्त होऊ नये अशा प्रकारची ही प्रार्थना केलेली आहे. लक्ष्म्या न शून्यम वरद यथा ते शयनम सदा, म्हणून पंचांगामध्ये दिलं असतं अशून्य शयन व्रत. अशून्य शयन व्रत द्वितीया तिथीचा जे महात्म्य आहे, जसं हे पुष्प द्वितीया सांगितलं तसं अशून्य शयन व्रत हे दिलेलं असतं. आणि म्हणून या द्वितीया तिथीचा उल्लेख या ठिकाणी केला. यातही माणसाला जे आरोग्य प्राप्त होणं. आता तिसरा विषय जो आहे अशून्य शयनाच्या नंतर जो द्वितीयानंतर लगेच तृतीयेशी संबंधित आहे. तृतीया ही तिथी सौभाग्यप्रदायक आहे, सौभाग्य प्रदान करणारी ही तिथी आहे. म्हणून भक्ती चैत्र गौरी तृतीया असो हरतालिका असो, तृतीया ही तिथी जी आहे ती सर्वात प्रिय असणारी माता पार्वतीला गौरीला प्रिय असणारी तृतीया. म्हणून प्रतिपदा ब्रह्मदेवाच्या दृष्टीने, द्वितीय अश्विनी कुमारांच्या दृष्टीने तृतीया जी आहे ती गौरी संदर्भात सांगितली, आणि ती सौभाग्य प्रदान करणारी आहे असं महर्षी सुमंत या ठिकाणी सांगतायत. या तृतीय तिथीच्या संदर्भात विशेषतः सर्व स्त्रियांना कृपा प्राप्त करून देणारी ही योग्य प्रकारचे भोग, त्यांना जे अपेक्षित आहे त्या प्रकारचं सुख मिळवून देणारी ही तिथी, हा विशिष्ट दिवस. विशिष्ट दिवसालाही महत्त्व आहे, तो काळ कुठलाही असो, कुठल्याही देशातले लोक असो, मग ते व्हॅलेंटाईन असो ना तर काही असो, दिवसाला फार महत्त्व आहे. त्या दिवसाला अगदी वर्तमानपत्रांना, मग इतर दिवशी प्रेम करायचं नाही का, याच दिवशी प्रेम करायचं का, पण त्या दिवसाला एक विशिष्ट महत्त्व दिलं, अर्थात त्या व्यक्तीच्या दृष्टीने दिलं. हा तर अनादिकालापासून असणारा विषय आहे, आणि यात दैवी शक्तींचा विषय अधिक आहे. व्हॅलेंटाईन वगैरे विषय मानवी संदर्भातच फक्त मर्यादित आहे. एखाद्या मानवाचा नामाचा किंवा त्याच्या याचा आधार घेऊन केवळ असणारा भाग आहे, पण या ठिकाणी दैवी रहस्य आहे. कारण गौरी ही कोणी सामान्य स्त्री नाही, पार्वती ही कोणी सामान्य स्त्री नाही, ती साक्षात शक्ती आहे. आणि ज्या माणसाला सौभाग्य सुख उपभोग मिळवायचं आहे त्याला शक्तीची उपासना ही केली पाहिजे. आणि संसार प्रपंच सुखी होण्यासाठी म्हणून ह्या तृतीया म्हणजे गौरी संदर्भात सांगितलेला आहे. सौभाग्य प्राप्तीचा विषय झाला. त्यानंतरची पुढची तिथी येते, अर्थातच भगवान गणेशाची चतुर्थी आहे, प्रिय असणारा विषय चतुर्थी. त्या राजा शतानकाने विचारलं की विघ्ननाशक संकटांचा विनाश करणारा हा विनायक, त्यांना विघ्न विनायक म्हटलेला आहे, विघ्न विनाशक म्हटलेला आहे. आता ह्या विघ्नाचा आणि भगवान गजाननाचा संदर्भ संबंध जो आहेच, कारण जिथं जिथं विघ्न आणि त्या विघ्नांचं निवारण करण्याचं कार्य करतात भगवान गणेश, ही शक्तीच त्यांची विशेष आहे. ती अन्य कोणाच्या ठिकाणी बघायला मिळत नाही, ती केवळ जसं प्रारंभ आणि विघ्नांचा विनाश. कोणत्याही माणसाला प्रत्येकाला तेच वाटतं की मी जी सुरुवात करणार आहे त्यामध्ये कुठलं विघ्न येऊ नये, प्रत्येकाला वाटतंच की जे करणार आहे ते निर्विघ्न रीतीने व्हावं, कमी अधिक असेल चालेल पण निर्विघ्न व्हावं एवढी प्रत्येकाची इच्छा असते. म्हणून या ठिकाणी विघ्नांच्या संदर्भात विचारलं तर एक नवीन शास्त्राला त्यातून जन्म मिळालेला आहे. या विषयानिमित्ताने दोघेही बंधू कार्तिकेय ज्येष्ठ आहेत आणि गणेश लहान आहेत, तेव्हा कार्तिकेय सुद्धा त्यांनी एक संशोधन केलेलं आहे, एक शास्त्र निर्माण केलं. कार्तिकेयांनी जे शास्त्र निर्माण केलं आहे लक्षणांची रचना किंवा लक्षणांवरून त्यांनी एक शास्त्र निर्माण केलं, आणि हे शास्त्र आपण केलेलं संशोधन आपल्या पित्याला दाखवायला निघालेत, भगवान शिवशंकराला दाखवायला निघाले. त्याच वेळेला गजाननाने विघ्न केलंय, गणेशाने हे विघ्न निर्माण केल्याने कार्तिकीय संतप्त झाले आणि त्या संघर्षामध्ये गणेशाचा एक दंत तुटला, एक दंत तुटला. मग भगवान गणेश एक दंत झालेत. त्यावेळेला कार्तिकी आपल्या पित्यापर्यंत पोचलेत, भगवान शिवशंकरापर्यंत. त्या विचारलंय की तू काय संशोधन केलंय, काय मांडणी केलेली आहे मला ऐकव. कार्तिकीय सांगतायत की मी या जगामध्ये पुरुषांच्या स्त्रियांच्या लक्षणावरून त्यांचं भविष्य ते कसे असतील याबद्दलचं मी ही संशोधन केलेलं आहे. एकंदर सर्व शारीरिक लक्षणांवरून त्यांचं भविष्य काय असेल असं मी एक शास्त्र निर्माण केलेलं आहे, हे संशोधन केलं आहे. तेव्हा भगवान शिवशंकरालाही मोठी उत्सुकता निर्माण झाली, कौतुकही वाटलंय. विचारलंय की माझ्या संदर्भात सुद्धा सांग की कुठले कुठले लक्षणं पुरुषांच्या संदर्भात तू केलेली आहेस. भगवान शिवशंकराने विचारलंय. तेव्हा पुत्राने आपल्या पित्याचं अर्थात शिवशंकराचं जरा विशेष कौतुक करण्यापेक्षा सुद्धा त्यांच्यावर टीका केलेली आहे, त्यांना कपाली म्हटलेलं आहे. शिवशंकराला हे जे काही एक प्रकारे दूषणं दिली त्याने, तेव्हा भगवान शिवशंकर संतप्त झालेत आणि त्याने निर्माण केलेलं हे जे काही शास्त्र आहे ते उचललं समुद्रात फेकून दिलंय. बघण्याच्या आधी समुद्रात फेकलंय. आता एवढं मोठं संशोधन जे केलेलं होतं ते समुद्रात फेकून दिल्यामुळे कार्तिकेय थोडेसे नाराज झाले, पण समुद्र विचार करतोय की हे आपल्याकडे आलेलं आहे, आपण ते पुन्हा परत द्यावं. समुद्राने तेच शास्त्र परत केलेलं आहे आणि तिथं येऊन मोठ्या विनम्रतेने समुद्राने सांगितलंय की आजपासून हे माझ्याकडे आलं आणि मी परत केल्यामुळे या शास्त्राला सामुद्रिक शास्त्र असं म्हटलं जाईल. लक्षणांवरून भविष्य सांगणार सामुद्रिक शास्त्र असं म्हणून याची प्रसिद्धी होईल आणि भगवान गणेश तेव्हा एकदंत म्हणून प्रसिद्ध होतील. विघ्नांचा विनाश, आता इथून पुढे ते विघ्न निर्माण करण्यापेक्षा जे विघ्न येईल त्या विघ्नांचं निवारण ते करते. आता हे समुद्रशास्त्र किंवा सामुद्रिक शास्त्र जे आहे, चतुर्थी तिथीच्या निमित्ताने किंवा गणेश महात्म्याच्या दृष्टीने हा विषय आधी मांडला, त्यात समुद्रशास्त्र सांगत असताना थोडक्यात त्याचा आपण उल्लेख या ठिकाणी करू. तेच शास्त्र पुन्हा ब्रह्मदेवाने सुद्धा सांगितलेलं आहे. यामध्ये कार्तिकीय काय म्हणतात लक्षणांच्या संदर्भात बघू. सर्वप्रथम पुरुषाच्या संदर्भाने सांगितलं, पुरुषाच्या संबंधात सांगितलं. या शास्त्रामध्ये भविष्य किंवा माणसाची लक्षणं वर्णन करण्यासाठी कोणकोणते आधार घेतलेत, एक प्रमाण शरीरासंबंधी असणारं प्रमाण, कुठलं अंग कुठला अवयव याची प्रमाणबद्धता हा एक आधार घेतला. छाया गती अंग दात केस नख अगदी दाढी मिशी इत्यादी या सगळ्या गोष्टींचा आधार घेऊन लक्षणांवरून भविष्य सांगणे सामुद्रिक शास्त्रामध्ये. यामध्ये आधी सर्वात पहिली सूचना अशी दिली की त्याचं आयुर्लक्षण आधी आयुप्रमाण बघून मग त्याचं भविष्य सांगायचं, तोपर्यंत सांगायचं नाही. आयुप्रमाण की हा किती वर्ष जगणार आहे ते आधी बघून मग पुढचं भविष्य सांगायचं आहे.
1: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलत भविष्य पुराण. वक्ते होते सुप्रसिद्ध निरूपणकार हरिभक्त परायण श्री योगेश्वर महाराज देशपांडे पिंपळनेर. आयोजक ग्रंथ पारायण दिंडी पुणे. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तिसुधा.

श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130। श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा। भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा। श्रोते हो, भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम सगुण निर्गुण.

श्रोतेहो, आता ऐकूया संत जनार्दन महाराज यांची अभंग रचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे प्रदीप लाड यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

आता ऐकूया संत नामदेव महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं, स्वर राजेश दातार यांचा.

0: भक्ति सुमन, प्रस्तुती भक्ति सुधा।
1: आता ऐकूया श्याम अनुरागी यांची भक्ती रचना। संगीत आहे त्रिवेणी भवानी यांचं आणि स्वर आहे दुष्यंत सातभाई यांचा।

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन. प्रस्तुती भक्तिसुधा.
1: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30.
0: श्रोते हो, भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून रोज सकाळी 10:45 ऐका हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन. भक्तिसुमन या कार्यक्रमातून नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा आनंद घ्या रोज सकाळी 10:45. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:15.

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353531300.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, सादर करत आहोत दत्त संप्रदायातील भक्तिगीतांचा कार्यक्रम स्तवनहार. प्रस्तुती भक्ती सुधा.

श्रोते हो, आता ऐकूया प्रवीण दवणे यांची गीतरचना. संगीत आहे शांक नील यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

श्रोते हो, आता आपण ऐकणार आहोत संत एकनाथ महाराजांची भक्तिरचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर आहे पंडित भीमसेन जोशी यांचा.

श्रोते हो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात दत्त संप्रदायातील भक्तिगीतांचा कार्यक्रम स्तवनहार. श्रोते हो, ऐकूया पंत महाराज बाळेकुंद्री यांची अभंगरचना. संगीत आहे यशवंत देव यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात दत्त संप्रदायातील भक्तिगीतांचा कार्यक्रम स्तवनहार. प्रस्तुती भक्तिसुधा.
1: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज सकाळी 6 वाजता. याचं पुनःप्रसारण दुपारी 3 वाजता.

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

0: दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसेच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा। भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ। या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30।
1: भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8:00 भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम। भक्तीसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या। भक्ती मंजिरी भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8:00, याचं पुनःप्रसारण रात्री 8:00।

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा. उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे. त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल. उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे. श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा.

0: श्री स्वामी समर्थ। स्वामी अक्कलकोटात असताना दूर दूरहून लोक त्यांना भेटायला येत असत। एकदा काय झालं तर स्वामींना भेटायला 3 ज्ञानी पंडित आले। आपल्या ज्ञानाचा त्यांना अतिशय गर्व वाटायचा। स्वामींची कीर्ती त्यांच्या कानावर गेल्यावर त्यांना वाटलं की स्वामींशी आपण वादविवाद करावा आणि त्यांना हरवावं। स्वामींनी आपल्याला विजयपत्र द्यावं म्हणून ते तिघेजण अक्कलकोटला आले आणि म्हणू लागले, हे स्वामी कोठले आहे तर कोण, केव्हा केले संन्यास ग्रहण, येथे राहण्याचे काय कारण, मठ संप्रदाय कोणता। लोकांपाशी ह्या 3 पंडितांनी स्वामींची माहिती विचारायला सुरुवात केली। लोकांनी काय केलं तर चोळाप्पाला बोलावून घेतलं। चोळाप्पाच्या लक्षात आलं की ह्या पंडितांना आपल्या टीसभर ज्ञानाची घमेंड आली आहे। स्वामींचा कुलवृत्तांत विचारणाऱ्या ह्या तिघांचं गर्वहरण होणं हे मात्र आवश्यक आहे। म्हणून चोळाप्पाने काय केलं तर ह्या तिघांना स्वामींच्या समोर नेऊन उभं केलं। ताठ मानेने ते 3 पंडित स्वामींसमोर उभे राहिले। दत्तावतारी स्वामींना नमस्कार करायचं साधं सौजन्य त्यांच्यापाशी नव्हतं। स्वामींनी त्या 3 पंडितांकडे नुसतं भेदक नजरेने पाहिलं, मात्र त्या तिघांची गाळण उडाली। त्यांच्या मुखातून शब्दच उमटेनात, वाणी मुकी झाली। स्वामींशी वाद काय करणार, त्यांची लाज गेली। तोपर्यंत स्वामींभोवती असंख्य लोक उभे राहिले होते। त्या तिघांनी स्वामींकडे करुण नजरेने पाहिलं, मुक्यानेच क्षमा मागितली। स्वामींनी त्यांच्याकडे करुणार्थ नजरेने पाहिलं, मात्र तिघांना पुन्हा कंठ फुटला। ते स्वामींना म्हणू लागले, आम्ही अपराधी मूढ असुनी गर्वे माजलो पंडित मन्यमानी, यथेष्टाचरणी मदांध होऊनी बुडालो होतो भवार्णवी। असं म्हणत हे तिघे स्वामींच्या चरणांशी कोसळले। स्वामींनी त्यांना अलगद उठवलं। त्या क्षणी स्वामी स्पर्शाबरोबर त्यांचा गर्व वाहून गेला आणि नम्र होऊन त्यांनी स्वामींचं दास्य स्वीकारलं।
1: श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त।
0: ऐकूयात स्वामी संदेश। भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, तुम्हाला मी कळकळीने सांगतो की कुठल्याही परिस्थितीत संत सहवासातच राहा, त्यांचं प्रेम मिळवा। संतांचं प्रेम एकदा का लाभलं, त्यांची तुमच्यावर एकदा का कृपा झाली की आनंदाला नवी दिशा लाभते। मनातले अहंकाराचे टोचणारे कोपरे आपोआप नष्ट होतात। आपण जी साधना करतो त्याला कधीच अभिमानाचं सर्प वेटोळं पडता कामा नये, तरच प्रगती होईल। नाहीतर करत असलेली साधना करपून जाते। म्हणून नामस्मरण करा, नामातच अखंड रममाण व्हा।

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना, श्री स्वामी महिमा. स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे. नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात. याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी. स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी bhaktisudha.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या. आता ऐकूया डॉक्टर व्ही टी पंचभाई यांची गीतरचना, संगीत आणि स्वर आर एन पराडकर यांचा.

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30.
1: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तिसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर, तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तिसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6:00. भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8:00 भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तीसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8:00, याचं पुनःप्रसारण रात्री 8:00.

0: आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. सादर करत आहोत श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, त्यानंतर हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नामजपाची एक माळ. प्रवचनाचे अभिवाचक आहेत आशिष केसकर. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम 12 जुलै. सद्गुरु सांगेल त्याप्रमाणे वागावे. शुद्ध भावना म्हणजे मोबदला न घेण्याची किंवा फलाशा सोडण्याची इच्छा. भक्ती ही अशी निरपेक्ष असावी. देवालय बांधली, देवांचं पूजन अर्चन केलं म्हणजे भक्ती निरपेक्ष केली असं नव्हे. देवाचं करीत असताना, जप करीत असताना त्यापासून काही हवं आहे असं न वाटलं पाहिजे. तुम्ही सर्व लोक भजन पूजन करता, परंतु हे सर्व कसं होऊन बसलं आहे? जसं भांडं कुठे ठेवावं, पळीतामण कुठे ठेवावं वगैरे जे शास्त्रात लिहिलेलं असतं, ते सर्व माणूस तोंडाने म्हणत असतो आणि करत असतो, कारण त्यामुळे त्याला कृती करणं सोपं जातं. तसं आपण देवाचं करतो, परंतु ते केवळ केलं पाहिजे म्हणून, ती आपल्या घरातली एक प्रथा आहे म्हणून, आपल्याला देव आवडतो म्हणून नव्हे. एक मुलगा होता, त्याला त्याच्या वडिलांची पत्र येत असत. तो पत्र वाची आणि देव्हाऱ्यात ठेवून देई. दुसरं पत्र आलं की ते वाची आणि मागलं पत्र काढून टाकी. एकदा वडिलांनी 25 रुपये मागितले. मुलाने ते पत्र वाचलं आणि नेहमीप्रमाणे पूजेत नेऊन ठेवलं. नंतर काही दिवसांनी एक गृहस्थ आला आणि म्हणाला, तुला तुझ्या वडिलांचं पत्र मिळालं का? त्यावर तो म्हणाला, हो. अरे मग पैसे का नाही पाठवलेस वडिलांना? त्या गृहस्थाने विचारलं. त्यावर तो म्हणाला, तेवढंच राहिलं बघा. तसं आपलं होतं. आपण कृती करतो, पूज्यभाव वगैरे ठेवतो, परंतु सद्गुरूने सांगितलेलं तेवढं करत नाही. त्यामुळेच आपली सत्कर्म ही आपला अहंकार कमी व्हायला कारणीभूत न होता उलट अहमपणा वाढवायलाच मदत करतात. म्हणून सद्गुरूने सांगितलेलं साधनच आपण प्रामाणिकपणे संशयरहित होऊन करावं. त्याकरता व्यवहार सोडण्याची जरूर नाही. आपण व्यवहाराला सोडू नये, पण व्यवहारात गुंतू नये. युद्धात सारथ्याच्या हाती सर्व काही असतं. तो लगाम हाती घेऊन जागृतपणे उभा असतो आणि योग्य वाटेल तिथे रथ नेऊन उभा करतो. युद्धकर्त्याचं काम फक्त बाण अचूक दिशेला किंवा व्यक्तीवर सोडणं. त्याप्रमाणे आपलं सर्व जीवन एकदा सद्गुरूच्या ताब्यात दिल्यावर तो सांगेल त्याप्रमाणे वागणं हेच आपलं कर्तव्य ठरतं. ज्याने जगाची आस टाकली त्याचं तेज पडणारच हे लक्षात ठेवावं. एखादा रुपया आपण उचलला तर त्याच्या दोन्ही बाजू जशा एकदमच हाती येतात, त्याप्रमाणे आपण प्रपंचात पडलो की आपल्याला परमार्थ हा पाहिजेच. परमार्थात भगवंताची गरज असते. ही भगवंताची गरज सद्गुरू त्याचं नाम देऊन भागवतात. आपण हे नाम निरंतर आणि श्रद्धेने घेणं आवश्यक आहे. अशा रीतीने नामात अखंड राहिलं तर परमार्थ साधतो. भगवंताची गरज भासते, प्रपंचात समाधान मिळतं आणि जन्माला आल्याचं सार्थक होतं. गुरुवर विश्वास ठेवून चिकाटीने व आवडीने नाम घ्यावे. श्रीराम.

आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनाचा आजचा भाग आता भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीमध्ये ऐकू.

जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

0: श्रोतेहो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: श्रोते हो, आता ऐकूया उषा मंगेशकर यांच्या स्वरातलं वसंत बापट यांचं गीत, संगीत यशवंत देव यांचं.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा। भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या।
1: श्रीमद आदिशंकराचार्यांना एकदा त्यांच्या गुरूंनी विचारलं, तू कोण आहेस? त्यावर त्यांनी दिलेलं उत्तर म्हणजे अर्थगर्भ निर्वाण षटकम। सहा श्लोकांचं हे काव्य अद्वैतवादाचा गाभाच मानला जातो। सामान्य माणसाच्या मनातील अहंभाव आणि स्वतःबद्दलचे गैरसमज दूर करण्यासाठी मार्गदर्शन करणारं, अत्यंत गेय आणि समजण्यासाठी सोपं असणारं निर्वाण षटकम। याविषयी सविस्तर निरूपणात्मक मालिका सादर करत आहेत परभणी येथील सुप्रसिद्ध निरूपणकार आणि कीर्तनकार हरिभक्त परायण श्री अर्जुन होलिया। निर्माण षटकम मालिकेची वेळ आहे सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा.
2: श्रोते हो, सुरेश वाडकर यांच्या स्वरात ऐकूयात यशवंत देव यांचं हे गीत. संगीतकार प्रभाकर जोग.

श्रोतेहो आता ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची रचना. संगीत आहे मास्टर कृष्णराव आणि विनायक बुवा पटवर्धन यांचं आणि स्वर आहे अरुण सरनाईक यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया संत चोखा महाराजांची अभंगरचना. संगीत आहे शांक नील यांचं आणि स्वर आहे अजित कडकडे यांचा.

ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे सुहास शामगावकर.

0: श्रोतेहो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर आत्ताच आपण ऐकलात लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रोतेहो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून रोज सकाळी 10:45 ऐका हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तीसुमन. भक्तीसुमन या कार्यक्रमातून नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा आनंद घ्या रोज सकाळी 10:45. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:15.
0: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका, तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोतेहो, आता ऐकूया नामसाधना. आज ऐकूया रविवारचा नाममंत्र.

श्रोतेहो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर आत्ताच आपण ऐकलीत नामसाधना, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तीसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुर आरोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020 3531 30.

श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, सादर करत आहोत आदि श्री शंकराचार्य कृत निर्वाण षटकम यावर निरूपणात्मक मालिका. निरूपणकार आहेत हरिभक्त परायण श्री अर्जुन होलिया. प्रस्तुती भक्तीसुधा.

मुक्ता भवन्ति साखरे वंश विख्यातं ज्ञानदान परायणं विनायकं गुरुं वंदे भवबंध विमुक्तये ज्ञान प्रताप विलसत वचनामृतं च अद्वैत भाव पटुता हित बुद्धिरस्य ज्ञानेश्वरस्तु भगवान अवतीर्णैव श्रीरंगनाथ गुरुराज नमोस्तु तुभ्यं। आचार्य निर्वाण षटकम या प्रकरणातील 6व्या क्रमांकाच्या श्लोकामध्ये सांगतात,

शिवोऽहं शिवोऽहं अहम निर्विकल्पो निराकार रूपो। म्हणजे मी निर्विकल्प म्हणजे विकल्प रहित दोन वृत्तीमधील जे अंतर आहे ते वृत्तीरहित अस्तित्व म्हणजे निर्विकल्प आहे आणि निराकार म्हणजे आकाराला जाणून मी सर्व आकाराहून वेगळा आहे। मात्र आकार आणि विकल्प हे खोटे आहेत म्हणजे द्वैत खोटे आहे आणि खोटा भेद आहे म्हणजे खऱ्याने अभेद आहे अद्वैत आहे आणि हेच आचार्यांचे मनोगत आहे। सर्व जीवांचे अधिष्ठान अद्वैत आहे। एक अद्वैत ब्रह्म आहे म्हणजे जीवपणा टाकला की तो ब्रह्मच आहे। जैसा किडाळाचा दोषू जाई मग साडे पंधरे तैची होय तैसे जीवा ब्रह्मत्व आहे संकल्प लोपे। सोन्यामधला सोन्याला जाळलं की त्याच्यातला जो हिंकस भाग आहे तो जळून जातो आणि उरलं ते आता काय आहे 24 कॅरेटचं प्युअर सोनं आहे। तसं या जीवाला जाळावं लागतं काय अहम देवनी शंभू शांभवी झाला अहमपणा जाळावा लागतो। अहंकार गेला तुका म्हणे देव झाला तुका म्हणे देव झाला तुका म्हणे देव झाला अहंकार जावा लागतो। अहंकार पाया पडून जात नाही अहंकार पुण्य करून जात नाही अहंकार म्हणजे वैकुंठाला जाऊन सुद्धा जात नाही। मग अहंकार जातो कशाने विचाराने। हा विचारोनी अहंकारो सांडीजे मग सतीच वस्तू होईजे तरी आपली स्वस्ती सहजे आपण केली आपलं कळल्यान आपणच आपल्यानंच आपलंच करून घ्यायचं। इथं दुसरं कोणी कल्याण करणार नाही कारण अविचारानं देहाला मी म्हटलेलं आहे आणि विचारानं देह मी नाही माझा नाही खरा नाही असं निश्चित करायचं। म्हणून वाया मन हे नाव एरवी कल्पनाची ते सावे हे मन म्हणजे काय आहे कल्पना आहे। म्हणजे जसं आपण एखाद्या वस्तूला नाव देतो त्या वस्तू जर वेगवेगळ्या केल्या तर कुठे मग ती वस्तू सिद्ध होत नाही। भिंत मग भिंत ही दगड वाट माती विटा चुना यांच्यापासून झालेली आहे ना आणि त्याला नाव ठेवलेलं आहे भिंत। भिंत अशी काही वस्तू आहे का नाम मात्र लुगडे एरवी सुतची ते उघडे। तसं ह्या संपूर्ण विश्वामध्ये विश्वपट ब्रह्म दुरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा विश्व म्हणजे नावापुरतच आहे ते। जसं साखर दिसते पण गोडी दिसत नाही तसं जगत दिसतं ब्रह्म दिसत नाही ते तुमचं आमचं सगळ्यांचं एक स्वरूप आहे। म्हणजे इथं विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेंद्रियाणां विभू म्हणजे व्यापक म्हणजे संपूर्ण विश्वाला व्यापून जे आहे त्याला व्यापक म्हणायचं आणि व्याप्य म्हणजे ज्याला व्यापलेलं आहे त्याला काय म्हणायचं व्याप्य म्हणायचं। आता पृथ्वी पाणी अग्नी वायू हे चारही भूत आकाशामध्ये आहेत म्हणजे आकाश मोठं आहे आणि हे चार भूत लहान आहेत म्हणजे आकाश व्यापक आहे। कशामध्ये चार भूतामध्ये मात्र चार भूत आकाशात नाहीत त्याच्यात नाहीत। म्हणून शब्द स्पर्श रूप रस हे गंध हे पाच विषय आहेत पण स्पर्श रूप रस गंध हे आकाशाला नाही पण शब्दगुण मात्र आहे म्हणजे आवाज येतो ना मग आवाज हा आकाशाचा गुण आहे आणि आपल्याला गुणच नाही आपण निर्गुण आहोत। आपला आवाज येतो का मनाचा आवाज येतो का मनाला चाटता येतं का पाहता येतं का चाकता येतं धरता येतं नाही। त्याचा वास येतो का चव येते आता फोडणीचा वास कसा आहे सांगता येतं आजी मनाचा वास कसा आहे नाही सांगता येत। म्हणजे मनाला हे गुण नाही स्थूल गुण नाही पण सूक्ष्म गुण आहे पण आपल्याला गुणच नाही म्हणून आपण निर्गुण परमात्मा आहोत। असं असताना आकाशाच आकाश व्यापक आहे चार भूताच्या सापेक्ष। आता आणि आकाश आकाशात कळत नाही आकाश कुठं कळतं मनात कळतं मग आकाशापेक्षा मोठं मन आहे आणि मनाला मन कळालं का तुम्हाला मन कळालं तुम्हाला मन कळालं म्हणजे चैतन्य मनापेक्षा मोठं आहे। म्हणून हे आता एकापेक्षा एक मोठे आहेत व्याप्य व्यापक भाव संबंध पाहायचं ना मोठं कोण आहे।
तर इथं मग ज्याला कळाले तो मोठा आहे, बरोबर. तसं आता या आकाशामध्ये सूर्य आहे, तारे आहेत, चंद्र आहे, तारामंडल आहे, शनी, प्लूटो, नेपच्यून, गुरु, शुक्र तारा आहे, हे असे ग्रह आहेत ना, नऊ ग्रह, नेपच्यून, प्लूटो, मंगळ, हा हे सगळे ग्रह आहेत, नऊ ग्रह, शनी. तसं ह्या नवग्रहामध्ये सगळ्याला मिळून एक सूर्यमाला आहे, अशा अनंत सूर्यमाला मिळून एक आकाशगंगा आहे, अशा अनंत आकाशगंगा मिळून एक ब्रह्मांड आहे, आणि असे अनंत ब्रह्मांड मिळून त्या अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज. तर योगीराज माझी, ज्ञानदेव माझी, योग्यांची माऊली, जिने निगमवल्ली प्रगट केली, जिनं संस्कृत भाषेतलं ज्ञान मराठी भाषेत उपलब्ध करून दिलं तुमच्या आमच्यासाठी. तर ही गीता हे सप्तशती मंत्र प्रतिपाद्य भगवती मोह महिषा मुक्ती आनंदिली असे मोह नावाच्या महिषासुराचा पासून मुक्त करण्यासाठी ही आनंदलेली आहे, प्रगट झालेली आहे. कोण? गीता हे भगवती, ही भगवती माता गीतेच्या रूपात प्रगट झालेली आहे. मंत्र प्रतिपाद्य शक्ती, हे मंत्र एक सगळे ही शक्ती आहे, आणि या शक्तीचा वापर मनुष्य देहात आलेल्या जीवानं करायला पाहिजे. म्हणून साधू निश्चलदासजी काय सांगतात विचार सागरामध्ये, माझे अपार शुद्ध समुद्रावरती जणू तरंग महेश विष्णू, विष्णू महेश गणपती, यम कुबेर तैसे ही निर्मिती. माझ्या अपार शुद्ध समुद्रावर हे ब्रह्मा विष्णू महेश काय तरंग आहे, म्हणजे आपण लहान वस्तू आहेत का, किती मोठे आहेत आप, हे गणप महेश गणपती यम कुबेर तैसे ही निर्मिती, आणि आपल्याला तर यमाची भीती वाटते, आणि हे तर तरंग आहे आपल्या समोर, समुद्रावर काय आहे स्वरूप, समुद्रावर तरंग येते. मग जयाच्या आज्ञाने भाषे जगत जसा दूरीवरी सर्प दिसत, परी दोही ठाई ना सर्प ना जगत, ते स्वतंत्र आणि स्वयं ब्रह्म मीच असे. ह्या दूरीवर सर्पाचा भास झाला, कशामुळे झाला, धड दूरी कळाली नाही, आणि धड अंधार नव गडद अंधार नव्हता म्हणून काहीच नाही असं बी नाही कळालं, आणि गडद प्रकाशही नव्हता म्हणून स्पष्ट दूरी कळाली नाही, थोडा अंधार होता आणि थोडा उजाड होता, म्हणजे मंद अंधकार होता, म्हणून इथं काहीतरी आहे इदम. मग काय आहे? मग सर्प तर नसन, भूरेषा तर नसन, जड रेषा तर नसन, हार तर नसन फुलाचा, अशा वेगवेगळ्या कल्पना झाल्या, पण आहे काय? दूरी. ज्यावेळेस दिवा आणला पाहिलं ही तर दूरी आहे, आणि साप साप म्हणून याची चड्डी पिवळी झाली, मग भीती वाटली, मग कसं काय झालं हे विशेष रूपाच्या अज्ञानामुळं सर्पाचा भास झाला. तसं चैतन्याच्या विशेष रूपाच्या अज्ञानामुळं जगताचा भास झाला. म्हणून सांग देवा, काय सांगितलेले की हे चांगदेवा, स्वस्ती श्री वटेशू जो लपोनी जगदा भासू, दावी मग ग्रासू प्रगटला करी, जो लपला की जगाचा भास उदयाला, आणि जो प्रगट झाला की जगाचा भास मावळला. मग हे मावळणं आणि उगवणं, जसं सूर्य उगवला की रात्र मावळली, है की नाही, स्वप्न सुषुप्ती मावळली, तसं दिवस, आता सूर्य मावळला की रात्र उदयाला आली, मग हे दिवस रात्र चालूच आहे. तसं जागृतीचा उदय झाला म्हणजे स्वप्न सुषुप्ती मावळली, स्वप्नाचा उदय झाला म्हणजे सुषुप्ती जागृती मावळली, आणि जाणं कधी मावळलं, जागृती आली तरी जाणायच लागलो, स्वप्न आलं तरी जाणायच लागलो, मग हे कसं आहे, नित्य उदित प्रकाश आहे, नित्य उदो तुझाच, नित्य उदो तुझा म्हणजे तुमचा जय जयकार असो, कारण तुम्ही तिन्ही अवस्थेत तिन्ही कालात सत्य आहात, तुम्ही नाही कसं आहात, म्हणून आहे आहे आहे, अखंड आहे. म्हणून परी दोही ठाई ना सर्प जग ना जगत, ते स्वतंत्र, स्वतंत्र आहेत आपण, आणि स्वयं ब्रह्म मीच असे. आपलं असणं कोणाच्या असण्यावर अवलंबून नाही, जागृतीचं असणं इंद्रियावर अवलंबून आहे, इंद्रिय मावळले जागृती मावळली, बरोबर आहे.
आणि मन मावळलं की स्वप्न मावळलं. मन कल्पना करू करू थकलं, झोपी गेलं, मग स्वप्न बंद झालं का नाही? मग तुम्ही म्हणता मी सुखानं झोपलो होतो, काही जाणत नव्हतं. हे तुमचाच अनुभव तुम्ही सांगा. म्हणजे मन सुद्धा मावळतं, स्वप्न मावळतं, इंद्रिय मावळते, जागृती मावळते, तुम्ही कधी मावळता? तुम्ही तुमचं मावळणं पाहतच नाही. म्हणून जो आनंद सत्य प्रकाश, जो आनंद रूप आहे, सत्य आहे, ज्ञान स्वरूप आहे, विभू आणि आधार नाम रूपास, विभू म्हणजे व्यापक आहे आणि आधार नाम रूपाला आहे. जसं बाईच्या कपाळावर कुंकू आहे ना, ती पतित्वाची खूण आहे. या राणीचा राजा मळ्यात आहे आणि त्याचं लायसन माझ्या गळ्यात आहे. मंगळसूत्र म्हणजे काय? लायसन आहे. हे डोळ्यावर आपल्या कपाळावर कुंकू आहे म्हणजे सौभाग्याचं लेणं आहे, लक्षण आहे. तसं जगाच्या कपाळ्यावर नाम रूपाचं जे कुंकू आहे ना, ते कोणाचं आहे? अस्थि भाती प्रिय रूपानं जी चमक आहे ती कोणाची? चैतन्याची आहे. म्हणून जगाचं अधिष्ठान तुम्ही आहात, ब्रह्मरूप आहात. म्हणून विभू आणि आधार नाम रूपास, बुद्धी जाणे न जाणे ही तयास, तो अपार शुद्ध परमात्मा मीच यास. बुद्धी जाणते, किती अंशात जाणते? आचार्यांनी पहिल्या 5 श्लोकामध्ये जे सांगितलं, मी असा नाही, असा नाही, आकारवान नाही, क्रियावान नाही, शक्तिवान नाही, विचारवान नाही, असं सांगितलं. तसं बुद्धी जाणते. कशी जाणते? जसं नवीन मुलीला पाहायला मुलं आलेली असतात पाहुणे, तर ती विचारते तिच्या सखी, तुझा नवरा कोण आहे सांग ना, टोपीवाला आहे का? ती मुंडका हलवते. जे म्हणते दाढीवाला आहे का? ती नाही मुंडका हलवते. ते जिपरा आहे का? ती नाही म्हणते. चष्म्यावाला आहे का? ती नाही. ती बोलत तर नाही पण मुंडका हलवते. म्हणजे ती निषेध मुखानं सांगते, हा नाही, हा नाही, हा नाही. तसं बुद्धी सांगते आत्मा कसा आहे. विचारलं, तो आकारवान नाही, तो क्रियावान नाही, तो विचारवान नाही, तो शक्तिवान नाही, तो दिसणारा नाही, तो सूर्यासारखा नाही, चंद्रासारखा नाही, आमावश्यासारखा नाही, काळा नाही, पांढरा नाही, लाल नाही, नाही नाही नाही. पण आता नेमकं सांगायचं, बुद्धी न जाणे आणि जाणे ही तयास. आता जाणते कोण्या अंशात जाणते? तर बुद्धी सांगते की आत्मा निराकार आहे, निर्विकार आहे, त्याला कुठलाच विकार नाही. न जायते म्रियते वा कदाचित नायम भूत्वा भविता वान भूयः. कसा आहे? अजो नित्य शाश्वतो अयम पुराणो नायम हंती न हन्यमाने शरीरे. म्हणून तो कसा आहे? तर अदाह्यो अयम अछेद्यो अयम. म्हणजे मी कसा आहे? अग्नीनं जळत नाही, पाण्यानं भिजत नाही, सडत नाही, वाऱ्यानं हलत नाही आणि पृथ्वीनं मळत नाही, असा मी आहे. 5 भूताचा आपल्यावर परिणाम होत नाही, असा मी आहे. मग बुद्धी सांगायली, मी निराकार आहे, मी अव्यक्त आहे, ह्या शरीर श्वास इंद्रिय अंतकरणाच्या व्यवस्थेमध्ये व्यक्त आहे, म्हणजे प्रगट आहे. प्रगट म्हणजे आत्ता इथं कळायला लागलं. शरीर 5 इंद्रियाद्वारे कळायला लागलं, हे शरीर ज्या श्वासावर चालायलं ते त्वचेनं कळायला लागला, आणि या दोन्हीचा हिशोब ज्या मनात व्हायला लागला ते मन इंद्रिया वाचून कळायला लागलं, आणि त्या मनाला जाणणारा मी मना वाचून तुम्हाला तुम्ही कळायला लागलो. म्हणजे मन इंद्रियाचा विषय तुम्ही नाही. न तत् भास येते सूर्यो न शशांको न पावकः यद्गत्वार निवर्तन्ते तद्धाम परमं मम. अर्जुना, ते माझं परम धाम आहे. भगवान निज धामाला निघाले. म्हणजे कुठे निघाले? नगरच्या पलीकडे का पुण्याच्या अलीकडे? निजधाम का मुंबईच्या 7 समुद्रापलीकडे? कुठे आहे निजधाम? निजधाम म्हणजे आत्मधाम, आपलं स्वरूप, आत्मस्वरूप, त्यालाच म्हणायचं निजधामाला गेले. म्हणजे ही व्यवस्था जोपर्यंत प्रगट आहे तोपर्यंत चैतन्य प्रगट आहे, आणि ही व्यवस्था विस्कळीत झाली की मग चैतन्य सामान्य रूपामध्ये विलीन होणार आहे. कापुराच्या वाती उजळल्या ज्योती ठाईच समाप्ती झाली जैशी. कोळसा जळाला की त्याची राख उरत असते, लाकूड जळालं की त्याचे कोळसे राहत असते, पण कापूर जळाला की काहीच उरत नाही. तसं ज्ञानी पुरुषाचं शरीर राहतच नाही, त्याचे कर्मसुद्धा शेष राहत नाही. कर्मानुबंधीनी मनुष्य लोके, हे जे कर्माच्या बंधनात अडकलेले आहेत ना, हे कर्म धर्म संयोगाने आपण आलेलो आहोत ना या मृत्यूलोकात, तर ते कर्म
म्हणून ज्ञानाग्नी दग्ध कर्माणी भस्मसात कुरुते अर्जुना. येथे धांसी समिद्धोग्नीर, जसं सगळे इंधन अग्नीच्या संपर्कात आले की काय होत असते, अग्निरूप झाले. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, लागो निधी पाप पुण्य अंगा. म्हणून न पुण्यम न पापम न सौख्यम न दुःखम, मी मला पुण्य नाही, मी पुण्य नाही, मी पाप नाही, मला पुण्य नाही आणि मला पाप नाही. का? कारण आम्ही अग्निरूप झालो म्हणून कर्म हे जळून गेलेलं आहे. देहाला मी म्हणणं सुटलं की ती जे संचित आहे ते जळून गेलं. वर्तमान देहात मी देहाला मी म्हणत नाही म्हणून क्रियमान जळून गेलं. आणि प्रारब्ध मात्र भोगून संपवावं लागते, ते तयार होत नाही पण भोगून संपवावं लागतं, ते फळ देऊन चुकलेलं आहे ना. म्हणून संचित क्रियमान प्रारब्ध भक्ता नाही जाण, एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरि कृपे त्याचा नाश झाला. म्हणून ज्ञानी पुरुषाचं जे निंदा करतात ते पापाचे भागीदारी होतात आणि जे स्तुती करतात त्यांना शरण जातात आणि त्यांनी सांगितलेल्या युक्त्या लक्षात घेतात ते पुण्याचे अधिकारी होतात. म्हणजे नील रिपोर्ट आला का नाही? न पुण्यम न पापम न सौख्यम न दुःखम, पुण्यही नाही आणि पापही नाही, म्हणजे नील रिपोर्ट आला. मग ते म्हणले आता आम्हाला सर्टिफिकेट द्या ना, काही गोळ्या द्या ना. ते म्हणले कसल्या गोळ्या, तुम्हाला रोगच नाही ना, कोरोनात नाही तुम्हाला, कारण तुम्ही दोन डोस घेतले ना. तसं ब्रह्म रस घेई काढा तेने पिडा वारिल, पथ्य नाम विठोबाचे आणि कवाचे नसा. एकच पथ्य, विठ्ठलाचं नाव घेत जा तुम्ही, तुम्हाला रोग होणार नाही, शरीराचा नाही, मनाचा नाही, भवरोग सुद्धा नाही. भवरोग आयसे जाय आणि काय शिल्लके. पण श्रद्धा पाहिजे, श्रद्धावान लभते ज्ञानम. म्हणून ज्याच्या अंतकरणामध्ये श्रद्धा आहे, हिंदी विचार सागरामध्ये सांगतात सरळ अंतकरण वृत्ती मी ही बोध होवे, कारण मन चंगा तो कटो तिमे गंगा. मन तन कपडा मन धागा हरी चरण चित लागा. हे मन, म्हणून हे सुमनाच्या अर्जुना,

भ्रमरा। हे मना, तू लोकांचे दुर्गुण घेऊ नको, जे आहे ते चांगले गुण घ्या, साधू संतांची संगत करा। कारण साधूच्या संगतीमध्ये काय होत असत, बैसता संताचे संगती, कळो आले कमळापती, आपुले कोणीच नव्हती, निश्चय चित्ती दृढ झाला। संताच्या संगतीत बसल्यावर तो कमळापती भगवान श्रीहरी विष्णू, ते तुमचं आमचं सगळ्यांचं एक स्वरूप आहे असं लक्षात येईल। ममय वंशो जीव लोके जीवभूता सनातना, हिरवी सर्वांची हृदय देशी, मी अमुका आहे ऐसी, जे बुद्धीस पुरे हरणीशी ते वस्तुगामी। प्रत्येकाच्या हृदयामध्ये राम प्रगट आहे, आत्ता आहे, इथं आहे, आणि ते तुमचं आमचं सगळ्यांचं एक स्वरूप आहे, पण लक्षात काय येत नाही, कारण हे मन विषयाच्या नादी लागलं ना, की भ्रांताशी काम विषयावरी, म्हणून हे मन विषयापासून विरक्त व्हायला पाहिजे। म्हणून गोकुळीच्या सुखा अंत पार नाही रेखा, बाळ कृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नाही। गोकुळातल्या लोकांना ब्रह्मज्ञान झालं, कसं झालं, लोका गोकुळीच्या झाले ब्रह्मज्ञान, केलिया वाचून जप तप, जप तप केल्या वाचून त्यांना ब्रह्मज्ञान झालं। का? कारण देवाचं सगुण रूप पाहिल्यानंतर, ते रूप पाहिल्यानंतर हजारो असे पापाच्या राशी जुळून जातात, म्हणून कोटी ब्रह्म हत्या मुख पाहता जाते। सगुण रूपाचं दर्शन झाल्यानंतर काय होत असतं, कोटी ब्रह्म हत्या केल्याचं पाप निवृत्त होत असत। म्हणून ज्याला आरंभ नाही आणि अंत नाही, कारण अंत ही आरंभ आहे, पण कोणाला ही इथं अंतच नाही तर आरंभ कुठून आहे। न जायते म्हणजे ज्याचा जन्मच झाला नाही, जे मरतच नाही, म्हणून ध्रुवम जन्म मृतस्य च, ज्याचा जन्म झाला तो मृत्यू पावन, आणि जो मेला तो परत जन्माला येईन, पण ज्याला जन्मच नाही। तुकोबराय तुम्हाला आम्हाला आश्वस्त करतात, ही केस फक्त तुकोबराय हँडल करू शकते, कारण हे गुन्हाच सिद्ध होऊ देत नाही, शिक्षा कमी करत नाही असं नाही, तुमच्यावर गुन्हाच सिद्ध होऊ देत नाही। म्हणजे कसे होतात, काय म्हणतील त्याला, निर्दोष मुक्तता, तुमच्यावर गुन्हा सिद्ध होत नाही। काय म्हणायला लागले तुकाराम महाराज, जन्म नाही रे अनेक, तुका म्हणे माझी भाग। तुम्हाला शपथ घेऊन सांगतो की तुम्हाला जन्म नाही, आणि ज्याला जन्म नाही तो मरण्याचा प्रश्नच येत नाही, आणि जे मरतच नाही ते परत जन्माला येईलच कसं। म्हणून न जायते म्रियते वा कदाचित नायम भूत्वा भविता वा न भूया। म्हणून इथं काय सांगितलेलं आहे, सर्वत्र म्हणजे सर्व ठिकाणी आहे, शून्य स्थावर जंगम राव व्यापुनी राहिला आकळो, जिथं काही नाही शून्य आहे त्यालाही जाणणारा तो आहे। स्थावर जंगम म्हणजे चल आचल, सजीव निर्वी निर्जीव या आकाशामध्ये, आणि जिथं आकाशामध्ये हवा नाही त्या अवकाश यानामध्ये, अवकाशात सुद्धा तो आहे, तिथं श्वासाशिवाय जाता येत नाही, अवकाशयान न्यावं लागतं, तिथं ऑक्सिजन न्यावं लागतं। हे चंद्रावर ऑक्सिजन नेलं होतं, मंगळावर ऑक्सिजन नेलं होतं, मग पृथ्वीवर ऑक्सिजन आहे, जीवसृष्टी आहे, हे चांगलं नाही का। तुका म्हणे मंगल आता कोण दाता या हो, इथं जीवसृष्टी आहे, म्हणून या सृष्टीमध्ये ज्ञान प्रगट आहे, म्हणून सृष्टी ज्ञानानं शोभली, कपाळ कुंकवामुळं शोभलं, तसं सृष्टी ज्ञानामुळं शोभली। मग ज्ञान हे सृष्टीचं सौभाग्य आहे। सौभाग्य सुंदरू रे भ्रमरा, या सृष्टीचं सौभाग्य तुम्ही आहात, आणि तुम्ही म्हणता महाराज आमच्यावर कोणीच प्रेम करत नाही, काय करावं। अरे ईश्वराचं तुमच्यावर प्रेम आहे, त्याचं काय प्रूप आहे, नाकातून वाहणारा अखंड वारा, हे श्वासांचा प्रवाह, ही धारा, ही धारा म्हणजेच त्याच्या उलट करा राधा, ही शक्ती आहे कृष्णाची, ही शक्ती आहे महादेवाची, पार्वती माता अर्धनारी नटेश्वर, शिव आणि शक्तीचं स्वरूप आहे ही सृष्टी, म्हणजे आणि त्याचं अधिष्ठान तुम्ही आहात। म्हणून परब्रह्म गे माय निज ब्रह्म गे, म्हणून फुगडी फू बाई फुगडी फू विषयी थू तुझे चित्त धू, कसं करायचं, विषयी थू आणि तुझे चित्त धू, परब्रह्म तू गे बाई निज ब्रह्म तू,
असं हे ब्रह्म तुमचं स्वरूप आहे असं खेळता खेळताच लक्षात येतं. एवढं अवघड आहे का? हे फुगडी खेळताना लक्षात आलेलं आहे गवळणींना, तर तुम्हाला आम्हाला नाही का लक्षात येणार? हे चलता फिरता चालती बोलती समाधी आहे. म्हणून समाधी संजीवन हरिपाठ, जोपर्यंत उपाधीचा बाध होत नाही तोपर्यंत समाधी लागणच कशी. उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार, काहीच संसार तुम्हा नाही. ऐसे मज करा देवा नारायणा, देवा मला तुझ्यासारखं करगडे, मला काही नको, ह्या सृष्टीतलं काहीच नको. तुका बराय म्हणायला लागले देवा तुका मला बनवा बनवी करायला का? तू म्हणता हुशार राहा संसारामध्ये, देवाला बोलायचा अधिकार तुका बरायचा होता. मग तुका म्हणे कारे नाशिवंतासाठी, किंवा तू म्हणतो मला इथं राहा, कसा राहा? अहो घ्या नाशिवंतापरी, थिता दुरी तुही अंतरासी, तू जवळ असलेला आमच्यापासून दूर जाशील, तू दूर झाल्यानंतर आम्हाला काय, आमचं काय खरंय? म्हणून देवा तू मला असा बनवू नको. त्याला शिरसागर दिला आणि त्याला बनवून टाकलं, ध्रुवाला आढळपत दिलं, मी तसा बनवणारा नाही बरं का? म्हणून अवघ्या नाशिवंता परी थिता दुरी तुही अंतरस, कोण सुख धरूनी संसारी, राहो सांगा मजबारी, काय सुखाची आशा धरून राहो देवा? अवघ्या नाशिवंता सगळेच नष्ट होणार आहेत, तू एकटाच तुझं विन काही स्थिर राहे ऐसे नाही. फक्त तूच कसा आहे, नित्य आहे आणि नित्य सत्य आहे आणि सत्य ज्ञान स्वरूप आहे, आनंद रूप आहे. मग तुम्ही नित्य आहात असा तुमचा अनुभव आहे. तुम्ही नित्य आहात म्हणजे तुम्ही सत्य आहात आणि सत्य आहात सत्यम शिवम सुंदरम. जे सत्य आहे ते आनंद रूप आहे, जे आनंद रूप आहे ते नित्य आहे. म्हणून हे सत्यम शिवम सुंदरम हे तीन नसून एकच आहे. म्हणून सच्चित आनंद हे तीन नसून एकच आहे. एकाच दोऱ्यामध्ये अनेक मणी ओवलेले आहेत. मग मण्या मण्यामध्ये कोणताच मणी कोणत्याच मण्यामध्ये नाही, म्हणजे मण्या मण्याचा व्यतिरेक आहे. आणि सर्व मण्यामध्ये दोरा एक रूपानं आहे, म्हणजे अन्वय रूपानं आहे. तसं जागृतीचा एक मणी, स्वप्नाचा एक मणी, सुषुप्तीचा एक मणी, बालपण एक मणी, तारुण्याचा एक मणी आणि म्हातारपणाचा फुटका मणी. पण या सगळ्या मण्यामध्ये तुम्ही दोऱ्या रूपानं कसे आहात? अन्वय रूपानं एक आहात. म्हणून तुम्ही एकम एवम अद्वितीयम ब्रह्म पाही आणि दुसरे काही नाही असं सर्वत्र आहात. जसं पण कळत नाही, सगळीकडं आहे सगळ्यात आहे पण कळत का? नाही कळत. मग कळे ते ना कळे, ना कळे ते कळे, वळे ते ना वळे गुरु विन. नाथ महाराज सांगतात की ज्यानं कुणी कळालं म्हणलं की त्याला काहीच नाही कळालं, आणि ज्यानं कळालंच नाही म्हणलं त्यालाच कळालं. कारण मन इंद्रिया वाणीचा विषय तुम्ही नाही, कशानं कळणार? मग हे नकट्या मापानं आपलं वर्णन होणार आहे का? परमात्म्याचं वर्णन होणार आहे? तुमच्याकडं आहेच काय देव पाहायला? नाही, देव पाहायला काय आहे तुमच्याकडं? हे इंद्रिय, हे मन, हे नकटे माप, आणि ह्या नकट्या मापानं खरा परमात्मा कळणार तुम्हाला? वा रे वा, खोट्याला घेऊन खरं कसं कळण? हा, म्हणून सर्वेंद्रिय गुणाभासम सर्वेंद्रिय विवर्जितम. सर्व इंद्रियाला आणि विषयाला जाणून त्याच्या गुणाहून इंद्रियाहून तुम्ही वेगळे आहात. म्हणून सर्वेंद्रिय गुणाभासम. म्हणून हस्तामलक सांगतात की मनश्चक्षुरादेर मनश्चक्षुरादेर, मन इंद्रियाला मन इंद्रियपणा ज्याच्यामुळं आहे म्हणजे तुमच्यामुळं आहे. मनश्चक्षुरादेर वियुक्ता स्वयंयो, म्हणजे मन इंद्रिय नसले तरी तुम्ही, तुमचं अस्तित्व आहे. इंद्रिय नसले तर जागृती संपली, पण तुम्ही आहे ना स्वप्नाला जाणायला, आणि मन नसलं तरी तुम्ही आहे ना झोपीला जाणायला. म्हणजे मन इंद्रिया वाचून तुम्हाला अस्तित्व आहे. म्हणून मनश्चक्षुरादेर वियुक्ता स्वयंयो, मनश्चक्षुरादेर अगम्य स्वरूपा. मन चक्षू यांना अगम्य म्हणजे त्यांना तुम्ही जाणूच शकत नाही, त्यांनी तुम्ही जाणल्या जातच नाही, कारण तुम्ही त्यांचा विषयच नाही. अगम्य असं स्वरूप आहे. सनित्योपलब्धी स्वरूपो हमात्मा, नित्य उपलब्ध असलेले परमात्मा हे तुमचं आमचं सगळ्यांचं एक स्वरूप आहे असं हस्तामलक सांगतात. म्हणून सर्वेंद्रियाणां काय सांगितलेलं आहे? विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेंद्रियाणां, सर्व इंद्रियाला जाणून सर्व इंद्रियाहून तुम्ही कसे आहात? वेगळे आहात. म्हणून सर्व इंद्रियाला त्याच्या गुणाला जाणून त्याच्याहून वेगळे असलेले तुम्ही परमात्मा
एक आहात आणि असं आपल्याला कशानं कळत असतं? शब्दानं कळत असतं. म्हणून बाप उपेगू शब्दू स्मरणदानी प्रसिद्धू अमूर्ताचा विषदू अरिसाण हो. अमूर्त परमात्म्याला मूर्त असा रूप देणारं हे शब्द आरसा नाहीये का? म्हणून आचार्य सांगतात की शब्द शक्ते अचिंत्यत्वात शब्दात एव अपरोक्षे. शब्दात अचिंत्य शक्ती आहे. म्हणून शब्द काय करतो? शब्द आपल्या अर्थाचं ज्ञान करून देत असतो. शब्द म्हणजे वस्तू नाही, वस्तू म्हणजे शब्द नाही. शरीर शब्द, शरीर वस्तू नाही. कारण शरीर शब्दाचा अर्थ मौसमय रचना. तसं आत्मा शब्द आत्मा नाही, पण आत्मा शब्दाचा अर्थ मन वाणी बिनरूप असलेला एक सत्य नित्य जाणणारा ते तुम्ही आहात. म्हणून मी निराकार आत्मा आहे. कसा? तर स्थूल सूक्ष्म लांब उंच आखूड ठेंगणा हे चार प्रकारचे जगतामध्ये आकार आहेत. आखुडे ठेंगणे उंच असे. आत्मा हा इंद्रिय मनाचा अविषय आहे म्हणून सूक्ष्म आहे. आत्मा व्यापक आहे म्हणून तो अणुरेणू नाही. म्हणजे इलेक्ट्रॉन प्रोटॉन न्यूट्रॉन हे सुद्धा नाही. धुळीचा कण सुद्धा तुम्ही नाही. धुळीचा कण तुमच्याशिवाय नाही, पण तुम्ही नाही. क्या बात आहे. म्हणून आत्मा सर्व ठिकाणी ओत प्रोत भरलेला आहे. भरला घनदाट हरी दिसे. असा घनदाट आहे म्हणजे आपण काय आहोत? आकार नाही. म्हणून अवघाची आकार ग्रासियला काळे एकते निराळे हरीचे नाम. अव्यक्त निराकार नाही जया आकार जिथोनी चराचर हरीशी भजे. आपण अव्यक्त आहोत, निराकार आहोत. म्हणून कसं आहोत आपण? अहम निर्विकल्पो निराकार रूपो विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेंद्रियाणां. असे कसे आहोत? अनंत आहोत. कारण आपण व्यापक आहोत म्हणून देशाच्या योगाने अंत नाही, म्हणजे देश परिच्छेद नाही. ज्या अर्थी आपण नित्य आहोत त्या अर्थी आपण काल योगाने अंत नाही, म्हणजे काल परिच्छेद नाही. आणि ज्या अर्थी आत्मा अधिष्ठान असल्यामुळे अंत नाही, सर्वांचे स्वरूप आहे, ज्यार्थी त्याला वस्तू परिच्छेद नाही म्हणजे अंत नाही. ज्यार्थी आत्म्याला देश काल वस्तू यांच्या योगाने अंत नाही म्हणजे परिच्छेद नाही, त्या अर्थी आपण अनंत आहोत. हरी अनंत हरी कथा अनंत अनंत रूपे अनंत वेशे देखिले म्या त्यासी बाप रुखमा दिवर खुण बाणली कैसी. देव कसा आहे? तर देव देश काल वस्तू परिच्छेद रहित आहे. देव पहावयाशी गेलो देवची होऊन ठेलो. बाप पहावयाशी गेलो मुलगा म्हणून ठेलो. सुनमुख पहावयाशी गेलो सासरा होऊन ठेलो. हे वेगळंच राहायला लागलं, तत्स्वरूप कुठं व्हायला लागलं. पण देव पहावयाशी गेलो देवची होऊन. खुदा देखन जो मैं चला खुदा की कसम खुदा न मिला. कबीरदास सांगतात की देव पाहायला गेलो पण देव भेटला नाही. आणि जे माझं मन मी अंतर्मुख झालो तर खुद खुदा मिला. मी स्वतःच खुदा आहे असं लक्षात आलं. म्हणून इथे सांगतात की अखंड आहे. कारण जीव ईश्वराचा भेद राहिला नाही. याच्यामध्ये जीवाजीवाचा भेद राहिला नाही, जीव जडाचा भेद राहिला नाही, जड ईश्वराचा भेद राहिला नाही, जडा जडाचा भेद राहिला नाही. सगळे भेद काय झाले? आपोआप भेद खोटा ठरत गेला. भेद भाव गिळोनी घेतला प्रेमाचा गरळा. दुजे खंडे तरी उरला तो अवघा हरी आपना बाहेरी न लगे ठाव धुंडावा. आता आपल्याहून परमात्मा दूर नाही, दुसरा नाही, जवळ नाही, तुम्हीच आहात. तया स्वांतकरण जीता सकळ काम उपशांता परमात्मा परवता दुरी नाही. आपण एक काल उदाहरण घेतलं होतं, तुमच्या बायकोचा नवरा तुमच्याहून दूर नाही, दुसरा नाही, जवळ नाही, तुम्हीच आहात. इतके पॉइंट लागते. तसं परमात्मा तुमच्याहून दूर नाही, दुसरा नाही, जवळ नाही, तुम्हीच आहात. तुझं आहे तुझं पाशी परी तू जागा चुकलाशी. पाशी म्हणजे जवळ म्हणणं सुद्धा खपत नाही बाबा, इतकं प्रॉम्प्ट काम आहे. हे धारवाडी काटा आहे, ते सोनाराचा काटा कसा तसा एक मिलीग्रॅम बप्पो इतकं बारीक माप. हां तेवढं बारीक माप लागतं, इथं सांग सुद्धा पडू देत नाही. धारवाडी काटा आहे म्हणून एक तर ब्राप दाखवा नाही तर श्राद्ध घाला. तसं तुम्ही
म्हणून गुरुजी असं चॅलेंज करत होते की तुम्ही तुम्हाला साडेतीन हाताचा देह आहे असं सिद्ध करून दाखवा, आम्ही तुमचे शिष्य होतो, नाहीतर आम्ही तुम्हाला तुम्ही न मरणारे परमात्मा आहात असं सिद्ध करून दाखवतो, तुम्ही आमचे शिष्यही होऊ नका. काय चॅलेंज आहे, मोठं आव्हान आहे हे. म्हणून जिथं परीक्षा आहे, आव्हान आहे, जो आव्हानांना स्वीकारतो तोच जिंकत असतो. म्हणून जिंकावा संसार येणे नावे तो शूर, असं शूराप्रमाणे जगा, अभिमानानं जगू नका पण स्वाभिमानानं जगा. म्हणून प्रत्येक आई वडिलाला वाटतं की आपल्या लेकरांना कोणासमोर हात पसरू नये, तसं देवाला वाटतं की आपले लेकर आहेत ना हे

पावी। मग त्यांना अशी इच्छा आहे देवाला की माझ्या दे लेकरानं सुखासाठी कोणासमोर हात पसरू नये, ह्यानं कसं आनंदानं जीवन जगायला पाहिजे। म्हणून हे विश्वची माझे घर ऐशी मती जयाची झाली स्थिर, किंबहुना चरा चरा आपणची झाला। म्हणून इथं काय सांगितलेलं आहे की तो मोठा आहे। मग कोण मोठा आहे तर इथं सांगितलेलं आहे की हरी से कोई नहीं बड़ा दीवाने क्यों गफलत में पड़ा। हरी पेक्षा कोणी मोठ नाही, पृथ्वी महान आहे त्यापेक्षा तिला वेष्टन करणारा समुद्र महान आहे। असा समुद्र अगस्ती मुनींनी एका घोटामध्ये पिऊन टाकलेला आहे। असे मुनी आकाशामध्ये एखाद्या काजव्यासारखे आहेत, कारण का आकाश एवढं मोठं आहे। आणि असे आकाश देवाने वामन अवतारामध्ये एका पायामध्येच व्यापून टाकलेला आहे। बरं का, असा देव ज्याच्या हृदयामध्ये आहे तर सतत कृष्ण मूर्ती सावळी खेळे हृदय कमळी, हृदय बंदी खाना केला आत विठ्ठल कोंडीला। म्हणून तुका म्हणे आम्हा प्रेमा उने ते काही, पंढरीचा राणा साठ विलारधी। मग तो भक्त श्रेष्ठ आहे। हरीशी कोई नाही बडा दिवाने क्यू गफलत ने पडा, म्हणून हरीपेक्षा कोणी मोठा नाही। तुका म्हणे आम्ही देवाहुनी बळी, झालो हे निराळी ठेवणी आशा, आशा सोडून दिली कारण इच्छेचे बांधिले तुका म्हणे वाया गेले। तर सबसे बडी पृथ्वी है, पृथ्वी काहे की बडी है, वो तो शेष के माथे पर खड़ी है। सबसे मग तो फिर शेष बड़ा है, शेष काहे का बड़ा, वो तो शंकर के गले में पड़ा है। मग शंकर बड़ा, पर शंकर काहे का बड़ा, उसके कैलाश पर्वत को रावण ने उखाड़ा। मग रावण बड़ा है, रावण काहे का बड़ा, वो तो राम के एक बाण से उड़ा। मग राम बड़ा, राम काहे का बड़ा, वो तो हनुमान के हृदय में खड़ा। मग बड़ा कौन है तो हनुमान ही है, भक्त ही बड़ा है। भगवान से भक्तन बड़े कह गए संत सुजान, पुल बांधे रघुवीर चले कुदी गए हनुमान। कबीरदास सांगतात की लंकेमध्ये जाण्याला रावणाला रामाला प्रभू रामचंद्राला 100 कोस पूल बांधावा लागला, 5 दिवस लागले। पहिल्या दिवशी 14, मग 20, मग 21, मग 22, मग 23 असे रामा आधी 2 उड्डाणामध्ये लंकेमध्ये प्रवेश केला हनुमान तरायानं। म्हणून तिथं काय सांगितलेलं आहे की हनुमान आणि रामानं 11,000 वर्ष राज्य केलेले, पण हनुमंतराय आजही आहेत। जिथं रामकथा चलते तिथं हनुमंतराय उपस्थित राहतात, कारण ते काय आहेत, चिरंजीव आहेत। अश्वत्थामा बलिर्व्यासो हनुमांश्च विभीषण कृपा परशुरामश्च सप्ते ते चिरजीविनः। अश्वत्थामा बळी व्यास हनुमान विभीषण कृपाचार्य परशुराम हे काय आहेत, तर हे चिरंजीव आहेत। म्हणून हनुमान ह्याचा काय आहे, शरण शरण हनुमंता तुम्हा आलो रामदूता, काय भक्तीच्या ता वाटा मज दावाव्या सुगटा। म्हणून इथपर्यंत आचार्य सांगतात विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेन्द्रियानां सदा मे समत्वं न मुक्तिर्न बंधा चिदानंदरूप शिवोऽहं शिवोऽहं। राहिलेला विषय नंतर।

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलेत आदिश्री शंकराचार्य कृत निर्वाण षटकम यावर निरूपणात्मक मालिका. निरूपणकार होते श्री अर्जुन होलिया. प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत. आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.
1: श्रोते हो, आता ऐकूया स्वामी स्वरूपानंद यांची अभंगरचना, संगीत आणि स्वर मुकुंदराज गोडबोले यांचा.

आता ऐकूया संत चोखा महाराजांची अभंगरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे सुहास शामगावकर यांचा.

श्रोते हो, ऐकूया संत एकनाथ महाराजांची अभंगरचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर पंडित भीमसेन जोशी यांचा.

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70-20-35-31-30. नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30.

0: भक्ती सुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता।

श्रीमद आदि शंकराचार्यांना एकदा त्यांच्या गुरूंनी विचारलं, तू कोण आहेस? त्यावर त्यांनी दिलेलं उत्तर म्हणजे अर्थगर्भ निर्वाण षटकम। 6 श्लोकांचं हे काव्य अद्वैतवादाचा गाभाच मानला जातो। सामान्य माणसाच्या मनातील अहंभाव आणि स्वतःबद्दलचे गैरसमज दूर करण्यासाठी मार्गदर्शन करणारं, अत्यंत गेय आणि समजण्यासाठी सोपं असणारं निर्वाण षटकम। याविषयी सविस्तर निरूपणात्मक मालिका सादर करत आहेत परभणी येथील सुप्रसिद्ध निरूपणकार आणि कीर्तनकार हरिभक्त परायण श्री अर्जुन होलिया। निर्वाण षटकम मालिकेची वेळ आहे 9:00, याचं पुनःप्रसारण 9:00। नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना, याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात। भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका, भक्तिरंग, दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार 1:00।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: सादर करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना, प्रस्तुती भक्ती सुधा. स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया पंडित भीमसेन जोशी यांनी गायलेला राग बागेश्री.

0: स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलात पंडित भीमसेन जोशी यांनी गायलेला राग बागेश्री.
1: श्रोतेहो, ऐकूयात संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर आहे पंडित भीमसेन जोशी यांचा.

श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

व्यक्ती सुद्धा इंटरनेट रेडिओवरून ऐका. सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता.

0: भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30। नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना, याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात। भक्तिसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार 1:00। भक्तिसुधावरून ऐका रोज 8:00 भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम। भक्तिसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या। भक्ती मंजिरी भक्तिसुधावरून ऐका रोज 8:00 याचं पुनःप्रसारण 8:00।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता ऐकूया जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तीसुधा.
2: श्रोते हो, ऐकूयात अशोक पत्की यांच्या संगीत रचनेतलं अजित कडकडे आणि अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं हे गीत.

आता ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची रचना. संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

आता ऐकूया ग. दि. माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे सुधीर फडके यांचं आणि स्वर आहे माणिक वर्मा यांचा.

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. श्रोतेहो, ऐकूया जगदीश खेबुडकर यांची गीतरचना. संगीत आहे प्रभाकर जोग यांचं आणि स्वर आहे आशा भोसले आणि सहकारी यांचा.

श्रोते हो, संत तुकाराम महाराजांची अभंग रचना ऐकूया. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर आहे पंडित भीमसेन जोशी यांचा.

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130। भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ। या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30। श्रोते हो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप। श्रोते हो, आता आपण ऐकणार आहोत शांताबाई जोशी यांची गीतरचना, संगीत आहे गोविंद पोवळे यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा।

श्रोतेहो, ऐकूया संत नामदेव महाराजांची अभंग रचना. संगीत आहे शांक नील यांचं आणि स्वर आहे पंडित जितेंद्र अभिषेकी यांचा.

भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.

0: भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तीसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. श्रोते हो, शाहीर गंगू हैबती यांची गीतरचना ऐकूया. संगीत आहे बाळ बर्वे यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तिसुधा. अभंग, भक्तिगीत, सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता.
1: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तिसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.
0: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तिसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तिसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तिसुधा. भक्तिसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोतेहो, आता सादर करत आहोत नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती रंग, प्रस्तुती भक्ती सुधा.
0: श्रोतेहो, आता ऐकूयात सुरेश वाडकर यांच्या आवाजात हे गीत. गीत आणि संगीत अरुण सराफ.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर शौनक अभिषेकी यांचा.

श्रोते हो, ऐकूया आरती दुगल यांची गीतरचना. संगीत आहे प्रतिभाताई परांजपे यांचं आणि स्वर आहे मधुरा दातार यांचा.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तीसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

ती सुद्धा इंटरनेट रेडिओवरून ऐका. सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता.

श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. श्रोतेहो, ऐकूया संत सावतामाळी यांची अभंगरचना, संगीत आणि स्वर श्रीनिवास केसकर यांचा.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर शौनक अभिषेकी यांचा.

आता ऐकूया संत नामदेव महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं. स्वर राजेश दातार यांचा.

श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. श्रोतेहो, ऐकूया अरविंद फाळके यांची गीतरचना, संगीत आणि स्वर केतन अत्रे यांचा.

भक्ती सुधा वरून सकाळी 6:55 प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष। दैनंदिन पंचांग, त्या दिवसाचं धार्मिक किंवा आध्यात्मिक महत्व तसंच सुविचार यांनी युक्त दिनविशेष भक्ती सुधा वरून रोज सकाळी 7:45 ऐका दिनविशेष। याचं पुनःप्रसारण दुपारी 3:55

0: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंद्री असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तिसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर, तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तिसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता.
1: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता. आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे पांडुरंग दीक्षित यांचं आणि स्वर आहे अजित कडकडे यांचा.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. प्रस्तुती भक्तिसुधा. दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसंच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तिसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा.
1: नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगतकल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तिसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तिसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा. या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तिसुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तिसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोतेहो, आता ऐकूया नामसाधना. आज ऐकूया रविवारचा नाममंत्र.

श्रोतेहो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर आत्ताच आपण ऐकलीत नामसाधना, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020 3531 30.

0: आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोताओं प्रस्तुत कर रहे हैं हिंदी भक्ति गीतों का कार्यक्रम भक्ति सुमन। श्रोते हो, आता ऐकूयात संत मीराबाईंची पदरचना। संगीत आणि स्वर आहे किशोरी आमोणकर यांचा।

0: श्रोताओं, अभी आपने सुना हिंदी भक्ति गीतों का कार्यक्रम भक्ति सुमन, प्रस्तुति भक्ति सुधा।
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ति सुधा। भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्ति सुधा। दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसेच विविध पोथी पारायणे यांचा नित्य

लाभ घेण्यासाठी भक्ती सुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा। भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ वरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या। भक्ती सुधा रेडिओ वरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये। भक्ती सुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703। नंबर पुन्हा एकदा 9372404703।

0: अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता.
1: नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तीसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तीसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.

0: भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता।

भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.

श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता सादर करत आहोत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे यांची मनाच्या श्लोकांवरची साररूप मालिका, प्रस्तुती भक्तीसुधा.

0: श्रीरामचंद्रा करुणा समुद्रा ध्यातो तुझे राजस योग मुद्रा नेत्री नयेरे तुझ वीण निद्रा कहीं भेट सीवा मजला सुभद्रा शुका सारिके पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ. आपण मनाचे श्लोक पाहत आहोत. देहे बुद्धीचा निश्चय दृढ झाला देहातीत ते हित सांडीत गेला. देहबुद्धीचा निश्चय पक्का झाला, मी म्हणजे देह, माझं नाव अमुक अमुक होय ना, मग देहातीत जे हित आहे ते गेलं त्याला. ज्याला धरून बसलेलं आहे त्याच्या पलीकडे जायचं म्हटल्यानंतर हे हातातनं सुटलं पाहिजे ना. हे जवळ सुटत नाही आहे तर देहातीत होणार कसा? म्हणून देहे बुद्धी ते आत्मबुद्धी करावी, सगळी साधनं एवढ्यातच आहे. देहबुद्धी आहे ती आत्मबुद्धी करा, त्याच्यासाठी सदा संगती सज्जनाची धरावी. सारखं जागृत ठेवतात, जरा काय झालं की टोटल सरेंडर लक्षात येत नाही. त्याच्या ताब्यात जर दिलं तर तू काय करायचं हे तो ठरवतो. प्रत्येक श्वास त्याच्या शक्तीनं होतो, जाणीव आहे का तुला? बघ, अहंकार विस्तारला या देहाचा, स्त्रिया पुत्र मित्रादिके मोह त्यांचा, मोह स्त्री पुत्र असू देत, धनसुतदारा असो दे पसारा, पण असो दे, पोटाशी घेऊन नाही. सगळ्यांना पोटाशी घेतलं की बुडालत, असू दे. सगळ्यांचं सगळी कर्तव्य जरूर करा, माझं म्हणू नका. आहे तितुके देवाचे, सगळा संसार माझ्यासकट देवाचा आहे. बस बरा निश्चय शाश्वताचा करावा. शाश्वत जो परमात्मा आहे त्याबद्दल निश्चय करावा की तोच एक आहे. म्हणे दास संदेह तो विसरावा, त्याबद्दल जरा देखील शंका ठेवू नये की तोच करता करवत आहे. घडीने घडी सार्थकाची करावी, प्रत्येक घडी देहाचं सार्थक व्हायला पाहिजे इकडे लक्ष पाहिजे. देहाचं स्वार्थक आहे, सार्थक आहे आत्मरूप होण्यामध्ये. त्यामुळे प्रत्येक क्षण आपला तिकडं जातोय का लक्षात ठेवलं पाहिजे. खातोय जेवतोय कशासाठी? देह चांगला राहावा. देह कशासाठी चांगला राहावा? साधना करण्यासाठी. साधनेनं काय करायचं आहे? आत्मरूप व्हायचं. प्रत्येकाचं उत्तर एक आलं पाहिजे, मला आत्मरूप व्हायचं. लहान मूल बरोबर हट्ट धरतं बघा एखाद्या खेळण्यासाठी, आई मला हे पाहिजे, ते मिळेपर्यंत सोडत नाही. तसा जीवानी वस्तूचा हट्ट धरला पाहिजे की मला तेच पाहिजे, मला दुसरं काही नको या जगातलं, काही दिलं तरी म्हणून हे मला नको, मला तिकडं जायचं, मला आई पाहिजे. बस तसं जीवानी म्हटलं पाहिजे. देहे बुद्धी हे कशी जायची? ज्ञानबोधे त्याजावी, देहे बुद्धी त्याजावी सांगितले. देह त्याजावा म्हटलेलं नाही आहे. ज्ञानबुद्धी ज्ञानदीपे, किंवा ज्ञानाचा दिवा उजाडला, ज्ञानाचा बोध झाला तर देहबुद्धी जाते. आणि मग विवेके तये वस्तूची भेटी घ्यावी, त्याची जी भेट व्हायची ती विवेकाने. आत्मानात्म विवेक, आत्मा काय अनात्मा काय, काय ग्राह्य आहे काय त्याज्य आहे लक्षात करायला पाहिजे. पण तदाकार हे वृत्ती नाही स्वभावे, वृत्ती तदाकार करा असं संतांनी सांगितलं. पण नाही ना, होत नाही ना, त्याचा स्वभावच नाही. मग कशाचा तदाकार होते? बाहेरच्या गोष्टींच्या. हां, कुठं काही कपडा पाहिला, साडी पाहिली, तदाकार वृत्ती झाली तिची. पाहिल्याबरोबर लगेच आपली वृत्ती आहे डोळ्यासमोर, साडी मनाने आणली ती नेसली, तदाकार वृत्ती झाली. खाण्याचा पदार्थ पाहिला, वृत्ती लगेच तदाकार गुलाबजाम, की आपलं लगेच मन गुलाबजामसारखं झालं. पण आत्म्याच्या ठिकाणी तदाकार होती आहे का? त्याचं कारण त्याचं रूप लक्षात येत नाही आहे, दृश्य नाही आहे, त्यामुळे वृत्ती तदाकार होत नाही आणि आत ओळतच नाही. म्हणून सदा तेची शोधीत जावे, म्हणून ते शोधा, त्याला शोधायला पाहिजे, शोधल्याशिवाय नाही. म्हणून तुटेना फुटेना कदा देव राणा, पण चळे ना ढळे ना, पण कळे ना कळे ना कदा लोचनासी, डोळ्याला दिसत नाही आहे, वसे ना दिसे ना अगी मी पणासी. पुन्हा पुन्हा तेच सांगतात, मी पण आहे ना तो दिसणार नाही. आता लोक काय करतात, जया मानला देव तो पूजित आहे म्हणतो. कोणी म्हणतो आमची रामाची उपासना आहे, कोणी म्हणतो कृष्णाची उपासना आहे, परी देव शोधून कोणी ने पाहे. राम कृष्ण आपण म्हणतो तो पण आहे कुठनं, आला कसा, कुठून आला, तो कसा आहे, त्याचा शोध घेता का? नाही. जगी पाहता देव कोट्यानुकोटी, प्रत्येकजण वेगळे वेगळे देव सांगत असतो, ज्याला जी भक्ती वाटेल तो करत असतो. पण तिन्ही लोक जेथून निर्माण झाले तया देवरायासी कोणी न बोले. ज्याच्यापासून हे संबंध दिवशी निर्माण झालं, सगळे देवदेवता आकाराला आले, त्या निर्गुणाचा शोध मात्र कोणी घेत नाही. म्हणून जगी थोरला देव, त्याला थोरला देव म्हटलाय, तो चोरला असे, तो सगळ्यांच्यापासून चोरून बाजूलाच राहिलाय, त्या थोरल्या देवाचा शोध कोणी घेत नाही. मग गुरु विण तो सर्वताहीन दिसे, गुरुशिवाय तो दिसत नाही. म्हणून गुरूंचं महत्त्व आहे. आणि इथं गुरु म्हणजे सुद्धा गुरु पाहता पाहता लक्ष कोटी असले गुरु उपयोगी नाहीत, खरे सद्गुरू पाहिजेत. म्हणून ते कसे सांगितले त्यांनी, मना सद्गुरू तोची शोधून पाहे. आता सद्गुरूंचा शोध घ्या तुम्ही. सद्गुरू कसे आहेत, ज्यांनी भक्त ज्ञानी विवेकी विरागी कृपाळू मनस्वी क्षमावंत योगी प्रभू दक्ष वित्पन्न चातुर्य जाणे तयाचे नियोगे समाधान बाणे. समाधान हवं आहे ना सद्गुरूंशिवाय नाही. हे सगळे गुण आहेत का बघा त्याच्यामध्ये, तो भक्त आहे, ज्ञानी आहे, विवेकी आहे, विरक्त आहे, कृपाळू आहे. कृपाळू नसेल तर आपल्याला देणार काय, तो चांगला असेल पण कृपा नाही आहे. मनस्वी मंताब्यात असलेला क्षमावंत योगी प्रभू स्वामी आहे सगळ्याचा, दक्ष आहे, व्युत्पन्न आहे, चातुर्य जाणे तयाचे नियोगे समाधान. समाधान पाहिजे ना सज्जनांच्या संगती, सद्गुरूंच्या संगतीत जा. मग ते सांगतात सद्गुरू, सदा सर्वदा राम सन्निध आहे. अरे तुझ्याजवळ आहे बाबा तो. मना सज्जना सत्य शोधून पाय, तुझ्या आत आहे, इथं आहे, इथं आहे, शोधून पाय. अखंडित भेटी रघुराजे योगू. अरे तुझी त्याची भेट अखंड आहे, तून तो दोन नाही. परमात्मा वेगळा, आत्मा वेगळा, मी वेगळा नाही, दोन्ही एकच आहे. अखंडित भेटी रघुराजे योगू, मना सांडिरे मी पणाचा वियोग. गोष्टी प्रसंग सांगायला वेळ नाही, पण तू सांगते. आता मी स्वामीजीनं म्हटलं असंच काहीतरी बोलताना की नाही जायला जमणार असं काहीतरी म्हटलं, असू दे ना, अखंडित भेटी अवकाश आहे अजूनही म्हणले. मी म्हटलं तुम्हीच सांगितलं ना, अखंडित भेटी रघुराजे योग, ते म्हणले अवकाश आहे अजूनही, पहिली साधना करा. मग त्या बोधावर गेल्याशिवाय नाही. अखंडित भेटी व्हायला तुम्ही ते एकरूप झालं पाहिजे, मग लक्षात येतं की भेटायला वेगळं कुठं जायचं नाही, अखंड भेट आहे. मना भासले सर्व काही पाहावे, जे काय समोर दिसतंय ना पहा, तर सारखे डोळे मिटून काय तुम्ही राहणार नाही. परिसंग सोडून सुखे राहावे, पाहावे लांबून पाहावं, हे खरं नाही म्हणावं. म्हणून देह भान हे ज्ञान शस्त्रे खुडावे, देहाचं भान आहे ना ते खुडण्यासाठी काय पाहिजे, ज्ञानशस्त्राने अज्ञानाचा छेद घ्यायचा आहे. ज्ञान झालं की लक्षात येतं की काही खरं नाही आहे म्हणून, आणि मग विदेहीपणे भक्तिमार्गेची जावे. मग देहापासून वेगळं होऊन भक्तिमार्गाने जावं. तया निर्गुणा लागी गुणी पाहावे, परिसंग सोडून सुखे राहावे. संग सोडून राहा, या संघावर त्यांनी फार चांगलं दिलेलं आहे. पुढे दोन चार श्लोक आहेत त्याच्यामध्ये, याचं राघवाचं रूप सांगताना, अणुरेणुका ही त्याच्याशिवाय नाही, रीता ठावया राघवे विण नाही, नभासारखे रूपया राघवाचे, हे सगळं सांगतात. आणि दुजे विण जो तोच तो हा स्वभावे, दुजे विण दुसरा इथं कोणी नाही आहे, तोच फक्त आहे, असं लक्षात घ्यायला पाहिजे. आणि शेवटी त्याला म्हणतायत, मना गुज हे तुझं प्राप्त झाले, तर त्यासाठी अंतरी पाहिजे यत्न केले, हे समजून घेण्यासाठी तुला कष्ट केले पाहिजेत. मग शेवटच्या 2-3 श्लोकात ते म्हणतायत, मना सर्वही संग सोडून द्यावा. सर्व सोडून द्यावं म्हणत ते संग सोडावा. अति आदर आहे सज्जनाचा धरावा. इकडला संग सोडून द्या आणि सज्जनांचा संग धरा. जयाचे नि संगे महादुःख भंगे. सज्जनांच्या संगतीत राहिलात की ज्याला महादुःख वाटत असतं ते भंगतं. सकाळी उठल्यापासून बघावं तर दुःखाच्याच कहाण्या सांगत असतात सगळेजण, का देह भावावर असतात. पण ह्याची संगती धरली की दुःख संपतं. म्हणा संघ हा सर्व संघास तोडी. मना संघ हा याचा अर्थ सज्जनांचा संघ जर धरला तर इकडले सर्व संघ सुटतात. म्हणून एका ठिकाणी ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलंय, सद्गुरू हा सोयरा झाला की इतर सोयरे संबंध आपोआप कमी होतात. मग एकच सद्गुरू खरा आपला सोयरा राहतो आणि बाकीचे सोयरे आहेत असू दे. त्यांना सांगायला जायचं नाही तुमचा संबंध सुटला म्हणून, पण लक्षात असं ठेवावं त्यांना मनामध्ये की हे काही आपले सोयरे नाहीत, सद्गुरू हे आपले सोयरे, भगवंत हा आपला सोयरा. म्हणून मना संघ हा सर्व संघ असं तोडी. मना संघ हा आणखी काय करतो, मोक्ष तात्काळ जोडी. इकडला संघ सोडला की मोक्ष तात्काळ जोडायला अवघड नाही आहे. हे धरलंय आणि ते धरायला बघतो म्हणून गोंधळ आहे. मोक्ष तात्काळ जोडी. मना संघ हा साधका शीघ्र सोडी. साधका सामान्य माणसाला नाही, साधना जर करत असेल तर ह्याला धरला की इकडला संघ शीघ्र सोडी, ताबडतोब सुटतो. मना संघ हा द्वैत निशेष मोडी. द्वैत संपून जातं. ह्याचा संघ धरला की आपण हळूहळू त्याच्याशी कसे एकरूप होतो ते सांगता येत नाही, आणि जे द्वैत होतं ते संपून जातं. सांगता येत नाही म्हणजे धरलं पाहिजे तिथे, हे महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणजे शेवटच्या श्लोकात त्यांनी सांगितलंय, मनाची शते ऐकता दोष जाती. हे जे मनाचे श्लोक आहेत हे खऱ्या अर्थाने जर ऐकले, चिंतन मनन केलं, साधना केली, तर मग सगळे दोष नाहीसे होतात. मती मंदते साधना योग्य होती. मग बुद्धी जरी कमी असली तरी चालेल, फार बुद्धी लागत नाही परमार्थाला. उलट फार बुद्धी असली ना तर ती आड येते, गरजेपुरती पुरे. म्हणून मती मंद, कारण अहंकार येतो त्याचा एक. त्यामुळे मती मंद जे असतात ते साधनेला योग्य होतात. चढे ज्ञान वैराग्य सामर्थ्य अंगी, म्हणे दास विश्वासता मुक्तिभोगी. ज्ञान वैराग्य आणि सामर्थ्य चढतं वाढतं पाहिजे. सामर्थ्य म्हणजे बाहेरचं सामर्थ्य नव्हे, आत्मिक सामर्थ्य आहे. ज्ञान आणि वैराग्य एकमेकाचा सापेक्ष शब्द आहेत, एकाच नाण्याचे दोन बाजू आहेत. वैराग्याशिवाय ज्ञान नाही, आणि ज्ञान आलं वैराग्य आपोआपच आहे. गृहित धरायचं हे आध्यात्मिक सामर्थ्य येतं आणि त्याच्यावर विश्वास ठेवला असता मुक्तिभोगी, मोक्ष आपल्याला सहज प्राप्त होतो. म्हणजे शेवटच्या श्लोकामध्ये मनाच्या श्लोकाची फलश्रुती काय आहे ती सांगितली. त्यामुळे उपोद्घात, उपसंहार आणि त्याच्याकडे जाण्यासाठी काय काय करायला पाहिजे, एवढं मनाच्या श्लोकाचे काही श्लोक जरी कळले तरी आपला मार्ग मोकळा आहे. सगळं उपनिषदांचं सार त्यात आलं आहे. आपण थोडं समजून घेतलं आहे, साधना करून आपण त्या दिशेनं जाण्याचा प्रयत्न करूया. हरिओम तत्सत. जय जय रघुवीर समर्थ.
1: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलीत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे यांची मनाच्या श्लोकांवरची साररूप मालिका, प्रस्तुती भक्तीसुधा.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा.
1: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
2: श्रोतेहो सादर करत आहोत कार्यक्रम भक्तीसुधा सेवामित्र कृतज्ञता अभिवादन. श्रोतेहो नमस्कार. भक्तीसुधा परिवारातल्या सर्व श्रोत्यांना आमचा सस्नेह प्रणाम. श्रोतेहो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ ही केवळ एक सेवा नाहीये, तर ती आपल्या सर्वांची एकत्रित भक्ती साधना आहे. म्हणूनच भक्तीसुधा रेडिओचं उपशीर्षक आहे आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. हा प्रवास आहे साधनेचा. ही साधना अखंडपणे सुरू राहावी, अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावी या हेतूने अनेक श्रोत्यांनी भक्तीसुधा सेवामित्र म्हणून अत्यंत प्रेमपूर्वक स्वयंप्रेरणेने सहभाग नोंदवला आहे. या सर्व सेवामित्रांचे आम्ही अत्यंत मनपूर्वक आभार मानतो. अगदी लहानशा वाटणाऱ्या योगदानामध्ये सुद्धा खूप मोठा भाव, श्रद्धा आणि समर्पण दडलेलं आहे. आजच्या या साप्ताहिक कृतज्ञता अभिवादनात आम्ही ह्या सेवामित्रांचं नम्रपणे स्मरण करत आहोत. त्यांची नावं अशी: सुहास देशपांडे पुणे, मोहन गावडे धारवाड, सचिन कुलकर्णी कोल्हापूर, कमलाकर जोशी परभणी, केदार कवठेकर पुणे, नितीन आमले वसई, विष्णू सातपुते वसमत हिंगोली, मुकुंद दिवाकर पुणे, नितीन बारटक्के पुणे, गौरी पटवर्धन पुणे, पुष्पा कुलकर्णी बीड, समीर खेर जबलपूर, मकरंद ताटके, सुनील पवार, संतोष माने, उमेश कुलकर्णी, गोपाळ रामचंद्र चव्हाण, वैशाली कुलकर्णी पनवेल, राजाकाका देशपांडे अहिल्यानगर, रमेश देशपांडे कोल्हापूर, अनिल सांगोडकर गोवा, शरद कुलकर्णी पुणे, पटवर्धन बंधू पनवेल, हर्षदा अकोलकर पुणे, अंबुजा सुलाखे बंगलोर, सौ विजया सुहास काळे पुणे, जगदीश शिवाजी होमकर बोरिवली पूर्व मुंबई. हे सर्व बंधू आणि भगिनी भक्तीसुधाला सेवामित्र म्हणून दरमहा देणगी देत आहेत. या व्यतिरिक्तही अनेक नावं आहेत की ज्यांनी त्यांचं पूर्ण नाव कळवलेलं नाही आणि गाव देखील कळवलेलं नाही. या व्यतिरिक्त काही भक्तीसुधा सेवामित्रांनी आपली नावं जाहीर न करण्याची विनंती देखील केलेली आहे. त्या सर्वांना भक्तीसुधा सेवामित्र म्हणून कृतज्ञता अभिवादन आम्ही करतो. श्रोतेहो, भक्तीसुधाचं निस्वार्थ कार्य अक्षय्यपणे चालू राहावं यासाठी देणगी द्यायची असल्यास अवश्य संपर्क करा. त्यासाठी आमचा मोबाईल नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. या नंबरवर आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवामित्र करिता असा उल्लेख करा, म्हणजे आपल्याला भक्तीसुधा फाउंडेशनचा QR कोड अथवा UPI ID देऊ शकू, ज्याद्वारे आपण सहजतेने भक्तीसुधा सेवामित्र करता दरमहा देणगी देऊ शकाल. पुन्हा भेटूयात पुढच्या रविवारी ह्याच वेळी. नमस्कार.

0: भक्ती सुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता।

0: भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
1: आता ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची अभंगरचना. संगीत आणि स्वर स्नेहल भाटकर.

श्रोतेहो, आता आपण ऐकूया प्रणिता कुलकर्णी यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि गायली आहे रेश्मा कापशीकर यांनी.

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020 3531 30।

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तिसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर, तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तिसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता.
1: श्रोते हो, आता ऐकूया जयंत साळगावकर यांची गीतरचना. संगीत आहे माधुरी नाईक यांचं आणि स्वर आहे रवींद्र साठे यांचा.

आता ऐकूया पंत महाराज बाळेकुंद्री यांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे अतुल केसकर यांचा.

0: श्रोतेहो भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.
2: VSS प्रस्तुत अमृत वर्षा कार्यक्रमात श्री सिद्ध गोरक्षनाथांची शक्तिपात दीक्षा लाभलेले गुरुदेव मिलिंदनाथ यांच्या दिव्य साधनेचा अनुभवांचा आध्यात्मिक गीतांचा आणि ज्ञानाचा लाभ घेऊयात. दर गुरुवारी आणि शनिवारी सकाळी 10:30 आणि संध्याकाळी 5:30 जरूर ऐका अमृत वर्षा.
0: श्रोते हो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या.
1: श्रोते हो आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तीसुमन प्रस्तुती भक्तीसुधा.
0: आता ऐकूया श्याम अनुरागी यांची भक्तिरचना. संगीत आहे त्रिवेणी भवानी यांचं आणि स्वर आहे दुष्यंत सातभाई यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन, प्रस्तुती भक्तिसुधा।
1: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ। या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30।
0: श्रोते हो, भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून रोज सकाळी 10:45 ऐका हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन। भक्तिसुमन या कार्यक्रमातून नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा आनंद घ्या रोज सकाळी 10:45। याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:15।

भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70-20-35-31-30. नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30.

श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता सादर करत आहोत भविष्य पुराण. वक्ते आहेत सुप्रसिद्ध निरूपणकार हरिभक्त परायण, श्री योगेश्वर महाराज देशपांडे, पिंपळनेर. आयोजक ग्रंथ पारायण दिंडी, पुणे. निर्मिती ओरायन स्टुडिओज, पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.

0: आता हे तिथीचं जे स्वरूप आहे त्यामध्ये प्रतिपदा या विषयापासून प्रारंभ, अर्थात तिथी हा शब्द आहे. आजकाल तिथीच विसरल्यासारखं झालंय, कारण तारीख हा जो जमाना आला त्यामुळे पुण्यतिथी सुद्धा तारखेने साजरी होऊ लागली. ते तारखेने होते आणि त्या दिवशी म्हटलं आता पुण्यतिथी आहे म्हणून, तिथी हा विषय नसतो अशा गोष्टी होतात. मुळातच तिथी काय, मास काय, संवत्सर काय, हे जे आपले मूळ शब्द आहेत ते कालगणेचे, त्याचं विस्मरण होत चाललं. बऱ्याच गोष्टी काय टी व्हीवरती काल बघायला मिळतात, काय स्पर्धा असतात, काय कार्यक्रम असतात, अगदी चांगले चांगले प्रसिद्ध ज्यांना म्हटलं जातं असे लोकही येतात आणि त्यांना प्रश्न विचारले की मराठी वर्षाची सुरुवात कुठून होते, मराठी वर्षाचा पाचवा महिना कुठला, तेही त्यांना सांगता येत नाही. महाराष्ट्रात राहणारे असून सुद्धा, मराठी असून सुद्धा, हिंदू तर भाग वेगळा, आपण मराठी असून सुद्धा हे सांगता येत नाही. तिथी काय त्याचा संबंध नाही सांगता येत नाही, म्हणून आमचा त्याच्याशी काही घेणं देणं नाही असल्या प्रकारचं आहे. हे जे अज्ञान बघायला मिळतं म्हणून योग करणं हा तर त्याही पुढचा मुद्दा आहे. पंचांग म्हणजे काय, पाच अंग कुठले हे विचारलं तेही सांगता येणार नाही. की तिथी, वार, नक्षत्र कशाला म्हणावं, किती नक्षत्र आहेत तेही सांगता येणार नाही. असे लोक आहेत. योग काय, करण काय, या पाच अंगांनी मिळून पंचांग तयार होतो, असा हा जो विषय या ठिकाणी प्रारंभित होतो की एक नवीन विषय महर्षी सुमंतु आणि राजा शतानिक यांच्यामधला हा संवाद आहे. आता या ठिकाणी आपल्या या कालगणनेनुसार तिथी हा एक जो भाग घटक आहे, त्या तिथी म्हणजे थोडक्यात दिवस, तो दिवस जो आहे सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत किंबहुना जो आपल्याला कालावधी बघायला मिळतो 24 तासाचा साधारण, तर तिथी आणि त्या तिथींसह असणार मास, संवत्सर वगैरे अशी कालगणना पुढे जी वाढत जाते, म्हणून या तिथींच्या संदर्भात वर्णन केलेलं आहे की प्रत्येक तिथी किंवा त्या त्या तिथीला ती देवता किंवा त्या देवतेला ती तिथी का आवडते, त्याचं महात्म्य काय आहे, याचा विचार या ब्राह्म पर्वामध्ये आधी सांगितला. सुरुवात जी होते ती अर्थातच प्रतिपदा या तिथीपासून होते. प्रतिपदा हे नामच मुळात जे निर्माण झालं ते का निर्माण झालं, भविष्य पुराणामध्ये याचं वर्णन करतात की सृष्टी जी निर्माण केली आहे विधाता ब्रह्मदेव, मुळात दोन गोष्टी वेगळ्या, विश्व आणि सृष्टी दोन गोष्टी वेगळ्या आहेत. सृष्टी निर्माण केली विधात्याने ब्रह्मदेवाने, ज्यामध्ये पक्षी प्राणीमात्रादी जलचर स्थलचर वनचर सगळे जे आहेत हे निर्माण करणारा विधाता, ज्याला म्हटलंय सृष्टीकर्ता, त्याने सृष्टीमध्ये हे काळाचं जे मोजमाप करण्यासाठी ज्या दिवसापासून प्रारंभ झाला किंवा ज्या दिवशी प्रतिपादन केलं म्हणून ती प्रतिपदा तिथी आहे. विश्वाच्या संदर्भात, सृष्टीच्या संदर्भात, कालगणने संदर्भात जे काही प्रतिपादन केलं आहे म्हणून तिला प्रतिपदा ही संज्ञा प्राप्त झाली. ब्रह्मदेवाने हे निश्चित केलं म्हणून प्रतिपदा ही तिथी साधारणतः ब्रह्मदेवाची तिथी किंवा तो दिवस ब्रह्माजींचा असून मानला जातो. आणि या दिवसासंदर्भात सुद्धा शतानिक सुमंतु महर्षी जे सांगतात, प्रत्येक तिथीचं किंवा प्रत्येक दिवशीचा संकल्प हाच आहे की मनुष्य किंवा या विश्वातला प्रत्येक घटक सुखी, दीर्घायुष्य प्राप्त करणारा, आरोग्यवान असा झाला पाहिजे, असं प्रत्येक तिथीची, प्रत्येक दिवसाची अपेक्षा आहे प्रत्येक दिवशी. म्हणून प्रतिपदेचा जो उत्सव आहे, प्रतिपदेचं महात्म्य आहे, ते ब्रह्मदेवाच्या संदर्भात आहे. सुमंत महर्षी सांगतात की या दिवशी ब्रह्मदेवाचं स्मरण करावं, मग ते शुक्ल प्रतिपदा, कृष्ण प्रतिपदा आहेत किंवा कार्तिक शुद्ध प्रतिपदा सुद्धा. व्रताच्या संदर्भात म्हटलं की जर ज्याला ब्रह्मदेवाची ज्याला उपासना करायची आहे त्याला कार्तिक शुद्ध प्रतिपदेपासून व्रताचा त्यांनी प्रारंभ करावा, प्रतिपदा व्रत आहे. त्याचा लाभ काय होतो, ब्रह्मदेवाची उपासना करणार होता. कारण ब्रह्मदेव म्हणजे त्यांची अर्धांगिनी आहे सावित्री, आणि दुसरी जी आहे ती गायत्री, दोन्ही आहे. आज पुष्कर क्षेत्रामध्ये जेव्हा ब्रह्मदेवाने यज्ञ केला तेव्हा त्या पुष्कर क्षेत्रामध्ये सावित्री देवी अनुपस्थित असताना इतर देवतांनी ब्रह्माजींच्या शेजारी त्यांचा विवाह करून दिला, आणि जी गोरक्षण करणारी गाय राखणारी जी आहे स्त्री तिला बसवलं, तिच्याशी विवाह करून दिला, ती गायत्री त्यांची पत्नी झाली. त्यामुळे सावित्री देवी रुसल्या. ब्रह्माजींना शाप दिला की तुमचं ह्या स्थानाव्यतिरिक्त कुठे मंदिर निर्माण होणार नाही. पुष्कर क्षेत्र हे एकमेव ब्रह्मदेवांचं क्षेत्र आहे. दोन्ही बाजूला, एका बाजूला सावित्री देवी, दुसऱ्या बाजूला गायत्री देवीचं मंदिर आहे. तर ब्रह्मदेवाची उपासना दोनही शक्ती त्या ठिकाणी, गायत्री आणि सावित्री, सिद्धी आणि तप दोन्ही गोष्टी आहेत. सिद्धी आणि तप जसं देवीच्या संदर्भात वर्णन करताना पंच प्रकृती आहे, देवी भागवतातही वर्णन केलं आहे की ही मूल प्रकृती पाच प्रमुख स्वरूप आहेत तिचे. एक गणेश दुर्गा, गणेश माता जी पार्वती आहे, दुर्गाजीला म्हटलं जातं. दुसरं लक्ष्मी, तिसरं सरस्वती, चौथं सावित्री, आणि पाचवं प्रेमाची अधिष्ठात्री देवी राधा. पाच मूल प्रकृती, मूल माया जी आहे तिचे हे पाच स्वरूप आहेत. म्हणून ब्रह्मदेवाचा हा जो उत्सव साजरा होतो प्रतिपदेला, भविष्यपुराणामध्ये वर्णन केलं आहे, तो उत्सव कसा साजरा करावा, रथयात्रा कशा कराव्यात वगैरे त्यासंबंधी वर्णन आहे. मग त्यामध्ये व्रत उपवासादी आहे, पूजा इत्यादी आहे. पण त्यातला मूळ हेतू मुद्दा मांडणं आहे की प्रतिपादन केलं ज्या दिवशी सृष्टीचा प्रारंभ आहे म्हणून ती प्रतिपदा तिथे आहे. आजही आपल्याकडे वर्षाचा प्रारंभ होतो, वर्ष प्रतिपदा, तो संवत्सराचा पहिला दिवस. तसं उत्तर भारतामध्ये सुद्धा किंवा काही ठिकाणी कार्तिक शुद्ध प्रतिपदा जी आहे तो प्रथम दिवसही मानतात. गुजरात वगैरे भागामध्ये सुद्धा कार्तिक शुद्ध प्रतिपदा हा दिवस पहिला मानला जातो. तर आपल्याकडे इकडे हा वर्ष प्रतिपदा, वर्षाचा पहिला दिवस मानला जातो. म्हणून या दिवशी ब्रह्मदेवाची उपासना, ब्रह्मदेवांचं पूजन सावित्री गायत्रीसह, आणि त्याच्याने कृपा अशी होते की माणसाला वृद्धी आणि कीर्ती दोन्ही गोष्टी प्राप्त होतात. कारण तप आणि सिद्धी यांचं स्वरूप असणारा सावित्री आणि गायत्री या ज्या दोन अधिष्ठात्री देवता आहेत, त्यामुळे वृद्धी आणि कीर्ती दोन्ही प्राप्त होतात. असं या प्रतिपदा तिथी संबंधाने थोडक्यात बघितलं. त्यानंतरचं दुसरं जे तिथीचं संबंध आहे, द्वितीया. सुमंतु महर्षी सांगतात की द्वितीया तिथीचं महात्म्य आहे. या द्वितीया तिथीला अश्विनी कुमारांना चवन ऋषींनी सोमपानाचा अधिकार प्राप्त करून दिला. म्हणून द्वितीया तिथीचं एक हे महात्म्य या ठिकाणी सांगतात, सोमपानाचा अधिकार आहे. द्वितीया तिथी ही अश्विनी कुमारांना अतिशय प्रिय आहे. आणि याही ठिकाणी आरोग्याचाच मुद्दा आहे. पहिला जसा कीर्ती वृद्धी संदर्भात आला, तसा याही ठिकाणी अश्विनी कुमार म्हणजे आरोग्य. कारण ते देवांचे वैद्य आहेत. राजा शतानिक विचारतोय की इंद्राचा हा विरोध का, अश्विनी कुमारांना विरोध का. महर्षी सांगतात की इंद्राचा विरोध यासाठी होता की ज्या दृष्टीने किंवा ज्या परिस्थितीत अश्विनी कुमार जन्माला आलेत, जरी ते सूर्यपुत्र आहेत वास्तवात, सूर्याची पत्नी संज्ञा, सूर्याचं तेज सहन न करू शकल्यामुळे तिने आपलं प्रतिबिंब, आपली छाया निर्माण केलेली आहे, आणि स्वतः मात्र पतीवर रुसून अश्विनीचं घोडीचं रूप धारण करून ती अंतरिक्षात परिभ्रमण करते आहे. पण ती गर्भवती आहे. आणि त्यानंतर ज्या दोन पुत्रांना तिने जन्म दिला आहे त्यांचं नाव अश्विनी कुमार, सूर्याचेच पुत्र आहेत. पण तरी इंद्र त्यांना देवांचा दर्जा द्यायला तयार नाही, त्यांना यज्ञ संस्थेमध्ये सोमपानामध्ये अधिकार नाही. पण त्याच अश्विनी कुमारांचा चवन ऋषींशी जेव्हा संबंध आला, कारण चवन ऋषींचा अधिकार तसा आहे. चवन ऋषींना राजा शर्यतीची कन्या सुकन्या जिच्याकडून जो अपराध घडला राजा शर्यती आपल्या सेनेसह वनात आलेला असताना सुकन्येकडून अपराध घडला. वारुळात चमकणाऱ्या ज्या दोन ज्योती आहेत काट्याच्या द्वारे तिने छिन्न भिन्न केल्या आहेत, त्यातून रक्त आलं. राजाचं सैन्य स्तंभित झालं जागेवर. राजा शर्यतीला लक्षात आलाय प्रकार, तर त्या वारुळात त्याला दिसल्यात चवन ऋषी क्षमा याचना केली आणि ज्या कन्येच्या द्वारे हा अपराध घडला ती सुकन्या वृद्ध असणाऱ्या चवन ऋषींना पत्नी म्हणून अर्पण केली. त्यानंतर कालांतराने चवन ऋषींचा अधिकार बघितल्यामुळे अश्विनी कुमार त्यांच्याकडे आलेले आहेत, कारण चवन ऋषींना तारुण्य प्राप्त करून देण्याच्या उद्देशाने ते देवांचे वैद्य आहेत. आणि अशा अश्विनी कुमारामुळे चवन ऋषींना तारुण्य प्राप्त झालं. त्या तारुण्यात किंवा त्या गोष्टीची परतफेड करण्याच्या उद्देशाने चवन ऋषींनी अश्विनी कुमारांना देवत्व प्राप्त करून देण्यासाठी आपल्या तपोबलाचा वापर करण्याचं ठरवलं आणि यज्ञ केलाय. त्या यज्ञात अश्विनी कुमारांना आवाहन केलंय, त्यांना स्थान दिलेलं आहे, प्रत्यक्ष देवतांसह त्यांच्याच पंक्तीत बसवून यज्ञ भोग अथवा सोमपान प्राप्त करून दिलं. तेवढ्यात इंद्र संतप्त होत आहे. अश्विनी कुमार अथवा चवन ऋषींवर वज्राचा प्रहार करू पाहतोय. त्या इंद्राच्या हातामध्ये असणाऱ्या वज्रासह चवन ऋषींनी इंद्राचं स्तंभन केलंय. हात तसाच वरच्या वर राहिला. इंद्राला त्याच्या शक्तीचा परिचय झाला की चवन ऋषींचं सामर्थ्य काय, आपलं सामर्थ्य काय. हा जो प्रकार घडला, देवतांमध्ये चवन ऋषींना स्थान प्राप्त झालं, ती तिथी आहे द्वितीया. आणि मुळात ही दोघं आहेत, अश्विन कुमार हे दोघं आहेत, जुळे आहेत. म्हणून द्वितीयेला या दोघांना जे वैभव, जे स्थान प्राप्त झालेलं आहे, अशा अश्विनी कुमारांचा हा दिवस द्वितीया, त्याला पुष्पद्वितीया असंही म्हटलं जातं, पुष्पद्वितीया. आणि या दिवशी केवळ पुष्प भक्षण करून, काही विशिष्ट प्रकारचे पुष्प आहेत किंवा कमलपुष्प आहे ते भक्षण करून उपवास करणं, अश्विनी कुमारांची आराधना करणं. गुरुचरित्र ज्यांनी वाचले त्यांना त्यामध्ये लक्षात येतं की या धौम्य ऋषींच्या तीन शिष्यांपैकी अतिशय खालाड असणारा उपमन्यू तिथ्या विहिरीत पडला आहे, अर्क वृक्षाचा रुईचा चीक दूध म्हणून समजून प्राशन करायला गेला, अंधत्व प्राप्त झालं आणि गुरु राखत असताना तो त्या विहिरीत पडला आहे. तेव्हा धौम्य ऋषी तिथं आले आणि गुरूंनी त्याला सांगितलंय की तू अश्विनी कुमारांचं स्मरण कर, तुला दृष्टी प्राप्त होईल. गुरूंच्या आज्ञेने अश्विनी कुमारांचं स्मरण केल्यावर त्याला दृष्टी प्राप्त झाली. म्हणून अश्विनी कुमारांचं स्मरण केल्याने माणसाला आरोग्य प्राप्त होत. या विश्वामध्ये काही विशिष्ट असे ज्या शक्ती आहेत त्या माणसाला आरोग्य प्रदान करतात. उदाहरणार्थ आरोग्यम भास्करात इच्छेत, रोज सूर्याचं दर्शन, सूर्याची उपासना केल्याने माणसाला आरोग्य प्राप्त होत. आरोग्य प्रदान करणारा सूर्य आहे, निरामयता प्रदान करणारे धन्वंतरी आहेत आणि तसंच अश्विनी कुमार आहे. या ज्या काही शक्ती आहेत त्या निश्चित आरोग्य प्रदान करतात. म्हणून द्वितीया तिथी ही आरोग्य प्रदान करणारी आहे. तसंच या द्वितीया तिथीला सर्वांमधलं प्रेम किंवा पतीपत्नींमधलं असणारं सुद्धा प्रेम हे वृद्धिंगत व्हावं यासाठी भगवान विष्णूंना एक सुंदर अशी प्रार्थना केली भविष्य पुराणामध्ये की श्रीवत्स धारी श्रीकांत श्रीवत्स श्रीपते व्यय गारस्थम माम प्रणाशम्ये यातु धर्मार्थ कामदम गावश्च मा प्रणश्यन्तु मा प्रणश्यन्तु मे जनाः जामयो मा प्रणश्यन्तु मत्तो दाम्पत्य भेदतः. सुंदर अशी प्रार्थना केलेली आहे की हे श्रीवत्स धारण करणारे प्रभू, श्रीवत्स चिन्हाने युक्त असणारे भगवान विष्णू जे शांताकारम शेषावर्ती शयन करणारे, त्यांना ही प्रार्थना केली आहे. आणि त्या प्रार्थनेमध्ये म्हटलंय की गारस्थम्मा प्रणाशम्मे या तू धर्मार्थ कामदम. आमचं जे गारस्थ जीवन आहे, गृहस्थ जीवन आहे, पतीपत्नीमध्ये असणारं प्रेम आहे, जो सुसंवाद आहे तो उत्तम असावा. एकमेकांचं नातं जसं हे पतीपत्नीं संदर्भात म्हटलं, तसंच मी ज्यांच्यासह राहतो ते माझे स्वकीय परिचयाचे असणारे लोक, शिवाय जे प्राणी मात्र आहेत त्यांच्याही बद्दल प्रेम असावं, आणि मग पुत्र पौत्र आदी अगदी त्या पुढच्या पिढीपर्यंतचा सुद्धा, आणि कधीही लक्ष्मीचा वियोग प्राप्त होऊ नये अशा प्रकारची ही प्रार्थना केलेली आहे. लक्ष्म्या न शून्यम वरद यथा ते शयनम सदा, म्हणून पंचांगामध्ये दिलं असतं अशून्य शयन व्रत. अशून्य शयन व्रत द्वितीया तिथीचा जे महात्म्य आहे, जसं हे पुष्प द्वितीया सांगितलं तसं अशून्य शयन व्रत हे दिलेलं असतं. आणि म्हणून या द्वितीया तिथीचा उल्लेख या ठिकाणी केला, यातही माणसाला जे आरोग्य प्राप्त होणं. आता तिसरा विषय जो आहे अशून्य शयनाच्या नंतर जो द्वितीयानंतर लगेच तृतीयेशी संबंधित आहे, तृतीया ही तिथी सौभाग्यप्रदायक आहे, सौभाग्य प्रदान करणारी ही तिथी आहे. म्हणून मग ती चैत्र गौरी तृतीया असो, हरतालिका असो, तृतीया ही तिथी जी आहे ती सर्वात प्रिय असणारी माता पार्वतीला गौरीला प्रिय असणारी तृतीया. म्हणून प्रतिपदा ब्रह्मदेवाच्या दृष्टीने, द्वितीय अश्विनी कुमारांच्या दृष्टीने तृतीया जी आहे ती गौरी संदर्भात सांगितली, आणि ती सौभाग्य प्रदान करणारी आहे असं महर्षी सुमंत या ठिकाणी सांगतायत. या तृतीय तिथीच्या संदर्भात विशेषतः सर्व स्त्रियांना कृपा प्राप्त करून देणारी ही योग्य प्रकारचे भोग, त्यांना जे अपेक्षित आहे त्या प्रकारचं सुख मिळवून देणारी ही तिथी, हा विशिष्ट दिवस. विशिष्ट दिवसालाही महत्त्व आहे, तो काळ कुठलाही असो, कुठल्याही देशातले लोक असो, मग ते व्हॅलेंटाईन असो ना तर काही असो, दिवसाला फार महत्त्व आहे त्या दिवसाला. अगदी वर्तमानपत्रांना मग इतर दिवशी प्रेम करायचं नाही का, याच दिवशी प्रेम करायचं का, पण त्या दिवसाला एक विशिष्ट महत्त्व दिलं, अर्थात त्या व्यक्तीच्या दृष्टीने दिलं. हा तर अनादिकालापासून असणारा विषय आहे, आणि यात दैवी शक्तींचा विषय अधिक आहे. व्हॅलेंटाईन वगैरे विषय मानवी संदर्भातच फक्त मर्यादित आहे. एखाद्या मानवाचा नामाचा किंवा त्याच्या याचा आधार घेऊन केवळ असणारा भाग आहे, पण या ठिकाणी दैवी रहस्य आहे. कारण गौरी ही कोणी सामान्य स्त्री नाही, पार्वती ही कोणी सामान्य स्त्री नाही, ती साक्षात शक्ती आहे. आणि ज्या माणसाला सौभाग्य सुख उपभोग मिळवायचं आहे त्याला शक्तीची उपासना ही केली पाहिजे. आणि संसार प्रपंच सुखी होण्यासाठी म्हणून ह्या तृतीया म्हणजे गौरी संदर्भात सांगितलेला आहे, सौभाग्य प्राप्तीचा विषय झाला. त्यानंतरची पुढची तिथी येते, अर्थातच भगवान गणेशाची चतुर्थी आहे, प्रिय असणारा विषय चतुर्थी. त्या राजा शतानकाने विचारलं की विघ्ननाशक, संकटांचा विनाश करणारा हा विनायक, त्यांना विघ्न विनायक म्हटलेला आहे, विघ्न विनाशक म्हटलेला आहे. आता ह्या विघ्नाचा आणि भगवान गजाननाचा संदर्भ संबंध जो आहेच, कारण जिथं जिथं विघ्न आणि त्या विघ्नांचं निवारण करण्याचं कार्य करतात भगवान गणेश, ही शक्तीच त्यांची विशेष आहे. ती अन्य कोणाच्या ठिकाणी बघायला मिळत नाही, ती केवळ जसं प्रारंभ आणि विघ्नांचा विनाश. कोणत्याही माणसाला प्रत्येकाला तेच वाटतं की मी जी सुरुवात करणार आहे त्यामध्ये कुठलं विघ्न येऊ नये, प्रत्येकाला वाटतंच की जे करणार आहे ते निर्विघ्न रीतीने व्हावं, कमी अधिक असेल चालेल पण निर्विघ्न व्हावं एवढी प्रत्येकाची इच्छा असते. म्हणून या ठिकाणी विघ्नांच्या संदर्भात विचारलं तर एक नवीन शास्त्राला त्यातून जन्म मिळालेला आहे. या विषयानिमित्ताने दोघेही बंधू कार्तिकेय ज्येष्ठ आहेत आणि गणेश लहान आहेत, तेव्हा कार्तिकेय सुद्धा त्यांनी संशोधन केलेलं आहे, एक शास्त्र निर्माण केलं. कार्तिकेयांनी जे शास्त्र निर्माण केलं आहे, लक्षणांची रचना किंवा लक्षणांवरून त्यांनी एक शास्त्र निर्माण केलं, आणि हे शास्त्र आपण केलेलं संशोधन आपल्या पित्याला दाखवायला निघालेत, भगवान शिवशंकराला दाखवायला निघाले. त्याच वेळेला गजाननाने विघ्न केलंय, गणेशाने हे विघ्न निर्माण केल्याने कार्तिकीय संतप्त झाले आणि त्या संघर्षामध्ये गणेशाचा एक दंत तुटला, एक दंत तुटला. मग भगवान गणेश एक दंत झालेत. त्यावेळेला कार्तिकी आपल्या पित्यापर्यंत पोचलेत, भगवान शिवशंकरापर्यंत. त्या विचारलंय की तू काय संशोधन केलंय, काय मांडणी केलेली आहे मला ऐकव. कार्तिकीय सांगतायत की मी या जगामध्ये पुरुषांच्या स्त्रियांच्या लक्षणावरून त्यांचं भविष्य ते कसे असतील याबद्दलचं मी संशोधन केलेलं आहे. एकंदर सर्व शारीरिक लक्षणांवरून त्यांचं भविष्य काय असेल असं मी एक शास्त्र निर्माण केलेलं आहे, हे संशोधन केलं आहे. तेव्हा भगवान शिवशंकराला मोठी उत्सुकता निर्माण झाली, कौतुकही वाटलंय. विचारलंय की माझ्या संदर्भात सुद्धा सांग की कुठले कुठले लक्षणं पुरुषांच्या संदर्भात तू केलेली आहेस. भगवान शिवशंकराने विचारलंय. तेव्हा पुत्राने आपल्या पित्याचं अर्थात शिवशंकराचं जरा विशेष कौतुक करण्यापेक्षा सुद्धा त्यांच्यावर टीका केलेली आहे, त्यांना कपाली म्हटलेलं आहे. शिवशंकराला हे जे काही एक प्रकारे दूषणं दिली त्याने, तेव्हा भगवान शिवशंकर संतप्त झालेत आणि त्याने निर्माण केलेलं हे जे काही शास्त्र आहे ते उचललं समुद्रात फेकून दिलंय. बघण्याच्या आधीच समुद्रात फेकलंय. आता एवढं मोठं संशोधन जे केलेलं होतं ते समुद्रात फेकून दिल्यामुळे कार्तिकेय थोडेसे नाराज झाले, पण समुद्र विचार करतोय की हे आपल्याकडे आलेलं आहे, आपण ते पुन्हा परत द्यावं. समुद्राने तेच शास्त्र परत केलेलं आहे आणि तिथं येऊन मोठ्या विनम्रतेने समुद्राने सांगितलंय की आजपासून हे माझ्याकडे आलं आणि मी परत केल्यामुळे या शास्त्राला सामुद्रिक शास्त्र असं म्हटलं जाईल. लक्षणांवरून भविष्य सांगणार सामुद्रिक शास्त्र असं म्हणून याची प्रसिद्धी होईल आणि भगवान गणेश तेव्हा एकदंत म्हणून प्रसिद्ध होतील. विघ्नांचा विनाश, आता इथून पुढे ते विघ्न निर्माण करण्यापेक्षा जे विघ्न येईल त्या विघ्नांचं निवारण ते करते. आता हे समुद्र शास्त्र किंवा सामुद्रिक शास्त्र जे आहे, चतुर्थी तिथीच्या निमित्ताने किंवा गणेश महात्म्याच्या दृष्टीने हा विषय आधी मांडला, त्यात समुद्र शास्त्र सांगत असताना थोडक्यात त्याचा आपण उल्लेख या ठिकाणी करू. तेच शास्त्र पुन्हा ब्रह्मदेवाने सुद्धा सांगितलेलं आहे. यामध्ये कार्तिकीय काय म्हणतात लक्षणांच्या संदर्भात बघू. सर्वप्रथम पुरुषाच्या संदर्भाने सांगितलं, पुरुषाच्या संबंधात सांगितलं. या शास्त्रामध्ये भविष्य किंवा माणसाची लक्षणं वर्णन करण्यासाठी कोणकोणते आधार घेतलेत, एक प्रमाण शरीरासंबंधी असणारं प्रमाण, कुठलं अंग कुठला अवयव याची प्रमाणबद्धता हा एक आधार घेतला. छाया गती अंग दात केस नख अगदी दाढी मिशी इत्यादी या सगळ्या गोष्टींचा आधार घेऊन लक्षणांवरून भविष्य सांगणे सामुद्रिक शास्त्रामध्ये. यामध्ये आधी सर्वात पहिली सूचना अशी दिली की त्याचं आयुर्लक्षण आधी आयुप्रमाण बघून मग त्याचं भविष्य सांगायचं, तोपर्यंत सांगायचं नाही. आयुप्रमाण की हा किती वर्ष जगणार आहे ते आधी बघून मग पुढचं भविष्य सांगायचं.
1: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलत भविष्य पुराण. वक्ते होते सुप्रसिद्ध निरूपणकार हरिभक्त परायण श्री योगेश्वर महाराज देशपांडे पिंपळनेर. आयोजक ग्रंथ पारायण दिंडी पुणे. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तिसुधा.

श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुर आरोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. श्रोते हो, भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा. उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे, त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल. उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे. श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा.

0: श्री स्वामी समर्थ। स्वामी अक्कलकोटात असताना दूर दूरहून लोक त्यांना भेटायला येत असत। एकदा काय झालं तर स्वामींना भेटायला 3 ज्ञानी पंडित आले। आपल्या ज्ञानाचा त्यांना अतिशय गर्व वाटायचा। स्वामींची कीर्ती त्यांच्या कानावर गेल्यावर त्यांना वाटलं की स्वामींशी आपण वादविवाद करावा आणि त्यांना हरवावं। स्वामींनी आपल्याला विजयपत्र द्यावं म्हणून ते तिघेजण अक्कलकोटला आले आणि म्हणू लागले, हे स्वामी कोठले आहे तर कोण, केव्हा केले संन्यास ग्रहण, येथे राहण्याचे काय कारण, मठ संप्रदाय कोणता। लोकांपाशी ह्या 3 पंडितांनी स्वामींची माहिती विचारायला सुरुवात केली। लोकांनी काय केलं तर चोळाप्पाला बोलावून घेतलं। चोळाप्पाच्या लक्षात आलं की ह्या पंडितांना आपल्या टीसभर ज्ञानाची घमेंड आली आहे। स्वामींचा कुलवृत्तांत विचारणाऱ्या ह्या तिघांचं गर्वहरण होणं हे मात्र आवश्यक आहे। म्हणून चोळाप्पाने काय केलं तर ह्या तिघांना स्वामींच्या समोर नेऊन उभं केलं। ताठ मानेने ते 3 पंडित स्वामींसमोर उभे राहिले। दत्तावतारी स्वामींना नमस्कार करायचं साधं सौजन्य त्यांच्यापाशी नव्हतं। स्वामींनी त्या 3 पंडितांकडे नुसतं भेदक नजरेने पाहिलं, मात्र त्या तिघांची गाळण उडाली। त्यांच्या मुखातून शब्दच उमटेनात, वाणी मुकी झाली। स्वामींशी वाद काय करणार, त्यांची लाज गेली। तोपर्यंत स्वामींभोवती असंख्य लोक उभे राहिले होते। त्या तिघांनी स्वामींकडे करुण नजरेने पाहिलं, मुक्यानेच क्षमा मागितली। स्वामींनी त्यांच्याकडे करुणार्थ नजरेने पाहिलं, मात्र तिघांना पुन्हा कंठ फुटला। ते स्वामींना म्हणू लागले, आम्ही अपराधी मूढ असुनी गर्वे माजलो पंडित मन्यमानी, यथेष्टाचरणी मदांध होऊनी बुडालो होतो भवार्णवी। असं म्हणत हे तिघे स्वामींच्या चरणांशी कोसळले। स्वामींनी त्यांना अलगद उठवलं। त्या क्षणी स्वामी स्पर्शाबरोबर त्यांचा गर्व वाहून गेला आणि नम्र होऊन त्यांनी स्वामींचं दास्य स्वीकारलं।
1: श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त।
0: ऐकूयात स्वामी संदेश। भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, तुम्हाला मी कळकळीने सांगतो की कुठल्याही परिस्थितीत संत सहवासातच राहा, त्यांचं प्रेम मिळवा। संतांचं प्रेम एकदा का लाभलं, त्यांची तुमच्यावर एकदा का कृपा झाली की आनंदाला नवी दिशा लाभते। मनातले अहंकाराचे टोचणारे कोपरे आपोआप नष्ट होतात। आपण जी साधना करतो त्याला कधीच अभिमानाचं सर्प वेटोळं पडता कामा नये, तरच प्रगती होईल। नाहीतर करत असलेली साधना करपून जाते। म्हणून नामस्मरण करा, नामातच अखंड रममाण व्हा।

श्रोतेहो आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा. स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे. नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात. याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी. स्वामी समर्थ तारक मंत्र स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी bhaktisudha.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या. आता ऐकूया डॉक्टर VT पंचभाई यांची गीतरचना, संगीत आणि स्वर RN पराडकर यांचा.

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

0: भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30.
1: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंद्री असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तिसुधावरून ऐका श्री दत्तगुरूंवर, तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्तभक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तिसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6:00. भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8:00 भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तीसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8:00, याचं पुनःप्रसारण रात्री 8:00.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: निरामय जीवन.
2: हरिओम. प्राणायामाची सुरुवात करण्याआधी 3 वेळा ओंकार म्हणूया.

ओंकार साधनेमुळे आपलं चित्त स्थिर झालं असेलच. प्राणायाम करताना पाठीचा कणा सरळ असायला हवा. यासाठी पद्मासन, वज्रासन किंवा सुखासन म्हणजे सरळ मांडी घालून ध्यानात्मक आसनात बसा. आता भस्रिका प्राणा